0: वाढवायचंय, पण मोठी रक्कम कुठून आणू?
1: विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज घ्या.
0: हप्ता कसा भरायचा?
1: अगदी सोपे. रुपये 1,00,000 कर्जासाठी फक्त रुपये 108 रोज.
0: रुपये 5,00,000 असुरक्षित कर्ज, मुदत 3 वर्ष. भाजी विक्रेते, फेरीवाले, छोटे दुकानदार आणि रोजच्या रोकड व्यवहाराचा व्यवसाय करणाऱ्यांसाठी खास योजना. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 91300 20888 या क्रमांकावर. विश्वास बँक, रोजची बचत मोठी प्रगती.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

0: सकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
2: संचयात समृद्धी.
0: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतोय. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया.
1: 27 जुलै, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम. आपण मागावं फक्त एका रामाजवळ. आपल्या जीवनामधली प्रत्येक क्रिया ही रामाच्या करता व्हावी, आपलं जगणं देखील त्याच्या सेवेसाठी असावं. किंबहुना लहान मुलाला जशी आई, मोठ्या मुलाला जसा बाप, बाईला जसा प्रेमळ नवरा, मुनिमाला जसा सज्जन मालक, नोकराला जसा त्याचा स्वामी, एखाद्याला जसा विश्वासू मित्र, तसा रामराया प्रत्येकाला वाटला पाहिजे. म्हणून प्रत्येकानं गोंदवल्याला यावं, भगवंताच्या अस्तित्वाची खरी जाणीव होऊन त्याच्या अनुसंधानामध्ये जीवनाचा प्रत्येक क्षण कसा घालवावा, हे सगुणोपासनेशिवाय सामान्य स्त्री पुरुषाला समजणं अशक्य आहे. जगात घडून येणाऱ्या प्रत्येक गोष्टीमध्ये रामरायाची इच्छा काम करत असल्याचं आपण जाणलं पाहिजे. इतकंच नव्हे तर व्यवहारदृष्ट्या आपण योग्य प्रयत्न केल्यानंतर जे चांगलं वाईट फळ मिळेल ते रामाच्या इच्छेनंच मिळतं अशी श्रद्धा ठेवावी. अशी श्रद्धा ज्याच्यापाशी असते त्याला सुखदुःखाची बाधा होत नाही. सर्व काही राम करतो, खरं करते पण रामाचं, हे नीट लक्षात आणून भगवंताकडे कर्तृत्व द्यावं आणि आपण मीपणानं नाहीसं व्हावं. खरोखर आपल्या रामाला काय कमी आहे? आपण मागावं फक्त एका रामाजवळ, तो देईल अथवा न देईल, जे देईल त्यात समाधान मानावं. आणि दुसऱ्या कोणाच्याही जवळ आपण कधी काही मागू नये, त्यामध्ये आपल्या उपासनेला कमीपणा आहे. मात्र देणाऱ्यानं स्वखुशीनं दिलं तर ते टाकू नये. माझ्या आयुष्यामध्ये मी नामाशिवाय दुसरं साधनच केलं नाही. माझ्या गुरुने मला नामच दिलं, तेच नाम मी सर्वांना देतोय. तुम्ही ते नाम घ्या, तुम्हाला राम खात्रीनं भेटेल. तोंडानं नेहमी राम राम राम राम असं म्हणत जा. भगवंताच्या नामामध्ये जीवाचं कल्याण आहे असा माझा अनुभव आहे. म्हणून ते जास्तीत जास्त स्त्री पुरुषांनी घ्यावं. कोणत्याही कार्याच्या पाठीमागं भगवंताच्या उपासनेचं बळ ठेवा. गायीचं रक्षण आणि तिची सेवा इतर कशासाठी नसावी, फक्त भगवंतासाठी असावी. आपण जे काही करतो आहोत ते सर्व भगवंतासाठी करत आहोत ही जाणीव राहण्यासाठी त्याचं नाम सतत घेत असावं. ज्यावेळी समाजातली पुष्कळ माणसं अमर्याद विषयासक्त बनतात त्यावेळी कलियुग सुरू झालं असं समजावं. सज्जनांची बुद्धी भ्रष्ट होऊन ते देखील विषयाधीन बनतात. विषयांची प्राप्ती करून घेण्यासाठी वाटेल ते कृत्य करण्याची त्यांची तयारी असते. अशा वेळी भगवंताच्या नामाचं महात्म्य जो सांगतो त्याच्यावर कठीण प्रसंग यायचेच. पण परमात्मा सांभाळतो अशा निष्ठेनं जो राहील तो प्रत्येक संकटातून सही सलामत पार पडेल यात शंका नाही. म्हणून प्रत्येकानं नामाला चिकटून असावं. जगाचा नाद सोडा आणि भगवंताचं प्रेम जोडा. राम करता म्हणेल तो सुखी, मी करता म्हणेल तो दुःखी. जानके जीवन स्मरण जय जय राम.
0: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात, तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

फळ विक्रेते, भाजी विक्रेते, फुल विक्रेते, किराणा दुकानदार, चहाची टपरी किंवा पान सेंटर, तुमचा व्यवसाय रोज चालतो, रोज पैसे फिरतात, मग तुमच्यासाठीच विश्वास बँकेची खास डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज योजना, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज सुविधा, रुपये 1 लाख कर्जासाठी रोज फक्त 108 रुपये भरून व्यवसायाला द्या नवी झेप. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 91300 20888 या क्रमांकावर. विश्वास बँक, छोट्या व्यवसायांना मोठी ताकद.

0: तिचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: भावार्थ दासबोध. निरूपणकार पद्माकर देशपांडे. भाग 207 दशक 16 समास 2 सूर्यस्तवन निरूपण नाम समास. जय जय रघुवीर समर्थ. हा सूर्यवंश धन्य आहे, सगळ्या वंशांमध्ये विशेष आहे. मार्तंड मंडळाचा प्रकाश सगळ्या भूमंडळावर पसरलेला आहे. चंद्राला डाग आहे, 15 दिवसामध्ये तो कमी कमी होत जातो. रवी किरण पसरतात तेव्हा चंद्र दिसेनासा होतो. त्यामुळे सूर्याच्या बरोबरीचा दुसरं कोणीही नाही. त्याच्या उजेडामुळे प्राणीमात्रांना जीवन मिळतं. नाना धर्म नाना कर्म, उत्तम अत्यम मधम मध्यम अधम, सुगम दुर्गम नित्य नेम सृष्टीमध्ये चालतात. वेदशास्त्र आणि पुराण, मंत्र यंत्र, नाना साधनं, स्नान, संध्या, पूजा, विधान, ही सगळी सूर्याशिवाय बापडी आहेत. नाना योग नाना मत हे असंख्य असली तरी सूर्योदय झाल्यानंतरच सगळे मार्गक्रमण करतात. प्रापंचिक असो किंवा पारमार्थिक, कुठलंही काम करायचं असलं तरी दिवसाशिवाय त्याचं सार्थक होत नाही. सूर्याचं अधिष्ठान म्हणजे डोळे. डोळे नसले तर सगळे आंधळे होतील. त्यामुळे सूर्याशिवाय कोणाचं काही चालणार नाही. अंध लोक कसं कवित्व करतात असं काही जण विचारतात, पण तीही सूर्याचीच गती आहे. थंड झाले तर मतिप्रकाश कसा पसरेल? सूर्याचा प्रकाश हा उष्ण, चंद्राचा प्रकाश हा थंड असतो. उष्णता नसेल तर देहाचा घात होतो. त्यामुळे सूर्याशिवाय काहीही चालत नाही. श्रोत्यांनो, तुम्ही हुशार आहात, तुम्ही शोधून पहा. हरिहराच्या अनेक अवतार मूर्ती आहेत. शिवशक्ती अनंत रूपात व्यक्त झालेले आहेत. सूर्य यापूर्वीही होता आणि आताही आहे. संसारामध्ये जितके काही आले आहेत तितकं सर्व सूर्याच्या खाली आहेत. सूर्याला पाहतच ते शेवटी देहाचा त्याग करून गेले. क्षीरसागराचं मंथन केल्यावरती चंद्रा 14 रत्नांमध्ये चंद्र आला. लक्ष्मीचा बंधू असं त्याला म्हणतात. विश्वचक्षू या नावाने भास्कराला लहान थोर लोक जाणतात. त्यामुळे दिवाकर श्रेष्ठात श्रेष्ठ आहे. आकाशाचं मार्गक्रमण करणं, रोज येणं जाणं अशा लोकोपकारासाठी तो काम करतो अशी त्याला समर्थांची आज्ञा आहे. दिवस नसेल तर अंधकार होईल. सगळ्यांना काहीही समजणार नाही. दिवसेंदिवस तस्कर वाढतील. दिवा भीत पक्षी वाढतील. सूर्यापुढे आणखी दुसरं कोणाला समोर आणणार? तेजो राशी सूर्याला कोणतीही उपमा देता येणार नाही. असा सूर्य रघुनाथाचा पूर्वज आहे. त्याचा महिमा अगाध आहे. मानवी वाचेला तो वर्णन करता येणार नाही. रघुनाथ वंश खूप जुना, पूर्वापार चालत आलेला आहे. त्यात एकाहून एक थोर झालेले आहेत. माझ्यासारख्या मतिमंदाला हा विचार काही समजत नाही. रघुनाथाच्या समुदायात सूर्याचा अंतर्भाव होतो, म्हणून सूर्याचं आणि रघुनाथाचं वर्णन करण्यासाठी मी वाघदुर्बळ झालो आहे. सूर्याचं दर्शन घेतल्यावर सगळ्या दोषांचा परिहार होतो. सूर्यदर्शन केल्यावर निरंतर स्फूर्ती वाढते असं समर्थ सांगतात. इथे श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे सूर्यस्तवन निरूपणनाम समास द्वितीय समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. दशक 16 समास 3 पृथ्वी स्तवन निरूपण नाम समास. जय जय रघुवीर समर्थ. पृथ्वी धन्य आहे, तिचा महिमा सांगावा तितका कमीच आहे. सगळे प्राणी मात्र तिच्या आधाराने राहतात. आकाशामध्ये जे जीव राहतात त्यांना देखील पृथ्वीचा आधार आहे. जड आधार नसला तर जीव कसे जगले असते? जातात, पळतात, कुदळतात, नांगरतात, उकरतात, खणतात, मळमूत्र करतात, वमन करतात, नासक कुचक सगळं पृथ्वीवर टाकतात. त्याला पृथ्वीशिवाय थारा नाही. देहांत काळी शरीर पृथ्वीवरच पडतं. बरं वाईट सगळं काही यांना पृथ्वीशिवाय आधार नाही. नाना धातू द्रव्य तेही भूमीच्या पोटात आढळतात. एकाचा एक संहार करणारे प्राणी भूमीवरती असतात. भूमी सोडून कुणीकडे जातील? गड, कोट, पूर, पट्टण, नाना देश हे पर्यटनाने समजतात. देव, दानव, मानव हे सगळे पृथ्वीवर राहतात. नाना रत्न नाना धातू द्रव्यांचे अंश गुप्त प्रकट करण्यासाठी पृथ्वीशिवाय दुसरं काहीही नाही. ಮೇರು ಮಂದಾರ್ ಹಿಮಾಚಲ ನೀಲ ನಿಷದ ವಿಂಧ್ಯ ಮಾಲ್ಯವಾನ್ ಮಲಯ ಗಂಧಮಾದನ್ ಹೇಮಕುಟ್ ಅಣಿ ಹಿಮಾಲಯ ಹೆ ಆಠ್ ಪರ್ವತ್ ನನ್ನ ಪಕ್ಷಿ ಮಾಸೆ ನನ್ನ ಸಸ್ತನ ಜೀವ ಹೆ ಸಗಳೆ ಭೂಮಂಡಳವರ ತರಳತಾತ್ ನನ್ನ ಸಮುದ್ರಾಂಚ್ಯ ಪಲಿಕಡೆ ಪಾಣ್ಯಾಚ ಆವರಣ ಹೆ ಅಸಂಭಾವ್ಯ ತುಟ್ಲೇಲೆ ಕಡೆ ಆಹೆತ್ ತ್ಯಾತ್ ಗುಪ್ತ ವಿವರ ಆಹೆತ್ ತಿಥೆ ದಿಬಿಡ ಅಂಧಕಾರಾಣೆ ವಸ್ತಿ ಕೆಲೆಲೆ ಆಹೆ ಮೋಠಮೋಠೆ ಪಾಣ್ಯಾಚೆ ಸಾಠೆ ಆಹೆತ್ ತ್ಯಾಚ ಕೋಣಾಲಾಹಿ ಪಾರ ಲಾಗತ್ ನಾಹಿ ತ್ಯಾತ್ ಉದಂಡ ಜಲಚರ ವಾಡಲೆ ಆಹೆತ್ ತ್ಯಾ ಜೀವನಾಲಾ ಪವನಾಚಾ ಆಧಾರ ಆಹೆ ನಿಬಿಡ ಆಣಿ ದಾಟ ಅಶಾ ಠಿಕಾಣಿ ಕುಠೆಹಿ ಪಾಣಿ ಆಢಳತ್ ನಾಹಿ ಅಜ್ಞಾರೂಪಿ ಕಠಿಣ ತಾಸಲೇನೆ ತ್ಯಾಲಾ ಆಧಾರ ದೇಣಾರೆ ಪೃಥ್ವಿ ಆಹೆ ಅಶಾ ಭೂಗೋಲಾಚ್ಯಾ ಪಲಿಕಡೆ ಕೋಣಾಲಾಹಿ ಜಾಣತಾ ಯೇತ್ ನಾಹಿ ನನ್ನ ಪದಾರ್ಥಾಂಚ ಕಾಣಿ ನನ್ನ ರತ್ನಾಂಚೆ ಸಾಟೆ ಕಲ್ಪ ತರು ಚಿಂತಾಮಣಿ ಅಮೃತ ಚಿಕುಂಡೆ ನನ್ನ ಬೇಟೆ ನನ್ನ ಖಂಡೆ ತಿಥೆ ಉದಂಡ ದಿಸ್ತಾತ್ ತಿಥೆ ನಾನಾ ಪ್ರಕಾರಚಿ ಜೀವನೆ ಆಢಳತಾತ್ ಮೇರುಭೋವತಿ ಕಾಪಲೆಲೆ ಕಡೆ ಅಸ್ತಾತ್ ತಿಥೆ ಡೊಂಗರಾಚಿ ಛಾಯಾಕೃತಿ ಪಡಲೆಲಿ ದಿಸ್ತೆ ತ್ಯಾಚ್ಯಾ ಜವಳ ಲೋಕಾಲೋಕ ಪರ್ವತ ಆಹೆ ತಿಥೆ ಸೂರ್ಯಾಚ ಚಾಕ್ ಫಿರ್ತ ಚಂದ್ರಾದಿ ದ್ರವಣಗಿರಿ ಮೈನಾಕ್ ಮಹಾಗಿರಿ ಪರ್ವತ ಆಹೆತ್ ನಾನಾ ದೇಶಾತ್ ವಿವಿಧ ಪ್ರಕಾರಚೆ ಪಾಷಾಣ ಆಢಳತಾತ್ ನಾನಾ ಪ್ರಕಾರಚೆ ಮಾತಿಚೆ ಭೇದ ಆಹೆತ್ ನಾನಾ ವಿಭೂತಿ ನಾನಾ ಖಾಣೆ ಆಹೆತ್ ತ್ಯಾಮುಳೆ ತಿಲಾ ಬಹುರತ್ನ ವಸುಂಧರಾ ಅಸ ಮಂತಾತ್ ಪೃಥ್ವೀ ಸಾರ್ಖಿ ದುಸರಿ ಕೋಣತಿಹಿ ಗೋಷ್ಟ ನಾಹಿ ಜಿಥೆ ಅಪಾರ ಸೈರವೈರ ಸಗ ಪಸರಲೆಲೆ ಆಹೆ ಸಗಳೆ ಪೃಥ್ವಿ ಫಿರುನ್ ಪಾಹಿಲ್ ಅಸ ಕೋಣಿಹಿ ಪ್ರಾಣಿ ನಾಹಿ ತ್ಯಾಮುಳೆ ಧರಣಿಶಿ ದುಸರಾ ಕಶಾಶಿಹಿ ತುಲ್ನಾ ಹೋ ಶಕತ್ ನಾಹಿ ದೇಶೋದೇಶಿ ನನ್ನ ವಲ್ಲಿ ನನ್ನ ಪಿಕೆ ಪಾಹಿಲಾ ತೆರೇಕಾ ಸರ್ಕ ದುಸರ ನಾಹಿ ಅಸ ಸಮರ್ಥ ಸಂಗತ ಆಹೆತ್ ಹಾ ಭಾಗ ಇದೆ ಸಮಾಪ್ತ ಅಲ್ಲ ಸುನ್ ಪುಡಿಲ್ ಕಥಾ ಐಕೂಯಾ ಪುಡಿಲ್ ಭಗಾತ್
3: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ तुमचं जगणं तुमचा आवाज प्रभात विश्व सादर करता ऋषिकेश अयाचित श्रोतेहो नमस्कार लक्ष्मीर्भूषयते रूपं लक्ष्मीर्भूषयते कुलं लक्ष्मीर्भूषयते विद्यां सर्वांलक्ष्मीर्विशेष्यते लक्ष्मी प्रसन्न होताच रूपाला झळाळी येते डोळ्यामध्ये चमक येते लक्ष्मी कुळाला भूषण ठरते लक्ष्मी उच्च शिक्षणाला सहाय्यक होते आणि सर्वत्र सन्मान मिळतो तो महालक्ष्मीमुळे उद्यमेश्री ही प्रतिवसती जिथं प्रामाणिकपणे जनहिताचे उद्योग व्यवसाय नित्य केले जातात तिथं महालक्ष्मीचा निवास असतो गोष्पदे लक्ष्मी ही नित्या गायीच्या पावलांमध्ये नित्य लक्ष्मीचा निवास असतो म्हणूनच उमऱ्यावर आणि देवाजवळ गोपद्म रेखाटण्याची आपली प्राचीन परंपरा आहे श्रीकृष्णानं गोपालन केलं आणि गोपाल हे नाव धारण केलं जिथं गायींचं पालन पोषण केलं जातं तिथं लक्ष्मी नांदत असते

भवे भवे यथा भक्ति पादयोस्तव जायते तथा कुरुष्व देवेश नाथस्त्वन्नो यत प्रभु। हे देवाधि देवा प्रभु, जे अर्थी आपण तुमचे पालन करते आहात म्हणून आपणच आता आमच्यावर अशी कृपा करावी की प्रत्येक जन्मामध्ये आपल्या चरणकमलांवरच आमची भक्ती चिरंतन दृढ राहावी।

0: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. प्रभात विश्व सादर करता ऋषिकेश अयाचित.
1: धंदा आहे, रोजचा कॅश फ्लो आहे, मग घ्या विश्वास बँकेचे अनसिक्युअर्ड बिझनेस लोन व्हाया डेली कलेक्शन. रुपये 5 लाखांपर्यंत कर्ज, मुदत 3 वर्ष आणि रुपये 1 लाखासाठी रोज फक्त 108 रुपये. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130002088. रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा. कॉल करा 91300 208888.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
5: रसिकहो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। आणि आता आम्ही प्रसारित करत आहोत आजच्या आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा। आज सोमवार सकाळचे 7 वाजले आहेत। 7:10 आपण ऐकू शकणार आहात दिनविशेष, 7:10 भक्तिसंगीत, 7:30 इतनी शक्ती हमें देना दाता, 7:35 प्रसारित होईल कार्यक्रम कृषी संदेश, सादर करते RS डवरे, 7:45 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम पीक उत्पादन वाढीची पंचसूत्री, या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण, सादर करते डॉक्टर देवळाणकर, 8:00 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम वतन के राग, 11:00 आपण ऐकू शकणार आहात गजानन महाराज यांची आरती, 12:00 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम पशुधन, सादर करते DL रामटेके, 1:30 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम दुग्धामृत, सादर करत्या डॉक्टर श्यामा कुलकर्णी, 2:00 आपण ऐकू शकणार आहात विश्वास स्पोर्ट्स क्लब, या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण, सादर करते नाना खैरनार, 3:00 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम माझी कविता, 4:00 आपण आस्वाद घेऊ शकणार आहात नाट्य संगीताचा, 4:30 प्रसारित होईल कार्यक्रम न्याय संवाद, सादर करते विवेक ठाकूर। तर ही होती आजच्या आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा। रूपरेषा आपण ऐकली रेडिओ विश्वास 90.8 या कम्युनिटी रेडिओ चॅनल वरून।

0: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि आता आपण ऐकणार आहोत आजचे काही हिंदी नविशेष. आज दिनांक 27 जुलै. 1949 मध्ये जगातील पहिल्या प्रवासी जेट विमान डी हॅव्हिलँड कॉमेंटचे पहिले उड्डाण झाले होते. 1955 मध्ये मित्र राष्ट्रांनी ऑस्ट्रियामधून आपले सैन्य मागे घेतले होते. 1976 मध्ये जपानचे माजी पंतप्रधान काकुई तनाका यांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. 1990 मध्ये बेलारुसने सोव्हिएत युनियन पासून स्वातंत्र्य घोषित केले होते. 1997 मध्ये द्रमुकचे अध्यक्ष एम करुणानिधी यांची सलग 7व्यांदा पक्षाच्या अध्यक्षपदी निवड झाली होती. 1999 मध्ये द पेट्रोलियम मंत्रालयाने लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस वाहनांसाठी इंधन म्हणून वापरण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली होती. 2001 मध्ये सार्वजनिक ठिकाणी सरकारी इमारतींमध्ये सिगारेट तंबाखू गुटखा सेवनात जाहिरातींवर बंदी घालण्याचा महाराष्ट्र मंत्रिमंडळाचा निर्णय झाला होता. 2012 मध्ये लंडन मध्ये 30व्या ऑलिम्पिक खेळांना सुरुवात झाली होती. तर हे होते आजचे काही दिन विशेष. आता आपण इथे थांबत आहोत, पण तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना.
2: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
1: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
2: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
1: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: कधी का।
1: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना।
2: बजेटचं काय?
1: आता बजेटची चिंता नाही, नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण।
3: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड आजच।

0: बरा।
1: स्वतःच्या हक्काचे घर प्रत्येकाचे एक सुंदर स्वप्न, हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विश्वास बँक घेऊन आली आहे आकर्षक गृह कर्ज योजना। रुपये 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी फक्त 8.99% व्याजदर आणि रुपये 25 लाखांवरील कर्जासाठी 10% व्याजदर। सोपी प्रक्रिया, जलद मंजुरी आणि विश्वासाची खात्री। अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508 किंवा 9130020888। स्वप्नातील घर विश्वास बँकेचा आधार।

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आत्ताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

0: नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, आज आपण बीज उत्पादनाच्या संदर्भामध्ये माहिती घेणार आहोत की शुद्ध व दर्जेदार जे बियाणं आहे ते राज्यातच उत्पादित होण्यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी बीज उत्पादन जो कार्यक्रम आहे तो राबविणं गरजेचं असतं. राज्यात अनेक पीक उत्पादन घटण्याचे प्रमुख कारण जर कोणतं असेल तर शुद्ध आणि निरोगी आणि चांगल्या बियाण्याचा अभाव. बहुतेक शेतकरी तेच ते बियाणं वर्षानुवर्ष लावतात, त्यामुळे बियाण्याची उगवण शक्ती अधिक कमजोर होते. अपेक्षित उत्पादनासाठी बीज उत्पादन घेऊन शुद्ध प्रतीचं बियाणं वापरणं गरजेचं असतं. तर बीजोत्पादनातील ज्या प्रमुख बाबी आहेत त्याचा जेव्हा आपण विचार करतो त्याच्यामध्ये जमीन, हवामान, विलगीकरण अंतर, बीजोत्पादनासाठी वापरलेली जात, बीज प्रक्रिया, खताचं व्यवस्थापन, भेसळ काढणं, आंतरमशागत व पाणी व्यवस्थापन, प्रक्षेत्रीय तपासणी, पीक काढणी, बीज प्रक्रिया केंद्र, बियाणे नमुना, त्या पिकाची बीजोत्पादकाची परिमाणे, ह्या सगळ्या बाबी बीजोत्पादनामध्ये प्रमुख बाबी ठरतात. तर ही जी बीजोत्पादन यंत्रणा आहे ही राज्यामध्ये बीजोत्पादन कार्यक्रम जी राबवते त्याच्यामध्ये सार्वजनिक संस्था ज्या आहेत, महाबीज आहे, राष्ट्रीय बीज निगम आहे, शेती महामंडळ आहेत, कृषी विद्यापीठ आहेत, खाजगी कंपन्या आणि वैयक्तिक बीज उत्पादक अशा ह्या बीजोत्पादन यंत्रणा आहेत. बीजोत्पादन कार्यक्रम राबवण्याकरता बियाण्याचे जे प्रकार असतात बीजोत्पादनामध्ये ते सुद्धा जाणून घेणं गरजेचं असतं. त्याच्यामध्ये केंद्रक बियाणं, नवीन जात तयार होऊन प्रसारित झाल्यावर पीक पैदासाकाराकडे जे बियाणं असतं त्यापासून तयार केलेल्या बियाण्यास केंद्रक बियाणं म्हणतात किंवा त्याला न्यूक्लियस सीड असंही सुद्धा म्हणतात. हा बीजोत्पादन कार्यक्रम बियाण्याच्या मूळ स्तोत्र पैदास करायच्या क्षेत्रावर तयार केला जातो. त्यात एकसारखी गुणधर्माची व उत्पादन क्षमतेची केवळ काही रोपं परागीभवनाच्या प्रकाराप्रमाणे विशिष्ट विलगीकरण अंतरावर राखून लावली जातात आणि गरजेप्रमाणे त्यातील परागीकरण नियंत्रित करून रोप पैदासकार त्याच्या गुणधर्माशी निरीक्षणे घेऊन फक्त इच्छित रोपातील बी वेगळे गोळा करतो आणि बियाण्यात 100% अनुवंशिक शुद्धतेची खात्री असते. म्हणून याला आपण केंद्रित बियाणं किंवा न्यूक्लियस सीड असं म्हणतो. त्याच्यानंतरचं जे बियाणं असतं त्याला आपण पैदासकार बियाणं किंवा त्याला मूलभूत बियाणं असं सुद्धा संबोधतो. तर हे जे मूलभूत बियाणं आहे हे केंद्रित बियाणं ज्याला न्यूक्लियस सीड म्हणतो आपण ते वापरून जे बीजगुणन केलं जातं त्याला पैदासकार बियाणं म्हणतात. पीक पैदासकाराच्या देखरेखीखाली दुसऱ्या पिढीत लावलेल्या ओळीमधून अशुद्ध रोपे दाखवणाऱ्या ओळी योग्य वेळी काढून उर्वरित राहिलेल्या ओळीचे बियाणे वेगळे गोळा केले जाते आणि त्याची अनुवंशिकता शुद्धता जवळपास 99.5% असते. याच्यापासून मग पुढे जे बियाणं असतं ते असते पायाभूत बियाणं. पायाभूत बियाणं ज्याला आपण फाउंडेशन सीड असं सुद्धा संबोधतो. हे बियाणं राज्यात बीजोत्पादक व बीजोत्पादन संस्था हे दोन्ही प्रकार राबवतात. आणि मग याच्यापासून जे बियाणं तयार होतं त्याला आपण प्रमाणित बियाणं किंवा त्याला सत्यप्रत बियाणं अशा प्रकारचं बिया असतं. सत्यप्रत बीजोत्पादनासाठी पायाभूत बियाणाचा दर्जा असलेले बियाणं वापरलं जातं. पायाभूत व सत्यप्रत बीजोत्पादन कार्यक्रम बीजोत्पादकाच्या स्तरावर बीजोत्पादक अथवा बीजोत्पादन संस्थेमार्फत राबविण्यात येतो. बियाणे प्रमाणीकरणाच्या वेळी काही काळजी घ्यावं लागतं. त्याच्यामध्ये ज्या दर्जाचे बियाणं उत्पादित करायचं आहे त्यासाठी आवश्यक दर्जाचं बियाणं अधिकृत मान्यताप्राप्त संस्थेकडूनच घ्यायला पाहिजे. बियाण्याची मोहर व टॅग त्याच्यावर व्यवस्थित लावलेलं आहे की नाही याची खात्री करून घ्यायला पाहिजे. मोकळ्या बियाण्यात भेसळ असण्याची शक्यता नाकारता येत नाही. पेरणी करताना पिकाखाली आवश्यक असलेल्या विलगीकरणाचा विचार करून पेरणी केली पाहिजे. उदाहरणार्थ रब्बी हंगामासाठी पिकाचं विलगीकरण अंतर जे आहे ते गव्हाकरता 3 मीटर, कांद्याकरता पायाभूत बीज उत्पादनाकरता 1000 मीटर, प्रमाणित बियाण्याकरता 500 मीटर, हरभऱ्याकरता पायाभूत बीज उत्पादन जर असेल तर 10 मीटर आणि प्रमाणित बियाण्याकरता 5 मीटर. या सर्व जे अंतर विलगीकरणाची शिफारस आहे ते अंतर आपण पाळलं पाहिजे. त्या अवस्थेत पिकाच्या वाढीवर लक्ष ठेवून पिकात भेसळ असणारी जी वेगळी झाडं आहेत ती आपण नष्ट केली पाहिजे. पीक फुलोरा येण्यापूर्वी विशेषतः ती काढून टाकायला पाहिजे. आंतरमशागत करताना बीजोत्पादन क्षेत्र तनवीत राहील याची काळजी घ्यायला पाहिजे. पायाभूत प्रमाणित बियाण्याची तपासणी जी आहे ती बीज प्रमाणीकरण यंत्राकडून वेळोवेळी करून घेतली पाहिजे. बीज प्रक्रिया केंद्रावर बियाण्याची जे आहे तृण बियाण्यापासून मुक्तता, काळी कचरा मोकळा करून घेणं, आकारानुसार बियाणं वेगळं करणं ह्या काळजी करायला पाहिजे. आणि बियाणं नमुना काढला पाहिजे. कृषी अधिकारी, बीज प्रमाणीकरण यंत्रणा हे बीज प्रक्रिया केंद्रावरील प्रक्रिया झालेल्या बियाण्याचे नमुने घेतात, त्या वर्किंग सॅम्पल असं सुद्धा म्हणतात. अशा पद्धतीने या सूत्रामध्ये शुद्ध बियाण्याचे उत्पादनाचे कार्य आपण जर पाळलं तर आपल्याला अतिशय फायदा होऊ शकतो. तर ह्या ज्या मूलभूत संकल्पना आहे आपण समजून घेऊन आपण शुद्ध प्रमाणित बियाणं तयार होण्याकरता घटक आहोत ही बाब आपण लक्षात ठेवली पाहिजे आणि त्यामुळेच आपल्याला शुद्ध बियाणं मिळू शकेल. नमस्कार.
1: कृषी संदेश.

0: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात डॉक्टर कल्याण पांडुरंग देवळणकर लिखित खरीप पीक उत्पादन वाढीसाठी आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा वापर हा कार्यक्रम।
1: शेतकरी बंधूंनो, आजच्या या भागामध्ये आपण खरीप पिकांसाठी रासायनिक खताचा वापर याविषयी जाणून घेऊयात। खरीपामध्ये जी वेगवेगळ्या प्रकारची पिकं आपण लागवड करतो त्यामध्ये बाजरी पिकासाठी जी शिफारस केली आहे रासायनिक खताची, ती साधारणपणे बाजरी पेरत असताना 30 किलो नत्र, 30 किलो स्फुरद आणि 30 किलो पालाश हे प्रति हेक्टरी देण्याची शिफारस आहे। तर यासाठी साधारणपणे 65 किलो प्रति हेक्टरी युरिया, 190 किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि 50 किलो म्युरेट ऑफ पोटॅश ही खतं आपल्याला त्यासाठी, ही जी शिफारस केलेली खताची मात्रा आहे, अन्नद्रव्याची मात्रा आहे, ती देण्यासाठी आपल्याला साधारणपणे ही खतं देणं गरजेचं असतं। बाजरी पिकाच्या लागवडीनंतर 30 दिवसांनी पुन्हा 30 किलो नत्राची मात्रा आपल्याला द्यावी लागते आणि याच्यासाठी आपल्याला 65 किलो युरिया देणं गरजेचं असतं। खरीप ज्वारी पिकासाठी हे पीक पेरताना 50 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पालाश प्रति हेक्टरी ही शिफारस आहे आणि ही शिफारस पूर्ण करताना आपल्याला साधारणपणे 110 किलो युरिया, 310 किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि 85 किलो म्युरेट ऑफ पोटॅश ही खतं देणं गरजेचं असतं। खरीप ज्वारीच्या पिकास लागवडीनंतर 30 दिवसांनी पुन्हा 50 किलो नत्राचा हप्ता देणं गरजेचं असतं, त्यासाठी आपल्याला 110 किलो युरिया या पिकास 30 दिवसांनी द्यावा लागेल। मका या पिकाला मात्र आपल्याला 2 वेळा नाही तर 3 वेळा खताची मात्रा द्यावी लागेल, त्यापैकी पेरताना 40 किलो नत्र, 60 किलो स्फुरद आणि 40 किलो पालाश प्रति हेक्टरी द्यावे लागतात। ही मात्रा देताना आपल्याला युरिया 85 किलो, सिंगल सुपर फॉस्फेट 380 किलो आणि म्युरेट ऑफ पोटॅश 70 किलो प्रति हेक्टरी देणं गरजेचं असतं। 40 किलो नत्राचा दुसरा हप्ता आपल्याला पीक पेरणीनंतर मका पिकास 30 दिवसांनी देणं गरजेचं असतं, त्यासाठी आपल्याला पुन्हा 85 किलो प्रति हेक्टर युरिया या पिकास द्यावा लागतो। आणि शेवटचा हप्ता साधारणपणे पीक लागवडीनंतर 40 ते 45 दिवसांनी मका पिकास 40 किलो नत्राच्या माध्यमातून देणं गरजेचं असतं आणि हा 40 किलो नत्राचा हप्ता आपण साधारणपणे युरियामधून 85 किलो युरियामधून देणं आवश्यक असतं। सलग तूर ज्या ठिकाणी आपण घेतली असेल त्या ठिकाणी या पिकास पेरतानाच 25 किलो नत्र आणि 50 किलो स्फुरद प्रति हेक्टर एवढा अन्नद्रव्याचा पुरवठा करावा लागतो आणि हे करण्यासाठी आपल्याला 55 किलो युरिया आणि 310 किलो सिंगल सुपर फॉस्फेट देणं गरजेचं असतं किंवा 125 किलो DAP दिलं तरी आपला हा सलग तुरीचा हप्ता त्यातून देणं शक्य होतं। मूग आणि उडीद या पिकामध्ये आपल्याला नत्राचं 20 किलो आणि स्फुरद 40 किलो हे पेरतानाच देणं गरजेचं असतं, यासाठी आपल्याला

0: उपचारासाठी अन्नद्रव्याची जी मात्रा आहे ती आहे, पेरतानाच आपल्याला ती देणं गरजेचं आहे. 50 किलो नत्र, 25 किलो स्फुरद आणि 25 किलो पालाश प्रति हेक्टरी. आणि यासाठी आपल्याला ही मात्रा देण्यासाठी आपल्याला जी रासायनिक खतं वापरायची आहे त्यामध्ये 110 किलो युरिया, 155 किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि 45 किलो म्युरेट ऑफ पोटॅश. बागायती सूर्यफुलासाठी आपली जी मात्रा आहे पेरताना 30 किलो नत्र, 60 किलो स्फुरद आणि 60 किलो पालाश प्रति हेक्टरी. आणि खताची जी मात्रा आहे ती 65 किलो युरिया, 380 किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि 100 किलो प्रति हेक्टर म्युरेट ऑफ पोटॅश हे देणं गरजेचं आहे. त्यानंतर बागायती सूर्यफुलास पेरणीनंतर 30 दिवसांनी 30 किलो नत्र म्हणजे साधारणपणे 65 किलो युरिया पुन्हा पेरणीनंतर 30 दिवसांनी बागायती सूर्यफुलाला देणं गरजेचं आहे. तीळ या पिकासाठी 25 किलो नत्र पेरताना आणि 21 दिवसांनी 25 किलो पुन्हा नत्र देणं गरजेचं असतं. आणि यासाठी पेरताना 55 किलो युरिया त्याचबरोबर 20 किलो गंधक जर जमिनीत कमतरता गंधकाची असेल तर हे देणं गरजेचं असतं. आणि पुन्हा 21 दिवसांनी आपल्याला 55 किलो युरिया देण्याचं गरजेचं असतं. तर अशा प्रकारे आपल्याला खरीप पिकांसाठी रासायनिक खताचा वापर करणं गरजेचं असतो. शेतकरी बंधूंना एक लक्षात ठेवायचं की नत्र 46% जर असेल नत्राचं प्रमाण युरियामध्ये तर प्रति हेक्टरी त्याच्यासाठी जे आपल्याला द्यायचं आहे विविध पिकांसाठी तर त्याला आपल्याला 2.17 गुणलं की आपली मात्रा येते. सिंगल सुपर फॉस्फेट ज्यामध्ये 16% स्फुरद असतं त्यासाठी आपल्याला जी शिफारस केलेली अन्नद्रव्याची स्फुरदची मात्रा आहे त्याला 6.25 गुणणं गरजेचे असतं. आणि म्युरेट ऑफ पोटॅश ज्यामध्ये पालाश 58% असतं त्याच्यासाठी आपल्याला जी पालाशची मात्रा शिफारस केली आहे त्याला 1.72 गुणणं गरजेचं असतं. धन्यवाद
1: मंडळी. आताच आपण कार्यक्रम ऐकलात खरीप पीक उत्पादन वाढीसाठी आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा वापर. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते डॉक्टर कल्याण पांडुरंग देवळणकर.
2: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
3: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
2: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
3: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
2: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का? किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय? तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने. त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8300 16512 ह्या क्रमांकावर.
4: हेमलता आणि महेंद्र कपूर यांनी गायलेलं फकीरा या चित्रपटामधलं गीत आता आपण ऐकणार आहोत. गीतकार आणि संगीतकार आहेत रवींद्र जैन.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 9 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची एटीएम सुविधा उपलब्ध, विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

कार्यक्रमात आता ऐकूयात आनंद बक्षी यांचं गीत अमरदीप या चित्रपटामधलं. आणि हे गीत आपण ऐकणार आहोत किशोर कुमार आणि अनुराधा पौडवाल यांच्या स्वरात. गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: चित्रपटामधलं टायटल सॉन्ग आता ऐकूयात किशोर कुमार आणि महेंद्र कपूर यांच्या आवाजात. अंजान यांच्या गीताला संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा

0: 50 लाखांपर्यंत
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं लाल दुपट्टा मलमलका या चित्रपटामधलं गीत. मजरूह सुलतानपुरी यांच्या गीताला संगीत दिलं आहे आनंद मिलिंद यांनी.

0: बाल गोपाळांकरता घेऊन आलेलो आहोत विशेष कार्यक्रम, ज्याचं नाव आहे नातवंडांशी गप्पा. सादरकर्त्या सुमती पवार. प्रसारण दर रविवारी सकाळी 10:30 तेव्हा ऐकायला विसरू नका नातवंडांशी गप्पा.
1: आणि हे गीत ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. आनंद बक्षी यांची गीतरचना. मदतगार या चित्रपटामधलं हे गीत संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानं सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ते तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.
1: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत आशा भोसले यांनी गायलेलं नक्षलालपुरी यांचं गीत सरकारी वेमसाप या चित्रपटामधलं, आणि या गीताला संगीत आहे रवींद्र जैन यांचं.

0: ट्रान्सफर IMPS ट्रान्सफर, रांगा नाहीत, वाट पाहणंही नाही. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, क्षणात पैसे, सुरक्षित व्यवहार. विश्वास म्हणजे विश्वास बँक.
1: ऐकूया सोनू निगम यांनी गायलेलं डुप्लिकेट या चित्रपटामधलं जावेद अख्तर यांचं गीत. संगीतकार अनु मलिक.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: ऐकूया आशा भोसले यांनी गायलेलं गीत. हे गीत आहे आनंद बक्षी यांचं, संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल आणि चित्रपट दिल का हीरा.

0: तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98504500520 आणि 98349 52278.
1: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत मोहम्मद रफी आणि सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं गीत. ही गीतरचना आहे हसरत जयपुरी यांची. संगीत दिलं आहे शंकर जयकिशन यांनी आणि हे गीत ऐकणार आहोत इन्सानियत या चित्रपटामधलं.

0: नमस्कार नाशिककर, मी नेहा पेंडसे आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज, ऐकत रहा रेडिओ विश्वास. कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत फरार या चित्रपटामधलं. राजेंद्र कृष्ण यांची शब्दरचना, संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी आणि हे गीत ऐकणार आहोत किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या आवाजात.

श्रोते हो, स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत एक नवीन कार्यक्रम, प्राधान्य द्या शिक्षणाला आणि नकार द्या बालविवाहाला. ऐकूया या कार्यक्रमाचं हे शीर्षक गीत. या गीताचा अनुवाद केला आहे पंडित अविराज तायडे यांनी, संगीत दिलंय ज्ञानेश्वर कासार यांनी, संगीत संयोजक आहेत ऋषी पाटील आणि अभिजित शर्मा, गायक कलाकार आहेत सूरज बारी आणि आरती पिंपळकर, सहगायन आर्या कापुरे आणि जागृती नागरे यांचं. या गीताचं ध्वनिमुद्रण करण्यात आलं आहे प्रशांत पंचभाई श्रीरंग स्टुडिओ नाशिक इथं आणि या गीताची निर्मिती केली आहे रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांनी.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 10 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर
4: कार्यक्रमात आता ऐकूयात श्यामची आई या चित्रपटामधलं गीत। प्रल्हाद केशव अत्रे यांची गीतरचना आणि या गीताला संगीत दिलं आहे वसंत देसाई यांनी।

0: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत जब्बार पटेल यांचं गीत सामना या चित्रपटामधलं. ऐकूया रवींद्र साठे, उषा मंगेशकर आणि श्रीराम लागू यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे भास्कर चंदावरकर यांनी.
1: सांगा मित्र हो, सांगा बंधू हो,

तुम जानता है, बोलो कुंभड़ी का पिल्लू।

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात पी सावळा राम यांचं गीत पुत्र व्हावा ऐसा या चित्रपटामधलं. तलत मेहमूद यांनी गायलेल्या या गीताला संगीत आहे वसंत प्रभू यांचं.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: सामान्यातूनच घडतात असामान्य व्यक्तिमत्व. अशाच सगळ्यांपेक्षा वेगळ्या ठरलेल्या आणि कौतुकाला पात्र असणाऱ्या व्यक्तींना भेटूया आमच्या बाळू ऑन एअर या कार्यक्रमात. सादर करते डॉक्टर राजेश आहेर. ऐका दर रविवारी दुपारी 1 वाजता आणि पुनःप्रसारण दर बुधवारी रात्री 9 वाजता फक्त रेडिओ विश्वासवर.
4: कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत सुवासिनी या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे ग. दि. माडगुळकर यांचं. ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिला आहे सुधीर फडके यांनी.

0: स्मार्ट लोकांची स्मार्ट निवड, विश्वास IMPS, क्षणात पैसे पाठवा, क्षणात आनंद पोहोचवा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, क्षणात जलद व्यवहार, सुरक्षित व्यवहार, विश्वासाचा व्यवहार.
1: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात अबोली या चित्रपटामधलं गीत. नाध हो महानोर यांचं गीत ऐकूया आशा भोसले आणि रवींद्र साठे यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे निशिकांत सदाफुले यांनी.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.
2: कार्यक्रमात हे गीत ऐकूया मोहित यांची मंजुळा या चित्रपटामधलं उषा मंगेशकर, लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या आवाजात. हे गीत आहे जगदीश खेवडकर यांचं आणि संगीत दिलं आहे आनंद घन यांनी.

0: इंजिनिअरिंग ला ऍडमिशन घ्यायचंय, पण कन्फ्युज आहात.
1: कम्प्युटर घ्यावं की आयटी, एआय, मेकॅनिकल की दुसरी कोणती ब्रांच निवडायची?
0: तुमचं करिअर फक्त 4 वर्षांसाठी नसतं, ते असतं पुढच्या 40 वर्षांसाठी, आणि योग्य करिअर डिसिजनच बनवतं सक्सेसफुल फ्युचर.
1: म्हणूनच एड्युकॉन घेऊन आले आहे एक्सपर्ट एज्युकेशनल काउन्सिलिंग, योग्य करिअर गायडन्स, राईट ब्रांच सिलेक्शन, राईट कॉलेज सिलेक्शन आणि तुमच्या फ्युचर साठी योग्य डिरेक्शन.
0: आजच संपर्क करा एड्युकॉन, स्वप्नील जोशी, 9422283655.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं हे गीत आहे कलावंतीन या चित्रपटामधलं. जगदीश खेवडकर यांचं गीत ऐकूया उषा मंगेशकर यांच्या आवाजात, आणि या गीताला संगीत आहे राम कदम यांचं.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
2: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ तुमचं

रुग्णा तुमचा आवाज ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि आता कार्यक्रमात हे गीत ऐकूया जगदीश खेबुडकर यांचं हळदी कुंकू या चित्रपटामधलं. ऐकूया सुरेश वाडकर आणि उत्तरा केळकर यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे विश्वनाथ मोरे यांनी.

कार्यक्रमात आता ऐकणार आहोत मधुचंद्र या चित्रपटामधलं गीत. ग. दि. माडगुळकर यांची शब्दरचना ऐकूया महेंद्र कपूर यांच्या स्वरात. गीताला संगीत आहे एन. दत्ता यांचं.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8380016512 ह्या क्रमांकावर.
2: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूया सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात ग दि माडगुळकर यांचं गीत. हे गीत आहे अन्नपूर्णा या चित्रपटामधलं आणि या गीताला संगीत दिलं आहे स्नेहल भाटकर यांनी.

0: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं, तुमचा आवाज श्रोते हो. आपण ऐकतो आहोत गोष्टी मृत्यूपत्रांच्या. आजची गोष्ट, शेवटची सही. वसंतरावांचं एक जुनं मनगटी घड्याळ होत, 30 वर्षापूर्वी पहिल्या पगारातून घेतलेलं. त्या घड्याळाने त्यांच्या आयुष्यातले कितीतरी क्षण पाहिले होते. मुलाचा जन्म, मुलीचा शाळेचा पहिला दिवस, घराच्या वास्तुशांतीची वेळ, मुलीच्या लग्नाचा मुहूर्त, निवृत्तीचा शेवटचा दिवस. घड्याळ जुनं झालं होतं, पण त्यांनी ते कधीही हातातून काढलं नव्हतं. वसंतराव गेल्यानंतर काही दिवसांनी कपाट आवरायला सुरुवात झाली आणि त्यामध्ये ते घड्याळ सापडलं. मोठा मुलगा ते हातात घेत म्हणाला, हे घड्याळ मी ठेवतो, बाबांनी मला अनेकदा सांगितलं होतं याबद्दल. धाकटा लगेच म्हणाला, नाही नाही हं दादा, बाबा म्हणाले होते हे घड्याळ तुझ्यासाठी जपून ठेवलंय. दोघही थांबले, दोघही प्रामाणिक होते. दोघांनाही बाबांवर तितकच प्रेम होत, पण बाबांनी नेमकं कोणाला काय द्यायचं होतं हे कुठेही लिहिलेलं नव्हतं. दुसऱ्या दिवशी विषय घड्याळाचा नाही राहिला, तो कपाटाचा पण झाला, मग घराचा झाला, मग शेतीचा झाला, आणि मग एकमेकांशी बोलणंच बंद झालं. आई रोज संध्याकाळी देवासमोर दिवा लावायची. दिवा लावताना तिची नजर त्या घड्याळावर जायची, जे अजूनही टेबलावरच पडलेलं होतं, ना मोठ्या मुलाकडे ना धाकट्याकडे. जणू तेही आपल्या मालकाची वाट पाहत होतं. एक दिवस नातू आजीकडे आला, घड्याळ हातात घेत त्याने विचारलं, आजी हे घड्याळ का चालत नाहीये ग? आजीने घड्याळाकडे पाहिलं, डोळे पाणावले. ती हळूच म्हणाली, बाळा, घड्याळ तर त्या दिवशी थांबलं ज्या दिवशी तुझे आजोबा गेले, पण त्या दिवशी आपल्या घरातली वेळही थांबली होती. कदाचित उशीर होईल, त्यामुळे योग्य वेळेत आपले मृत्यूपत्र तयार करा.
1: नमस्कार, मी ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे. आपण आत्ताच एक कथा ऐकली. ही कथा जरी काल्पनिक असली तरी अशी परिस्थिती आपल्या समाजात अनेक कुटुंबामध्ये प्रत्यक्ष घडताना आपण अनेकदा पाहतो. आपण आयुष्यभर संपत्ती निर्माण करतो, आपल्या कुटुंबासाठी कष्ट करतो, पण आपल्या जाण्यानंतर ती संपत्ती कोणाला, कोणत्या पद्धतीने आणि किती मिळावी हे जर आपण लेखी स्वरूपात सांगितलं नाही तर गैरसमज आणि वाद निर्माण होण्याची शक्यता वाढते. मृत्यूपत्र म्हणजे फक्त कायदेशीर दस्तावेज नाही तर आपल्या कुटुंबावर असलेल्या प्रेमाचा, विश्वासाचा आणि जबाबदारीचा तो एक लेखी पुरावा आहे.

तेव्हा पुन्हा भेटूया शेवटची सही या हृदयस्पर्शी कथा मालिकेच्या पुढच्या भागात, फक्त रेडिओ विश्वासवर.

तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज ऐकत रहा रेडिओ विश्वास. मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं हे गीत आहे जानकी या चित्रपटामधलं. पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या संगीताने सजलेलं हे गीत आहे सुधीर मोघे यांचं. ऐकूया लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: गीतांच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया सुमन कल्याणपुरी यांनी गायलेलं ग दे माडगुळकर यांचं गीत. एकटी चित्रपटामधल्या या गीताला संगीत आहे सुधीर फडके यांचं.

0: सकाळचे 11 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
2: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
4: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

कार्यक्रमात आता ऐकणार आहोत उषा मंगेशकर आणि जयवंत कुलकर्णी यांच्या स्वरात ईर्ष्या या चित्रपटामधलं गीत. जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीतकार राम कदम.

0: गाई अतमल लगना चिगाई गाली मन लगना चिगाई गाली।
1: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
2: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली।
1: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
2: अगं, अजिबातच नाही, फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात।
1: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
2: नक्की दे। कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे।
1: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता।
2: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात।
1: अधिक माहितीसाठी संपर्क 8800 16500 आणि 8800 16512।
3: काय गावात ही गीत ऐकूयात प्र के अत्रे यांचं श्यामची आई या चित्रपटामधलं। आशा भोसले आणि सहकारीने गायलेल्या या गीताला संगीत आहे वसंत देसाई यांचं।

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर. शब्दांचं घडतं काव्य आणि काव्याची घडतात गाणी. मनात रुंजी घालणारी हीच गाणी आठवणी बनून पुन्हा एकदा ओठावर येतात आणि मग बनतात ओठावरली गाणी. अशा सदाबहार गाण्यांचा आनंद देणारा आमचा कार्यक्रम जरूर ऐका, ओठावरली गाणी. सादर करते विकास भावे. दर बुधवारी दुपारी 1:30 आणि पुनःप्रसारण दर गुरुवारी रात्री 8:00 फक्त रेडिओ विश्वासवर.
1: आणि आता हे गीत ऐकणार आहोत जिव्हाळा या चित्रपटामधलं ग दि माडगुळकर यांचं गीत कृष्णा कल्ले यांच्या आवाजात. संगीत दिलं आहे श्रीनिवास खळे यांनी.

0: पैसे पाठवायचेत? तर मग आता एका क्षणात ट्रान्सफर करा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सुविधा 24/7, जलद, सुरक्षित आणि विश्वासार्ह. आजच वापरा IMPS. विश्वास तुमचाच, साथ आमची. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, विश्वासाची परंपरा, सेवेत नेहमी अग्रेसर.
1: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं, तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. कार्यक्रमात आता ऐकूयात जयवंत कुलकर्णी यांनी गायलेलं राम उगावकर यांचं गीत. गीताला संगीत आहे पांडुरंग दीक्षित यांचं.

0: शेती म्हणजे समृद्धी, शेती म्हणजेच संपत्ती. येत्या खरीपाच्या हंगामात याच शेतीतून सोनं पिकवण्यासाठी घेऊन येत आहोत कृषी विशेष कार्यक्रम पीक उत्पादन वाढीची पंचसूत्री. सादर करते आहेत डॉक्टर कल्याण पांडुरंग देवळाणकर. जरूर ऐका दर गुरुवारी सकाळी 7:50 आणि पुनःप्रसारण दर सोमवारी सकाळी 7:50 फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
1: कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत ग. दि. माडगुळकर यांच्या चिमण्यांची शाळा या चित्रपटामधलं. ऐकूया ललिता फडके यांच्या आवाजात आणि या गीताला संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी.

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात कलंक शोभा या चित्रपटामधला मधुसूदन कालेलकर यांचं गीत. ऐकूया संगीतकार सुधीर फडके आणि आशा भोसले यांच्या आवाजात.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात जगदीश खेवडकर यांचं गीत कुंगवाचा करंडा या चित्रपटामधलं. आशा भोसले यांनी गायलेल्या या गीताला संगीत साज आहे प्रभाकर जोग यांचा.

0: पैसे पाठवायचेत ना, मग थांबायचं कशाला? विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा, क्षणात पैसे ट्रान्सफर, 24 तास सुरक्षित आणि विश्वासार्ह. विश्वास बँक, तुमच्या प्रत्येक व्यवहारात विश्वास.
1: कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या आवाजात, मुंबईचा सावई या चित्रपटामधलं. ही शब्दरचना आहे ग. दि. माडगूळकर यांची, संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी.

मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत डॉक्टर वसंत अवसरे यांचं गीत अवघाचे संसार या चित्रपटामधलं. ऐकूया मधुबाला जव्हेरी यांच्या स्वरात. आणि या गीताला संगीत आहे वसंत पवार यांचं.

0: आपली फरमाइश. श्रोतेहो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512. आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या.
1: गाणे गा रे, गाणे गा.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे कृष्णा कल्ले यांच्या आवाजात कवी संजीव यांचं पाठलाची सून या चित्रपटामधलं. आणि या गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

कार्यक्रमात आता ऐकूयात कुंकवाचा करंडा या चित्रपटामधलं जगदीश थेबुडकर यांचं गीत सुधीर फडके आणि आशा भोसले यांच्या आवाजात आणि या गीताला संगीत आणि सजवलं आहे प्रभाकर जोगी यांनी.

कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत वंदना विठणकर यांचं. आशा भोसले यांनी गायलेलं शुरामी वंदिते या चित्रपटामधलं गीत. गीताला संगीत आहे श्रीकांत ठाकरे यांचं.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी।
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

नमस्कार. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं सगळं तुमचा आवाज. मंडळी, नाशिक महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असलेली नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत आता आपण ऐकणार आहोत. याचं गायन केलं आहे श्रावणी गीते आणि संजय गीते यांनी. या गीताचे संगीतकार आहेत संजय गीते. शब्दरचना आहे सुरेखा बोराडे यांची. ध्वनी मुद्रण केलेलं आहे सोर्स म्युझिक स्टुडिओ नाशिक या ठिकाणी. तेव्हा ऐकूया हे नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत.

0: नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी डॉक्टर डी एल रामटेके. पशुधन या अंतर्गत उन्हाळ्यामध्ये पशु व पक्ष्यांचे कसे संगोपन करावे या विषयावर आपल्या समोर मार्गदर्शन करणार आहोत. शेतकरी बंधूंनो, पशुधन म्हटले की यामध्ये पक्षी व जनावरे येतात. उन्हाळ्यात तापमान 35 सेल्सिअसपेक्षा जास्त वाढते व त्यामुळे जनावरावर उन्हाचा ताण पडतो व वेगवेगळ्या प्रकारच्या रोगाचा प्रतिकार करावा लागतो. तसेच या दिवसात पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होते. म्हणूनच उन्हाळ्यात व्यवस्थापन करणे शेतकऱ्यांना किंवा पशुपालकांना कठीण जाते. शारीरिकदृष्ट्या जवळजवळ सर्व पाळीव प्राण्याचे शारीरिक तापमान 100 फॅरनहाईट ते 103 फॅरनहाईट असते. उदाहरणार्थ सांगावे झाल्यास गायीचे तापमान 101.6 फॅरनहाईट, म्हशीचे तापमान 100 फॅरनहाईट, घोड्याचे तापमान 100.6 फॅरनहाईट, तर बकरी मेंढीचे तापमान 102.6 फॅरनहाईट, कुत्र्याचे तापमान जर बघितले तर 101 फॅरनहाईट असते, तसेच कोंबडीचे तापमान बघितले तर 107 फॅरनहाईट असते. उन्हाळ्याच्या दिवसात जसे जसे बाह्य वातावरणातील तापमान वाढते त्यावेळी जनावरांची शारीरिक तापमान सहन करण्याची शक्ती कमी होते. अशा वातावरणात एकाएकी शारीरिक तापमान वाढून म्हणजेच 105 ते 106 फॅरनहाईटच्या वर गेल्यामुळे जनावरांचे तापमान एकदम वाढते. श्वासोश्वास हृदयक्रिया जास्त तीव्र होतात. तोंडावाटे श्वास घेतात. लघवीक करण्याचे प्रमाण कमी होते. शरीरातील क्षाराचे प्रमाण कमी होऊन रक्तदाब कमी होतो. या दिवसात हिरवा चारा नसल्यामुळे जनावरांमध्ये अशक्तपणा, तोंड कोरडे पडणे, दूध कमी देणे या दिवसात जास्त प्रमाणात आढळते. उन्हाळ्यात संकरित जनावरे व म्हशीपासून जास्त उत्पादन घेण्यासाठी बऱ्याच गोष्टी कराव्या लागतात. जसे विशेषतः उष्ण व अति उष्ण हवामानाच्या प्रदेशात दुभती जनावरे 3 ते 4 वेळा धुवावीत. थंड पाणी वापरावे. जनावर शक्यतोवर थंड जागी बांधून ठेवावे. गोठ्यात असतील तर गोठ्यात जास्त प्रमाणात हवा खेळती राहावी. याकरिता भोवताली झाडे लावण्याची व्यवस्था करावी. क्षाराची कमतरता भरून काढण्यासाठी पाण्यातून प्रति लिटर 1 ते 2 ग्रॅम मीठ द्यावे किंवा 15 ते 20 ग्रॅम क्षार मिश्रण चाऱ्यातून द्यावे. शेतकरी बंधूंनो, गोठ्याच्या छतावर पाणी शिंपडल्यास तापमान कमी होते. दुभत्या गायी म्हशींना दूध काढण्यापूर्वी किंवा काढल्यानंतर थंड पाणी पाजावे. जनावरांना उन्हाच्या वेळात चरण्यासाठी फिरवू नये. जनावरांना चारा सकाळच्या थंड वेळी व संध्याकाळच्या वेळी द्यावा. पिण्यासाठी थंड पाण्याची व्यवस्था करावी. संकरित बैलापासून सकाळच्या थंड वेळी अथवा संध्याकाळी शेतीचे कामे करून घ्यावी. या प्रमाणात जर आपण उन्हाळ्यात त्यांची दक्षता केली तर असे आढळून आले की 20 ते 30% उत्पादन आपल्याला जास्त मिळू शकले. शेतकरी बंधूंनो, उन्हाळ्यामध्ये जनावरांना बरेच आजार होतात. त्यामध्ये सनस्ट्रोक, उष्माघात यामध्ये जनावरांमध्ये जे लक्षण दिसतात, जनावरांना हगवण लागते, मांसपेशी थरथर कापतात, चक्रा येणे, दूध कमी देणे, लवकर औषधोपचार न झाल्यास जनावर मृत्युमुखी पडतो. तसेच दुसरा, या दिवसामध्ये जनावराच्या नाकातील रक्तस्राव हा उन्हाळ्यात दिसून येतो. त्याचप्रमाणे कडक्या म्हणजे चामडीचा रोग अतिप्रखर सूर्यप्रकाशामुळे जनावरांच्या कातडीवर किंवा चामडीवर दिसून येतो. शेतकरी बंधूंनो, वातावरणातील बदल व उष्णतेचे चढउतार या काळात जनावराची प्रतिकार शक्ती कमी होते आणि उष्णतेमुळे खाणे पिणे व्यवस्थित होत नाही. तसेच उन्हाळ्यात चाऱ्याची अडचण तीव्रतेने भासते. जनावर दिसेल ते खाद्य पदार्थ खातात. त्याद्वारे विषबाधा, पोटातील व्रण, चामडीचा दाह, हगवण अशा स्वरूपात आजार होतात. या उन्हाळ्या जनावरांना स्वच्छ चारा मिळेल तेवढा खावायस द्यावा. शेतकरी बंधूंनो, जसे आपण आज संगोपन पशुमध्ये म्हटलं त्याचप्रमाणे पक्ष्यांमध्ये पण उन्हाळ्यामध्ये पक्ष्यावर बराचसा ताण येऊ शकतो. जसं कोंबड्यांच्या बाबतीत सांगावयास झाल्यास कोंबड्यावर उन्हाचा बराचसा ताण पडतो. यामध्ये अंड्या त्या जर कोंबड्या असल्यास तर अंड्यातील उत्पादन घटते. त्याचप्रमाणे अंड्याचे वजन 10% कमी होते. कोंबड्या अशक्त होतात त्यामुळे आजाराचे प्रमाण वाढते. उन्हाळ्यात कोंबड्यांच्या शरीरावरचे तापमान वाढते, श्वासोश्वास वाढतो, त्यामुळे कोंबड्या मरतात. ब्रॉयलर कोंबड्याच्या बद्दल सांगावे झाल्यास त्यांचे वजन कमी होतात. कोंबड्या खाद्य ज्या प्रमाणात खायला पाहिजे त्या प्रमाणात खात नाही आणि त्यामुळे त्यांचे वजन मिळत नाही. शेतकरी बंधूंनो, आपण यावर उपाय करू शकतो. अशा परिस्थितीत खुराड्यात किंवा छपरावर गवत पसरावे, त्यामुळे तापमान काही प्रमाणात कमी होते. छपराला पांढरा रंग दिल्यामुळे तापमानामध्ये फरक पडतो. तसेच छपरावर पाणी शिंपल्यास तापमान कमी होते. खुराड्याच्या बाजूने गोंडपाट किंवा पोती लावून ती पाणी शिंपून ओली ठेवावी. उष्ण तापमान वाढलेले असते तेव्हा कोंबड्यांच्या डोक्यावर किंवा शरीरावर थंड पाण्याचा फवारा मारल्यास मृत्यू संख्या 5% तरी कमी होते. याप्रमाणे जर शेतकरी बंधूंना उन्हाळ्यामध्ये आपण काळजी घेतली तर पशुपक्ष्यामध्ये बराचसा फरक दिसून येतो.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात शरद निफाडकर यांचं गीत उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे राम लक्ष्मण यांचं.

मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूया जगदीश खेवूणकर यांचं गीत उषा मंगेशकर पुष्पा पागधरे आणि सहकाऱ्यांच्या आवाजात. हे गीत आहे नेताजी पालकर या चित्रपटामधलं आणि या गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

0: पाहिजे? मग निवडा विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील कालावधीसाठी एफडी सुविधा, व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि रुपये 15 लाखावरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज आणि खास 499 दिवसांची स्पेशल एफडी योजना 7.75% व्याजदरासह। तेव्हा आजच भेट द्या आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला। अधिक माहितीसाठी संपर्क 9130002088। विश्वास बँक, विश्वासाचे नाते।
1: कार्यक्रमात आता ऐकूयात लता मंगेशकर यांनी गायलेलं पी सावळा राम यांचं गीत, राम राम पाहुणं या चित्रपटामधलं गीत। संगीत दिलं आहे लता मंगेशकर यांनी।

0: कार्यक्रमात आता ऐकूयात बाई मी भोळी या चित्रपटामधलं जगदीश चिपळूणकर यांचं गीत. हे गीत ऐकूयात संगीतकार राम कदम आणि सहकाऱ्यांच्या आवाजात.
1: साडी आला म्हटली, चोळी

0: गडबड झाली, दाजीबाच्या वाड्यात गडबड झाली, दाजीबाच्या वाड्यात गडबड झाली. माडीवरची मंडळी खाली आली.
1: हो पण कशाला?
0: माडीवरची मंडळी खाली आली.
1: बर.

0: भागवाई पबली येरोला योग बापे नवरा ठरिवला योग बापे नवरा ठरिवला
1: ठरिवला नवर त्याचे तोंडाला

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
2: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकणार आहोत गंगाधर महांबळे यांचं सोपती या चित्रपटामधलं आशा भोसले यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे श्रीनिवास खळे यांनी.

मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत. रंगपंचमी या चित्रपटामधला ग. दि. माडगुळकर यांची शब्दरचना ऐकूया आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

0: आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
1: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: लता मंगेशकर यांनी गायलेलं बायकोचा भाऊ या चित्रपटामधलं पी सावळाराम यांचं गीत. गीताला संगीत दिलं आहे वसंत प्रभू यांनी.

आणि आता ऐकूयात उषा मंगेशकर यांनी गायलेलं उमाकांत काणेकर यांचं गीत सापळा या चित्रपटामधलं. संगीतकार माणिकराव पोपटकर.

0: नमस्कार, मी अभेद शौनक अभिषेकी. तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: कार्यक्रमातलं हे गीत आहे जगदीश खेवडकर यांचं गीत, सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात. चित्रपट आहे सवाल माझा ऐका, आणि या गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8800 16 512 ह्या क्रमांकावर.
2: कार्यक्रमात आता ऐकूया जगदीश खेवडकर यांचं गीत केला इशारा जाता जाता या चित्रपटामधलं. हे गीत ऐकणार आहोत बाळकराव मुरळीकर यांच्या आवाजात. संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

0: माझ्या पैशाला सुरक्षितता आणि चांगला परतावा कुठे मिळेल?
1: विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेत नक्की मिळेल. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील मुदतीसाठी FD करा आणि मिळवा 3% ते 7.25% पर्यंत आकर्षक व्याजदर.
0: ज्येष्ठ नागरिकांसाठी काही विशेष योजना?
1: हो आहे ना, ज्येष्ठ नागरिक आणि ₹15 लाख किंवा त्याहून अधिक ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज.
0: वा, आणखी काही खास?
1: हो, आमची 499 दिवसांची स्पेशल FD योजना आकर्षक 7.75% व्याजदरासह. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. विश्वास बँक, तुमच्या विश्वासाची बँक.
2: कार्यक्रमातलं हे गीत आहे अनोळखी या चित्रपटामधलं जयवंत कुलकर्णी यांनी गायलेलं जगदीश थेऊरकर यांचं गीत. गीताला संगीत आहे सुधीर फडके यांचं.
3: ऋतू पाई ऋतू तू कपड्यात पासू आमच्या संगीत बोलला अक्षर दिसू दिसू दिसू.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचा एक वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची

0: एटीएम सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
1: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ। तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
3: हे गीत आपण ऐकणार आहोत अब्दुल्ला या चित्रपटामधलं, आशा भोसले यांनी गायलेलं। आनंद बक्षी यांच्या या गीताला संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं।

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253 247 2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: अलका याज्ञिक आणि सलमान खान यांच्या आवाजात सुधाकर शर्मा यांची गीतरचना आता ऐकणार आहोत. संगीतकार हिमेश रेशमिया. हे गीत आहे हॅलो ब्रदर या चित्रपटामधलं.
4: राणी देख, राजा ये मटकी एक फटकी में तोड़ता है.

0: यार दीदी, या वेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अॅनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरनं शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: ऐकूया अब्दुल्ला या चित्रपटामधलं मंदाळे यांनी गायलेलं गीत. ही गीतरचना आहे आनंद बक्षी यांची, संगीतकार राहुल देव बर्मन.

0: ची आकर्षक FD योजना 7 दिवसांपासून 18 महिने आणि त्या पुढच्या मुदतीसाठी FD व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि 15 लाखांवरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज विशेष 499 दिवस FD 7.75% व्याजदरानं. संपर्क करा 91300208888 विश्वास बँक, विश्वासाचं नातं.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात मंदाडे आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत. गीताला संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं आणि हे गीत ऐकूयात बुद्धा मिल गया या चित्रपटामधलं.
2: मैं बुद्धो लंबो लंबो मैं जादू वाला जो रोता आए हंसता जाए पीकर मेरा प्याला छू.

0: तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 9850 84 0520 आणि 9839 52 278.
1: आपण ऐकणार आहोत धनदौलत या चित्रपटामधलं किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या आवाजात. मजरूह सुलतानपुरी यांची गीतरचना आणि गीताला संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं.

0: तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आपल्यासोबत मी आहे स्वाती आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास.
1: स्वप्न तुमचं साथ विश्वासाची. घरासाठी किंवा व्यवसायासाठी सोलर पॅनल कर्ज, व्यवसाय वाढीसाठी व्यावसायिक वाहन कर्ज, महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज, एकल महिलांसाठी स्वरोजगार कर्ज, पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक वाहन कर्ज आणि व्यावसायिक डेली कलेक्शन कर्ज योजना. आकर्षक व्याजदर, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क श्री प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380165508 किंवा आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाने प्रगतीकडे.
2: श्रोते हो नमस्कार, तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मंडई दुग्धामृत या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मी आरजे मुग्धा मनापासून स्वागत करते. नेहमीप्रमाणेच आपल्या शंकांचं निरसन करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत सुप्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ आणि लॅक्टिशियन कन्सल्टंट डॉक्टर श्यामा जगदीश कुलकर्णी मॅडम. डॉक्टर, पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आजच्या आपल्या या दुग्धामृतच्या विशेष कार्यक्रमात. डॉक्टर, नवीन नवीन प्रश्नांचा शोध आपल्याला या कार्यक्रमाच्या माध्यमातून लाभतो आहे. अनेक श्रोत्यांच्या मनातले वेगवेगळे प्रश्न आपल्याला आणखीन काही नवीन उत्तरं देऊन जात आहेत, बरंच काही समजावून देखील जात आहेत. अर्थातच त्यांच्यासाठी तुमचं अमूल्य योगदान, तुमचं मार्गदर्शन, तुमचं सहकार्य आमच्या सगळ्याच श्रोत्यांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून मिळत आहे. आज सुद्धा असाच एक प्रश्न घेऊन मी तुमच्या समोर हजर झालेले आहे. बघूयात हा प्रश्न. डॉक्टर, माझं बाळ आता 4 महिन्यांचं झालंय. आतापर्यंत मी त्याला एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फीडिंग देत होते. आता मला अर्जंट जॉब जॉईन करावा लागतोय. तुम्ही म्हणाल 6 महिन्यांची मॅटर्निटी लीव असते, पण मी प्रेग्नन्सीतच 5 महिने लीव घेतली होती, त्यामुळे आताची लीव माझी विदाऊट पे झाली. आता मला पैशांची गरज आहे, मला स्तनपान पण देण्याची इच्छा आहे. जॉबच्या ठिकाणी बाळाला नेले तर चालेल का? कोणत्या पद्धतीने बाळाला मला दूध देता येईल? मला आपण मार्गदर्शन करू शकता का? माझ्या घरी सासूबाई असतात, त्या म्हणाला मी फॉर्म्युला बॉटलने देत जाईन, तर तसं करू का?
3: तुला तुझंच दूध बाळाला पाजायची इच्छा आहे ही अतिशय छान गोष्ट आहे. तुझं दूध बाळाला तू घरी ठेवून पण पाजू शकतेस. आता तुझं दूध काढलं तर ते रूम टेम्परेचरला 6 तास चांगलं राहतं. फ्रीजमध्ये ते 24 तास चांगलं राहतं. फ्रीजमध्ये ठेवताना मधल्या कप्प्यात ठेवायचं, दारामध्ये किंवा फ्रीजरमध्ये ठेवायचं नाही. शक्यतो त्याच्यामध्ये फ्रीजमध्ये वास येणारे पदार्थ, कांदा वगैरे नसेल अशी काळजी घे. आणि मग हे दूध बाळाला पाजता येतं. आता ते जिवंत फ्लुईड आहे, तो लाईव्ह फ्लुईड आहे, त्यामुळं ते गरम करायचं नाही. साधारणतः परातीमध्ये गरम पाणी घेऊन त्यात तो दुधाचा डबा ठेवायचा, म्हणजे ते दूध वॉर्म होतं. आणि मग वाटी चमच्यानी पाजायचं, बाटलीनी नाही पाजायचं. कारण एकदा का बाटलीनी प्यायला लागलं तर बाटलीचे सगळे साईड इफेक्ट्स त्याच्या पाठोपाठ आलेच. बाळाला इन्फेक्शन होऊ शकतं, दात पुढे येतात, दात किडतात, शिवाय बॉटलच्या प्लास्टिकनी टॉक्सिन्स मिळतात. नाहीच ना ते चांगलं. आणि एकदा का बाळ बॉटल घ्यायला लागलं तर रात्री तू आल्यानंतर पण तुझं फीड बाळ घेणार नाही, त्यामुळं बॉटल नाही चालू करायची. डायरेक्ट वाटीनी पण पाजता येतं. तर बाळाला आजी किंवा कोणी पण सांभाळणारी व्यक्ती ते दूध, काढलेलं दूध पाजू शकते. दूध काढताना ते डब्यावरती लेबल करायचं. समजा तू 12 वाजता काढलं, 2 PM, 4 PM, व्हॉटेवर, जितक्या वाजता तू काढलंयस ते टायमिंग त्याच्यावर टाकायचं. आणि मग त्या क्रमाने ते वापरत जायचं. एकदा बाहेर काढलं, ते वॉर्म केलं की परत फ्रीजमध्ये ठेवायचं नाही, त्यामुळे लागेल तसं तसं काढून घ्यायचं. ते फॉर्म्युल्यामध्ये मिक्स करायचं नाही, म्हणजे तुला कधी जर फॉर्म्युला दिलास तर ते आणि हे असं मिक्स करायचं नाही, तर ते वेगळंच द्यायचं. अशा पद्धतीनं तू जर का तुझं दूध द्यायला सुरुवात केलीस तर ते काढून ठेवून देता येईल, तुझा मिल्क सप्लाय कमी होणार नाही, आणि बाळाला ते सर्व फायदे मिळतील. आणि थोड्याच दिवसात बाळ 6 महिन्याचं होणार आहे, त्यामुळं 6 महिन्याचं बाळ झालं की त्याला आपण कॉम्प्लिमेंटरी फीडिंग सुरू करतो. म्हणजे घरातलं ताजं स्वच्छतापूर्वक बनवलेलं घरगुती घन आहार आपण त्याला चालू करतो आणि त्याच्यामुळं त्याच्या जोडीला आपण स्तनपान चालूच ठेवतो. त्यामुळं तुझं काढलेलं दूध आणि घरी तयार केलेलं अन्न असं बाळाला चालू ठेवू शकतेस तू. त्यामुळं तू काळजी करू नकोस, तुला जॉईन करता येईल, काही प्रॉब्लेम नाही. आणि दुसरा प्रश्न असा की तू म्हणतेस बाळाला मी कामाच्या ठिकाणी घेऊन जाऊ का. बहुतेक ठिकाणी हल्ली कामाच्या जागेवरती बाळाला सांभाळण्याची सोय असते, बाळांसाठी वेगळी व्यवस्था असते, स्तनपानाची रूम असते, त्याला हिरकणी कक्ष असे म्हणतात. तर तशी सोय असेल तिथे तर बाळाला घेऊन जा. फक्त बाळाला ठेवायची जागा ही स्वच्छ आहे का, तिथे सांभाळणारी व्यक्ती आहे का, तिथे बाळाला इन्फेक्शन होण्याचे किती चान्सेस आहेत, या बाकीच्याही गोष्टींचा सारासार विचार कर. आणि मग तिथे तुला फ्रिक्वेंटली बाळाला फीड करायला परवानगी आहे का हेही बघ, नाही तर तुझा मानसिक तणाव आणखीनच वाढेल. त्यामुळं तू तिथली सगळी व्यवस्था कशी आहे याचं आधी निरीक्षण कर, त्याचा विचार कर. आणि जर ती बाळाला फीडिंग फ्रेंडली असेल तर तिथे तू घेऊन जाऊ शकते, तो तर उत्तम पर्याय आहे. अन्यथा घरी दूध काढून ठेवणं आणि एक्सप्रेस ब्रेस्ट मिल्क देणं हा पण छान पर्याय आहे. आता दूध काढण्यासाठी तू हाताने पण दूध काढू शकतेस. म्हणजे जसं आपण आंबा मऊ करतो तसे स्तन दोन्ही बाजूंनी दोन्ही स्तन मऊ करायचे. म्हणजे एक हात जर 12 o'clock असेल तर एक हात 6 o'clock ठेवायचा. मग 1 आणि 7 पोझिशनला, 2 आणि 8 पोझिशनला असे दोन्ही हात ठेवून तळ हाताने हलकेच मसाज करत जायचं. बेस ऑफ ब्रेस्ट कडून निपलकडे मसाज करत करत यायचं. असं सर्क्युलर पूर्ण ब्रेस्टला मसाज करायचं. काखेत पण ॲक्झिलरी टेल ऑफ स्पॅन्स असते, म्हणजे ब्रेस्टचा एक छोटासा भाग काखेमध्ये पण असतो. त्यामुळं ॲक्झिलरी ॲपेक्सला सुद्धा मसाज करायचं, ॲक्झिलामध्ये मसाज करायचं. आणि मग हे मसाज सगळ्या बाजूंनी हलक्या हाताने तुझ्या हाताने करायचं बरं का. कारण मालिशवालीकडून दुसरीकडून करून घेताना थोडा जरी जोर पडला तर तुला त्रास होऊ शकतो. ही पेनलेस प्रोसेस असली पाहिजे, त्यामुळं तुला सहन होईल तेवढं मसाज तू करायचंस. पण सगळीकडून ब्रेस्ट अशी सॉफ्ट करून घ्यायची. मग थोडंसं मागून पुढे असं एक मसाज करायचं निपलकडे, म्हणजे दूध पुढे येतं. आणि मग तुझी 4 बोटं वरती आणि अंगठा खाली अशा पद्धतीनं काळ्या भागावरती म्हणजेच एरिओलावरती ठेवायची निपलच्या एकदम जवळ. मग निपल मागे रिप केजवरती मागे ब्रेस्टवरती फिक्स करायचं आणि जस्ट रोटेट करायचं आणि मग दूध बाहेर येतं. अशा पद्धतीनं तू जर का दूध काढलंस आणि मग ते स्टोअर केलंस तर ते तू देऊ शकतेस. आणि दुसरा पर्याय म्हणजे तू पंपने काढू शकते. आता तुला जे पण सोपं जाईल ते तू करू शकतेस. ब्रेस्टमधून दूध काढायचं टेक्निक आम्ही आमच्या सगळ्या मातांना शिकवतच असतो. आणि मग ज्यांना नाही जमत त्यांना अल्टरनेटिव्ह पर्याय असतात. तर अशा पद्धतीनं तू घरी दूध काढून ठेवू शकतेस. दुसरी अशी गोष्ट, तो जिवंत फ्लुइड आहे, लाईव्ह फ्लुइड आहे. त्याच्यामध्ये तुझ्या सगळ्या इम्युनोग्लोबुलिन्स असतात, श्वेतपेशी असतात आणि त्यामुळे ते हीट नाही करायचं, हे लक्षात ठेवायचं. हे प्रत्येकाला सांगायचं, म्हणजे पाणी घ्यायला वेळ नाही, गरम करायला वेळ नाही, त्याच्यापेक्षा पटकन दूधच ठेवा गॅसवर असं, किंवा मायक्रोवेव्ह असं काहीही करायचं नाही. कारण ते हीट केलं तर मग ते तुझं दूध असण्याचा फायदाच बाळाला राहिला ना, आणि त्याच्यासाठी ते हीट नाही करायचं. तर अशा पद्धतीनं ते दूध बाळाला चमच्याने किंवा वाटीने डायरेक्ट कोणीतरी पाजायचं. धन्यवाद.
2: नक्कीच डॉक्टर, खूप छान मार्गदर्शन ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आजच्या प्रश्नांचं आपण केलंय. खरोखरच आजचा कार्यक्रम नेहमीप्रमाणे उद्बोधक ठरला, तुम्ही छान मार्गदर्शन केलं. मंडळी, आजच्या भागात मी आरजे मुग्धा तुम्हा सर्वांचा निरोप घेते. तुम्ही ऐकत राहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या आवाजात. अंजन यांची शब्दरचना ऐकूया. आंधी तुफान या चित्रपटामधलं बप्पी लहरी यांनी संगीत दिलेलं हे गीत.

0: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं, तुमचा आवाज, श्रोते हो. आपण ऐकतो आहोत गोष्टी मृत्यूपत्रांच्या. आजची गोष्ट, शेवटची सही. वसंतरावांचं एक जुनं मनगटी घड्याळ होतं, 30 वर्षापूर्वी पहिल्या पगारातून घेतलेलं. त्या घड्याळाने त्यांच्या आयुष्यातले कितीतरी क्षण पाहिले होते. मुलाचा जन्म, मुलीचा शाळेचा पहिला दिवस, घराच्या वास्तुशांतीची वेळ, मुलीच्या लग्नाचा मुहूर्त, निवृत्तीचा शेवटचा दिवस. घड्याळ जुनं झालं होतं, पण त्यांनी ते कधीही हातातून काढलं नव्हतं. वसंतराव गेल्यानंतर काही दिवसांनी कपाट आवरायला सुरुवात झाली आणि त्यामध्ये ते घड्याळ सापडलं. मोठा मुलगा ते हातात घेत म्हणाला, हे घड्याळ मी ठेवतो, बाबांनी मला अनेकदा सांगितलं होतं याबद्दल. धाकटा लगेच म्हणाला, नाही नाही ह दादा, बाबा म्हणाले होते हे घड्याळ तुझ्यासाठी जपून ठेवलंय. दोघही थांबले, दोघही प्रामाणिक होते. दोघांनाही बाबांवर तितकच प्रेम होत, पण बाबांनी नेमकं कोणाला काय द्यायचं होतं हे कुठेही लिहिलेलं नव्हतं. दुसऱ्या दिवशी विषय घड्याळाचा नाही राहिला, तो कपाटाचा पण झाला, मग घराचा झाला, मग शेतीचा झाला, आणि मग एकमेकांशी बोलणंच बंद झालं. आई रोज संध्याकाळी देवासमोर दिवा लावायची. दिवा लावताना तिची नजर त्या घड्याळावर जायची, जे अजूनही टेबलावरच पडलेलं होतं, ना मोठ्या मुलाकडे ना धाकट्याकडे. जणू तेही आपल्या मालकाची वाट पाहत होतं. एक दिवस नातू आजीकडे आला, घड्याळ हातात घेत त्याने विचारलं, आजी हे घड्याळ का चालत नाहीये ग? आजीने घड्याळाकडे पाहिलं, डोळे पाणावले. ती हळूच म्हणाली, बाळा, घड्याळ तर त्या दिवशी थांबलं ज्या दिवशी तुझे आजोबा गेले, पण त्या दिवशी आपल्या घरातली वेळही थांबली होती. कदाचित उशीर होईल, त्यामुळे योग्य वेळेत आपले मृत्यूपत्र तयार करा.
1: नमस्कार, मी ॲडव्होकेट महेंद्र एकबोटे. आपण आत्ताच एक कथा ऐकली. ही कथा जरी काल्पनिक असली तरी अशी परिस्थिती आपल्या समाजात अनेक कुटुंबामध्ये प्रत्यक्ष घडताना आपण अनेकदा पाहतो. आपण आयुष्यभर संपत्ती निर्माण करतो, आपल्या कुटुंबासाठी कष्ट करतो, पण आपल्या जाण्यानंतर ती संपत्ती कोणाला, कोणत्या पद्धतीने आणि किती मिळावी हे जर आपण लेखी स्वरूपात सांगितलं नाही तर गैरसमज आणि वाद निर्माण होण्याची शक्यता वाढते. मृत्यूपत्र म्हणजे फक्त कायदेशीर दस्तावेज नाही तर आपल्या कुटुंबावर असलेल्या प्रेमाचा, विश्वासाचा आणि जबाबदारीचा तो एक लेखी पुरावा आहे.

तेव्हा पुन्हा भेटूया शेवटची सही या हृदयस्पर्शी कथा मालिकेच्या पुढच्या भागात, फक्त रेडिओ विश्वासवर.

0: आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.
1: इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायचंय पण कन्फ्यूज आहात,
2: कम्प्युटर घ्यावं की IT, AI, मेकॅनिकल की दुसरी कोणती ब्रांच निवडायची?
1: तुमचं करिअर फक्त 4 वर्षांसाठी नसतं, ते असतं पुढच्या 40 वर्षांसाठी आणि योग्य करिअर डिसिजनच बनवतं सक्सेसफुल फ्युचर.
2: म्हणूनच एड्युकॉन घेऊन आले आहे एक्सपर्ट एज्युकेशनल काउन्सिलिंग, योग्य करिअर गायडन्स, राईट ब्रांच सिलेक्शन, राईट कॉलेज सिलेक्शन आणि तुमच्या फ्युचर साठी योग्य डिरेक्शन.
1: आजच संपर्क करा एड्युकॉन, स्वप्नील जोशी 9422283655.
3: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं हे गीत आपण ऐकणार आहोत भूपेंद्र सिंग यांनी गायलेलं. अंजाण यांची शब्दरचना, संगीतकार कल्याणजी आनंदजी. आणि हे गीत आपण ऐकणार आहोत धर्म और कानून या चित्रपटामधलं.

तुमच्या जीवनात उपयोगी पडणाऱ्या बोधकथा आपण ऐकू शकणार आहात या सुखांनुया या कार्यक्रमामध्ये. सादर करते विश्वास देशपांडे. प्रसारण दर मंगळवारी सकाळी 8 वाजता आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी सकाळी 8 वाजता. तेव्हा ऐकायला विसरू नका या सुखांनुया.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
5: नमस्कार श्रोते, तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8।

0: बिघडव आजच्या विश्वास स्पोर्ट्स क्लब या कार्यक्रमात मी पत्रकार नाना खरणा आपले स्वागत करतो. श्रोते हो, मागील आठवड्यातच म्हणजे रविवारी फिफा वर्ल्ड कपचा अंतिम फेरीचा सामना झाला आणि या सामन्यात स्पेनने विजेते पदक पटकावले. खर तर हा सामना अर्जेंटिना जिंकणार का स्पेन जिंकणार याबाबत उत्सुकता होती आणि उत्सुकतेचा शेवट अखेर स्पेनने हा सामना जिंकला आणि विश्वचषक स्पर्धेवर आपला शिक्कामोर्तब केला. याच विश्वचषक स्पर्धेविषयी आज आपण पुन्हा एकदा दुसऱ्या भागात आनंद खरे अर्थात भाऊ खरे यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. आनंद खरे हे शिवछत्रपती पुरस्कार विजेते आहेत, त्याचबरोबर ते क्रीडा विश्लेषक देखील आहेत. त्यांनी आजपर्यंत अनेक स्पर्धांचे विश्लेषण केले आहे, त्याचबरोबर दैनिक देशदूतमध्ये देखील त्यांचे क्रीडाविषयीचे सदर सध्या सुरू आहे. भाऊ नमस्कार.
1: नमस्कार. नमस्कार
0: भाऊ. मला पहिल्यांदा सांगा की जे आपण आता विश्वचषक अर्थात फिफा विश्वचषक स्पर्धा झाली त्यात अंतिम फेरीचे सामने झाले, उपांत्य फेरीचे सामने झाले. या आपण पहिल्या भागात बघितलं की सामने कसे रंगतदार झाले आणि आज आपण आपल्या या सदरामधला दुसरा भाग आहे त्या भागामध्ये आज आपण अंतिम फेरीचे आणि उपांत्य फेरीचे सामन्यांविषयी विश्लेषण करणार आहोत. भाऊ प्रथमतः आपण बोलूया उपांत्य फेरीच्या सामन्यांविषयी, त्याविषयी आपले मत काय म्हणता येईल?
1: उपांत्य फेरीचे दोन सामने झाले. फ्रान्स आणि स्पेन या दोन संघामध्ये पहिला सामना झाला. दोन्ही संघ हे युरोपियन संघ होते. या दोन्ही संघांनी याच्या आधी विश्वविजेतेपद मिळवलेले होते, त्याच्यामुळे निश्चितच हा सामना चुरशीचा होईल असं सर्वांना वाटत होतं. आणि या सामन्यामध्ये फ्रान्सचा जो खेळाडू आहे किलियन एम्बापे हा सर्वोत्कृष्ट खेळाडू आहे आणि त्यांनी मागच्या विश्वचषकामध्ये सुद्धा 7 गोल केले होते आणि या विश्वचषकामध्ये त्यांनी या सामन्याच्या आधी 8 गोल केले होते. तर तो खेळाडू उत्कृष्ट खेळाडू असल्यामुळं निश्चितच दोन्ही संघांना समान संधी होती. परंतु स्पेनने हा सामना उपांत्य सामना जिंकला. याचं कारण असं आहे की स्पेनची जी रणनीती होती खेळण्याची, तर डिफेन्स पण त्यांचा मजबूत होता, त्याच्यानंतर मध्यफळी देखील त्यांची चांगली होती आणि आघाडीच्या खेळाडूंमध्ये जो 19 वर्षाचा खेळाडू आहे लवीन यमा या खेळाडूने देखील अत्यंत उत्कृष्ट खेळ केला आणि हा सामना स्पेनने जिंकल्यामुळं फ्रान्सला या स्पर्धेमध्ये अंतिम सामन्यात खेळता आलं नाही आणि स्पेन या सामन्यामध्ये जिंकल्यामुळं तो अंतिम फेरीत पोहोचलेला आहे. दुसरा जो उपांत्य सामना होता तो अर्जेंटिना विरुद्ध इंग्लंड, हा सामना अत्यंत धक्कादायक असा निकाल या सामन्यामध्ये लागलेला आहे. या सामन्यामध्ये इंग्लंडचा संघ देखील उत्कृष्ट होता आणि अर्जेंटिना आपल्याला माहित आहे की मागच्या 2022 वर्ल्ड कप जो झाला विजेता संघ होता आणि या संघामध्ये मेस्सी जो आहे लियोनेल मेस्सी हा 6 वर्ल्ड कप खेळत होता आणि मागच्या विश्वचषकामध्ये देखील त्यानेच चांगली कामगिरी करून आपल्या संघाला विजेतेपद मिळवून दिलं होतं आणि याच्या आधी सुद्धा या ज्या स्पर्धेमध्ये त्याने जे गेलेले सामने होते म्हणजे हारलेले सामने त्यांनी अर्जेंटिनाला जिंकून दिलेले होते. म्हणजे राऊंड ऑफ 16 मध्ये जो इजिप्त विरुद्ध सामना झाला तो तर शेवटच्या 5 मिनिटात त्यांनी फिरवला.
0: बरोबर.
1: म्हणजे 2-0 पिछाडीवर असताना शेवटी 3 गोल करून या अर्जेंटिनाने हा सामना जिंकला होता. आणि मेसीच्या बाबतीत बोलायचं झालं तर मेसी हा सर्वोत्कृष्ट खेळाडू आहे आणि त्यांनी अनेक पुरस्कार जिंकलेले आहेत आणि त्याच्याच माध्यमातून संघ हा उपांत्य फेरीत पोहोचला होता. आणि इंग्लंडच्या संघामध्ये देखील चांगले खेळाडू होते, त्यांनी देखील साखळी स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी केली होती आणि बाद फेरीमध्ये सुद्धा 2 सामने जिंकून ते उपांत्य फेरीत पोहोचले होते. निश्चितच हा सामना देखील रंजकदार होईल असं वाटत होतं. परंतु इंग्लंडने या सामन्यात पहिला गोल करून आघाडी घेतली होती आणि ही आघाडी 89व्या मिनिटापर्यंत टिकवली होती. म्हणजे जवळजवळ 10 मिनिटं बाकी होते, 11 मिनिटं समजा तुम्ही 10-11 मिनिटांमध्ये इंग्लंड पुढे होतं. परंतु ह्या 11 मिनिटात पुन्हा चमत्कार झाला आणि लिओन मेसीच्या पासवर 2 गोल झाले. त्यांनी स्वतः गोल केला नाही त्याला, परंतु त्याने जे पासेस दिले त्या पासेसवर त्यांच्या खेळाडूंनी 2 गोल केल्यामुळं इंग्लंडच्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला. आणि याच्यामध्ये जो सामना आपण बघितला त्याच्यामध्ये असं आढळून आलं की इंग्लंडने जेव्हा 1 गोल ची आघाडी घेतली त्याच्यानंतर त्यांनी काय केलं की डिफेन्सवर जास्त भर दिला, म्हणजे फक्त बचाव करायचा. तर या बचावात्मक धोरणामुळं खरं तर इंग्लंडला पराभव स्वीकारावा लागला असं मला वाटतं.
0: भाऊ तसं बघितलं तर जो उपांत्य फेरीचा सामना झाला त्याच्यानंतर इंग्लंडच्या गोटातून अर्जेंटिनावर हे झालं, आरोप झाले की अर्जेंटिना जिंकवण्यासाठी रेफरींनी निकाल विरुद्ध दिशेने लावला, या विषयी काय म्हणता येईल आपल्याला?
1: नाही तसं नाही, आता हा विश्वचषक स्पर्धा आहे आणि याच्यामध्ये संपूर्ण जगामध्ये हे सामने बघितले जातात आणि त्याच्यामध्ये आता नवीन त्यांनी इंट्रोड्यूस केलं की व्हिडिओ रेफरन्स, व्हिडिओ रेफरन्स असं क्रिकेटमध्ये असतं की पंचांना जर डाऊट असेल किंवा खेळाडूंना जर डाऊट असेल तर तो व्हिडिओद्वारे बघितला जातो, तर याच्यामध्ये सुद्धा याचा वापर केला होता. त्याच्यामुळं म्हणजे कोणत्या खेळाडूला फेवर करायचं असं काही त्याच्यात धोरण नव्हतं. त्याच्यामुळं निश्चितच मला असं वाटतं की जो काही जे काही सामने खेळले गेले वाद होतातच, जो हरणारा संघ असतो तो थोडा म्हणतो की आम्हाला पंचांच्या काही निर्णयामुळे आमची नाराजी आहे किंवा त्याच्यामुळे आमच्या खेळावर परिणाम झाला, तर काही नाहीये. जो काही खेळ झाला त्याच्यामध्ये अर्जेंटिना निश्चितच काही शेवटच्या 5 मिनिटात 7 मिनिटात किंवा शेवटच्या 11 मिनिटात जिंकलेली असेल, त्यांनी फेअर गेम खेळलेला आहे आणि त्यांनी जे गोल केले ते गोल आपण बघितलेले की त्याच्यामध्ये कुठं असं पंचांना त्याच्यामध्ये काही करता आलेलं नाही किंवा पंचांमुळे गोल झाला असं अजिबात दिसून येत नाही. त्याच्यामुळे हा जो काही विश्वचषकामध्ये जो काही खेळ झालेला आहे तो एकदा निस्वार्थीपणे झालेला आहे. व्हिडिओच्या माध्यमातून देखील पंचांनी काही वेळा त्याच सहाय्य घेतलेलं आहे, परंतु त्याच्यामध्ये सुद्धा व्हिडिओमध्ये क्लिअर दिसलेलं आहे तेही काही कोणावरही काही फेवर केलेलं गेलेलं नाहीये.
0: अंतिम फेरीच्या सामन्याविषयी आपल्याला काय सांगता येईल का? अंतिम फेरीचा सामना हा स्पेननी जो जीव तोडून खेळ खेळला पाहिजे तो खेळला दिसतो, त्यांना त्यांचा गोलकीपर देखील जो संरक्षण करायला पाहिजे त्याच्या चांगल्या पद्धतीने त्यांनी गोल संरक्षण केलंय, काय म्हणतो?
1: निश्चितच काय झालेलं आहे की स्पेनच्या बाबतीत मी थोडस मागे जातो. 2010 स्पेनने विश्वचषक जिंकला होता, तर 2008 ते 2012 हे ज्या 4 वर्षाचा काळ होता हा स्पेनसाठी सुवर्ण काळ म्हणता येईल फुटबॉलमध्ये. 2008 मध्ये त्यांनी युरो चषक जिंकला होता, म्हणजे विश्वचषकाच्या नंतरचा एक दर्जेदार स्पर्धा असते ती युरो चषक, म्हणजे युरोपियन कंट्रीमध्ये जी स्पर्धा खेळली जाते तर त्या स्पर्धेचं त्यांनी विजेतेपद मिळवलं होतं 2008 ला. त्याच्यानंतर 2010 ला सुद्धा त्यांनी विश्वचषक जिंकला आणि परत 2012 ला त्यांनी पुन्हा युरो चषक जिंकला. 2008 ते 2012 8 वर्षाचा जो पिरियड आहे त्या 8 वर्षामध्ये त्यांनी सत्ता गाजवलेली आहे. त्याच्यानंतर काय झालं की 2014 नंतर 2020-22 पर्यंत अर्जेंटिनाला हर्ष पाहिजे तसं यश मिळालं नाही. जो त्यांनी विश्वचषक जिंकला त्याच्यानंतर त्यांना जास्तीत जास्त राऊंड ऑफ 16 पर्यंत मजल मारता आली होती, त्यांना पहिल्या 4 मध्ये सुद्धा येता आलेलं नाहीये. 2022 नंतर पुन्हा त्यांनी उभारी घेतली आणि 2022 नंतर जे 4-5 वर्ष जे आहे त्यांनी ते मेहनत केली, त्यांनी त्या मेहनतीच्या बळावर फॉरवर्ड लाईन देखील चांगली केली, जे पंक्ती देखील जे खेळाडू आहे मध्यफळीचे त्यांना देखील त्यांनी कसं खेळावं याचं मार्गदर्शन केलं आणि बचाव फळी, म्हणजे ह्या तिन्ही गोष्टीमध्ये जे कारण काही संघामध्ये काय असतं त्यांचा अटॅक चांगला असतो तर त्यांचा बचाव चांगला नसतो, काही खेळाडूंमध्ये डिफेन्स चांगला असतो म्हणजे बचाव चांगला करतात परंतु त्यांना गोल करता येत नाही, परंतु स्पेनचा जो संघ आहे त्यामध्ये काय असं होतं का तिन्ही आघाडीमध्ये देखील चांगले खेळाडू होते, मध्यपंक्तीत देखील चांगले खेळाडू होते आणि बचाव फळीमध्ये देखील चांगले खेळाडू होते आणि त्यांचा गोली जो आहे तो देखील अत्यंत उत्तम त्यांनी कामगिरी केलेली आहे. दुसरं मला या सामन्यामध्ये सांगायचं आहे की गेल्या 2 वर्षामध्ये स्पेनचा संघ हरलेलाच नाहीये, त्यांनी जवळजवळ 39 सामने खेळले आणि एकही सामना हरला नाही आणि या स्पर्धे देखील त्यांनी विजेतेपद मिळवलंय. या ज्या 9 सामन्यांमध्ये त्यांनी एकही सामना ते हरलेले नाहीये, एक फक्त बरोबरी झाली होती, त्यानंतर सगळे 8-8 सामने त्यांनी जिंकलेले.
0: जे मेसीला त्यांनी रोखून धरण्याचं काम करायचं होतं ते चोखपणे केलंय, याबद्दल काय म्हणता येईल आपल्याला?
1: मेसीच्या बाबतीत सगळ्यांनाच माहिती आहे की तोच सगळ्यांचा अर्जेंटिनाचा महत्वाचा खेळाडू होता आणि त्याने जे काही गोल केले त्याने सुद्धा 8 गोल केलेले या स्पर्धेमध्ये आणि पहिल्याच सामन्यात त्यांनी हॅट्रिक साधली होती आणि हॅट्रिक करून त्यांनी दाखवून दिलं की मी 39 वर्षाचा जरी खेळाडू असलो तरी अजूनही माझ्यामध्ये ती क्षमता आहे. त्यांनी नंतरच्या सामन्यात देखील चांगले गोल केले, दुसरी गोष्ट असं त्याचं जे पासिंग आहे त्याच्याकडे बॉल आल्यानंतर समजा स्वतःला जरी गोल करता येत नाही परंतु असे काही तो पासेस देतो की आपल्या सहकाऱ्यांना गोल करण्यात सोपं पडतं. त्यांना लगेच म्हणजे गोल करण्यासाठी त्यांना जे काही मेसीकडून पासेस मिळतात त्याच्यामुळे गोल करण्यामध्ये त्यांना इझी जातं. तर असे काही मेसीचे जे काही प्लस पॉईंट आहेत त्याच्यामुळे मेसीने केलेले सामने ज्या विश्वचषकामध्ये बाद फेरीमध्ये त्यांना आहे ना इजिप्त विरुद्ध 2-0 ते मागे होते आणि 2-0 मागे असल्यानंतर शेवटच्या 5 मिनिटात त्यांनी 3 गोल केले. प्रत्येक सामन्यामध्ये मेसीचाच सहभाग जास्त होता त्याच्यामुळं निश्चितच मेसीला कसं कंट्रोल करायचं आणि मेसी हाच महत्वाचा खेळाडू असल्यामुळं जे स्पेनचे जे प्रशिक्षक आहेत त्यांनी ते ठरवून टाकलं होतं की मेसीला जास्तीत जास्त मिळणार नाही किंवा त्याला जास्तीत जास्त गोल करण्याची संधी मिळणार नाही असं त्यांनी ती रणनीती आखली होती आणि त्याच्यामुळं मेसीला या स्पर्धेमध्ये गोल करता आले नाही.
0: भाऊ तसं पाहिलं तर मेसीला जे आपण बघत होतो का त्याला गोल्डन बूट वगैरे मिळेल
1: हो
0: ते 2-3 चान्स होते त्याला
1: बरोबर
0: ते मिळाले नाही किंवा त्याच्यातून त्याला हुलकावणी मिळाली
1: बरोबर आहे बरोबर आहे. गोल्डन बूट जो आहे तो आता या विश्वचषकामध्ये विजेतेपदाला वर्ल्ड कपचा जो हे मिळतो चषक मिळतो मोठा परंतु त्याच्याबरोबर जे उत्कृष्ट खेळाडू असतात जसं आपण क्रिकेटमध्ये म्हणतो उत्कृष्ट फलंदाज असेल उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू असेल किंवा उत्कृष्ट गोलंदाज असेल तसंच फुटबॉलमध्ये काय करतात गोल्डन बॉल असतो. गोल्डन बॉल म्हणजे सर्वोत्कृष्ट खेळाडू स्पर्धेमधला तर हा सर्वोत्कृष्ट खेळाडू जो आहे ना तो त्यांनी स्पेनचा जो रॉड्री म्हणून खेळाडू आहे त्याला दिलेला आहे. ऍक्च्युली रॉड्रीने गोल केलेलाच नाहीये एकही गोल केला नाही या स्पर्धेमध्ये परंतु त्याचा जो खेळ होता तो मध्य पंक्तीतला खेळाडू होता पण त्यांनी जे स्पेनच्या विजयामध्ये जे काही त्याचं कॉन्ट्रीब्युशन आहे त्यांनी जे आपले खेळाडू गोल करत होते त्यांना जो पासेस पुरवले त्याच्यामुळे त्याला गोल्डन बॉलचा पुरस्कार दिला गेलेला आहे आणि त्याच्यामुळे मेसी जर जिंकला असता जे काही प्रथा असते ना त्या प्रथेप्रमाणे जो विजेता संघ असतो त्याचा आधी विचार केला जातो त्याच्यामुळे त्या रॉड्रीला हा गोल्डन बूट मिळालेला आहे गोल्डन बॉलचा पुरस्कार मिळालेला आहे आणि गोल्डन बूट हा जो पुरस्कार असतो हा सर्वात जास्त गोल करणाऱ्या खेळाडूला मिळतो. तर मेसीने उपांत्य फेरीपर्यंतच्या आधी 8 गोल केले होते आणि फ्रान्सचा जो खेळाडू आहे किलियन एम्बाप्पे त्यांनी देखील 8 गोल केले होते. तर तिसरा जो सामना झाला म्हणजे फ्रान्स पदकासाठी इंग्लंड आणि फ्रान्सचा या सामन्यामध्ये त्या एम्बाप्पेने 2 गोल केले त्याच्यामुळे त्याची गोलची संख्या ही 8-10 गेली आणि मेसीचा जो 8 गोलचा जो त्याची गोल होते ते 8 राहिले त्याच्यामुळे हा जो गोल्डन बुटाचा जो पुरस्कार आहे तो केलियन एम्बाप्पेला मिळालेला आहे.
0: आणखीन एक पुढची गोष्ट म्हणजे अशी की या सामन्यात मेसी बरोबर एक जो लहान मुलगा होता जो मेसीने त्याला हातात घेतला तोच मुलगा त्याच्या विरुद्धच्या म्हणजे स्पेनच्या संघाकडून खेळत होता अर्जेंटिना विरुद्ध स्पेन अशा लढती एकमेकाच्या विरुद्ध आले होते
1: बरोबर
0: त्याविषयी आपल्याला करता येईल.
1: स्पेनचा जो खेळाडू आहे मी सुरुवातीला सांगितलं की लॅमिन यमाल म्हणून हा जो खेळाडू आहे हा 19 वर्षाचा खेळाडू आहे म्हणजे आताच त्यांनी चार दिवसापूर्वी 19 वर्ष पदार्पण केलेलं आहे आणि हा खेळाडू जेव्हा लहान होता 6 महिन्याचा होता त्यावेळेस एका फंक्शनमध्ये त्या खेळाडूला त्याचे आई वडील घेऊन आले होते आणि त्या फंक्शनमध्ये मेसीने त्याला बघितलं आणि त्याच्याबरोबर फोटो काढले त्याला आंघोळ केली असा जो त्याचा किस्सा आहे आणि हाच लॅमिन यमाल पुढे जाऊन त्यांनी फुटबॉल हाच खेळ निवडला आणि या फुटबॉलमध्ये देखील त्यांनी 19 वर्षी विश्वचषक जिंकलेला आहे. तर निश्चितच त्याचे देखील तो त्याचा खेळ आपण बघितला तो देखील आता मेसीमध्ये जी क्वालिटी आज आपण बघतो तीच क्वालिटी आज आपल्याला त्या लॅमिन यमालमध्ये दिसते. त्याचं ड्रिबलिंग असेल किंवा त्याचं पास करण्याची पद्धत असेल किंवा स्वतः गोल करण्याची पद्धत असेल ती मेसीला एकदम मिळती जुळती आहे त्याच्यामुळे निश्चितच 39 वर्षात मेसी आणि 18 वर्ष पूर्ण करून 19 वर्षामध्ये पदार्पण करणारा लॅमिन यमाल यांच्या दोघांमध्ये हे हा अंतिम सामना खेळला झाला आणि निश्चितच स्पेनने हा सामना जिंकल्यामुळे लॅमिन यमालला आपल्या पदार्पणातच विश्वचषक जिंकण्याची संधी मिळाली.
0: भाऊ आपण जर बघितलं तर हा विश्वचषक स्पर्धा आता संपलेली परंतु यातून युवा खेळाडूंना काय संदेश मिळाला, युवा खेळाडूंना काय घ्यायला पाहिजे त्याच्यातून?
1: याच्यातून युवा खेळाडूंना भरपूर काहीतरी त्याला प्रेरणा मिळते. एक तर युवा खेळाडूंनी हे बघितलेलं आहे की हा टीम गेम आहे. जरी आपण मेस्सीचं नाव घेतो किंवा पोर्तुगालचा रोनाल्डो आहे त्याचं नाव घेतो किंवा नेमार आहे त्याचं नाव घेतो, परंतु हे जरी खेळाडू वैयक्तिक खेळाडू चांगले असले तरी देखील हा सांघिक खेळ आहे. 11 खेळाडूंच्या मध्ये हा खेळ खेळ म्हणजे एका संघात 11 खेळाडू असतात आणि या 11 खेळाडूंच्या माध्यमातून तो संघ जिंकलेला असतो. त्याच्यामुळे आपल्या युवा खेळाडूंना सर्वात महत्वाचं म्हणजे हा सांघिक, जे वैयक्तिक जरी चांगले खेळाडू असले तरी संघ भावना ही या खेळामुळे आपल्यामध्ये उद्योगित होते. त्याच्यामुळं आपल्या गोल करताना कसं असतं की एकच खेळाडू पहिल्यापासून शेवटपर्यंत बॉल घेऊन जाऊन गोल करू शकत नाही, त्याला आपल्या सहकाऱ्यांची मदत लागते. त्याच्यामुळं एकमेकांना बॉल पासेस करून हा खेळ खेळला जातो. त्याच्यामुळं संघ भावना ही या खेळामुळे आपल्याला निश्चितच दिसून येते आणि या युवा खेळाडूंमध्ये आणि विश्वचषका किंवा फुटबॉल खेळाच्या माध्यमातून आपल्याला या युवा खेळाडूंना अनेक गोष्टींची प्रेरणा मिळते. त्याच्यामध्ये आपल्याला निश्चितच समजतं की आपण हे जे नाव घेतो मेसी असेल रोनाल्डो असेल यांची 6 वर्ल्ड कप खेळलेले बरोबर आहे, परंतु 6 वर्ल्ड कप खेळताना त्यांची मेहनत किती आहे आणि या मेहनतीचं त्यांना जे काही त्यांना फळ मिळालेलं आहे, निश्चितच युवा खेळाडूंनी देखील मेहनत केली तर त्यांना देखील पुढे जाण्याची संधी आहे. आणि आपण लवीन यमाचा देखील उल्लेख केला की तो आज 18-19 वर्षाचा खेळाडू आहे, त्याने देखील जर चांगला सराव केला चांगला प्रॅक्टिस केली आणि मेहनत घेतली तर निश्चितच आपण देखील चांगल्या स्पर्धेमध्ये किंवा चांगल्या खेळामध्ये जर प्रगती केली सातत्य ठेवलं तर निश्चितच आपण देखील अच्छा मोठ्या स्पर्धेमध्ये आपला सहभाग आपण घेऊ शकतो असं या आपल्या या खेळाच्या माध्यमातून आपल्याला सांगता येईल. त्याचप्रमाणे वेगवेगळे जे काही खेळाडू खेळत होते तर आपला अर्जेंटिनाचाच विषय काढला तर त्यांनी 2-0 मागे राहून देखील शेवटच्या 5-7 मिनिटात 10 मिनिटात गोल केलेले, म्हणजे दबाव जरी आपल्या आपल्यावर असला या दबावातून बाहेर कसं पडायचं हे या विश्वचषक स्पर्धेच्या माध्यमातून नवीन खेळाडूंना प्रेरणा मिळू शकते.
0: भाऊ अखेरचा प्रश्न आपल्याला पुढील विश्वचषक स्पर्धेसाठी आपल्याला कोणते संघ असे प्रबळ दावेदार वाटतंय की ते यावेळेस त्यांना हुलकवणी मिळाली असती तर पुढच्या वेळेस ते निश्चितच आपला दावा निश्चित करू शकतात किंवा विश्वचषक जिंकू शकतात?
1: आता पुढील स्पर्धा ही पुढच्या 4 वर्षांनी होणार, 2030 साली होईल.
0: बरोबर.
1: या 4 वर्षाच्या काळामध्ये अनेक बदल घडू शकतात. आता त्याच्यामध्ये ही जी देखील विश्वचषक स्पर्धा होणार आहे ही देखील 3 देश त्याचं सहयजमानपद भूषवणार आहे. तसं आता अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको यांनी 3 देशांनी ही स्पर्धा आयोजित केली होती. पुढची स्पर्धा देखील स्पेन, पोर्तुगाल आणि मोरोक्को या 3 देशांनी ही स्पर्धा म्हणजे 3 देश हे आयोजित ही स्पर्धा आयोजित करणार आहे. या विश्वचषक स्पर्धेमध्ये 48 संघ होते. या स्पर्धेमध्ये 2026 विश्वचषकात 48 संघ होते. तर अशी चर्चा सुरू आहे की पुढच्या स्पर्धेमध्ये आणखी संघांची वाढ करायची, याच्यामध्ये ही चर्चा आहे. अजून काही फायनल झालेली नाहीये. तू यामध्ये 64 संघ दिसू शकतात आणि 64 संघ झाले तर निश्चितच आणखी जास्त संघांना या विश्वचषकामध्ये खेळण्याची संधी मिळेल. आणि भारताचा विचार केला तर भारताला देखील 64 संघ असल्यामुळे आशिया संघातून जर 4th, 5th, 6th, 7th, 5th संघ जरी आला आशियामध्ये म्हणजे जपान, कोरिया याच्यानंतर जर भारताने प्रयत्न केला आणि 4th, 5th, 6th मध्ये जरी आला आशियामध्ये तरी भारताला सुद्धा पुढच्या 2030 विश्वचषकामध्ये खेळण्याची संधी मिळू शकते. आणि याच्यामध्ये कसं आहे की आता स्पेननी हा विश्वचषक जिंकलेला आहे तर याच्यामध्ये देखील बरेचसे खेळाडू हे नवीन होते, नवीन म्हणजे यंग खेळाडू होते वयाच्या मानाने. त्यामुळे असं होतं की स्पेनचा संघ स्वतः यजमान असल्यामुळे तो त्याच पद्धतीची तयारी करणार. त्याच्यामुळे त्याचप्रमाणे इंग्लंडमध्ये देखील काही युवा खेळाडू चांगले होते. ब्राझीलचा संघ जो आहे तो म्हणजे राऊंड ऑफ 16 मध्ये जरी पराभूत झाला असला तरी फुटबॉल म्हणजे ब्राझील, फुटबॉल आणि ब्राझील याचं समीकरण जुळलेलं आहे. तिथं असं असतं की फुटबॉलचा खेळाडू म्हणजे हिरो. आपल्याकडे जो पिक्चर मधला जो हिरो असतो तसा

0: फुटबॉलचा जो उत्कृष्ट खेळाडू तो त्यांचा देशाचा हिरोच असतो आणि ब्राझीलची ही जी परंपरा आहे ती टिकून ठेवण्यासाठी त्यांच्याकडे देखील चांगले तरुण खेळाडू आहेत आणि मोरक्को हा देखील यजमान पद भूषवणार आहे तर तो देखील संघ चांगले खेळाडू तयार करू शकतो. त्याचप्रमाणे आफ्रिकन संघ आफ्रिकन देशाचा विचार केला तर कोप वर्डे हा जो संघ होता त्याने अत्यंत चांगली कामगिरी या स्पर्धेत केलेली आहे. त्याची लोकसंख्या फक्त 5-6 लाखाची लोकसंख्या आहे त्याच्या देशाची, परंतु त्याने सुद्धा राऊंड ऑफ 16 पर्यंत मजल मारली आणि त्याच्यामुळं निश्चितच असे जे काही संघ आहेत ते संघ आपल्याला पुढच्या विश्वचषकामध्ये चांगली कामगिरी करताना दिसून येते.
1: बरोबर भाऊ, तुम्ही आज आमच्याशी फिफा विश्वचषक स्पर्धेवर गप्पा मारल्या आणि आपण केलेले विश्लेषण खरोखर आमच्या प्रेक्षकांना देखील आवडले, त्यांनी देखील या स्पर्धेचा आनंद घेतला
0: निश्चित.
1: आता पुढे राष्ट्रकुल स्पर्धा सुरू होणार आहे आणि देखील या स्पर्धेचं विश्लेषण देखील तुम्ही करा आणि आम्हाला तुमची नक्कीच अशी साथ मिळायला पाहिजे. आपण आमच्याशी गप्पा मारल्यात त्याबद्दल धन्यवाद. चला तर श्रोते ऐकत राहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
3: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
2: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत,
3: परतफेड कालावधी 5-10 वर्ष.
2: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या, अटी व शर्ती लागू.
4: कुछ करिए
5: खेळ खेळाडू आणि क्रीडांगण या सगळ्यातूनच त्याचं महत्व आणि मूल्य समजावून सांगणार आमचा कार्यक्रम विश्वास स्पोर्ट्स क्लब सादर करते नाना खेरनार. जरूर ऐका दर शुक्रवारी दुपारी 2 वाजता आणि पुनःप्रसारण दर सोमवारी दुपारी 2 वाजता फक्त रेडिओ विश्वास वर.
6: कार्यक्रमात हे गीत ऐकूयात कविता कृष्णमूर्ती यांनी गायलेलं आज का अर्जुन या चित्रपटामधलं, अंजान यांची शब्दरचना, बप्पी लहरी यांचं संगीत.

0: वीज बिलाचा वाढता खर्च, आता सोलर ऊर्जेकडे वळा. विश्वास बँकेचे सोलर पॅनल खरेदी कर्ज घरासाठी आणि व्यवसायासाठी रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज आणि आकर्षक 9.99% व्याजदर. सूर्याची शक्ती वापरा, विश्वास बँकेची साथ घ्या. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी 83 00 16 508 किंवा 91 300 20 888. विश्वास बँक, उज्ज्वल भविष्याची खात्री.
1: लता मंगेशकर आणि हरिहरण यांच्या आवाजात आनंद बक्षी यांची गीतरचना आता ऐकूयात. संगीतकार उत्तम सिंग. हे गीत आहे दिल तो पागल है या चित्रपटामधलं.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट
3: द्या. चित्रपटामधलं गीत आता आपण ऐकणार आहोत. आनंद बक्षी यांची गीतरचना, संगीतकार लक्ष्मीकांत पॅरेलाल, गायक कलाकार सुरेश वाडकर आणि अलका याज्ञिक.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
2: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आता आपण ऐकणार आहोत खून की किंमत या चित्रपटामधलं. वर्मा मलिक यांच्या गीताला संगीत आहे सोनिक ओमी यांचं आणि हे गीत ऐकूयात आशा भोसले आणि किशोर कुमार यांच्या आवाजात.
3: किस्मत से ये महफिल मिलती, किस्मत से ये रात

पहला दूसरा अरे छोड़ तीसरा चौथे को ले साथ।

कार्यक्रमात आता ऐकूया मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं अनाडी या चित्रपटामधलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत. गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं.

0: तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरसह उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 9850 84 0520 आणि 9839 52 278.
1: कार्यक्रमात आता ऐकूया शब्बीर कुमार आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं गीत. इंदिवर यांच्या या गीताला संगीत दिला आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी आणि हे गीत ऐकणार आहोत मैं तेरा दुश्मन या चित्रपटामधलं.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.
2: अलका याज्ञिक आणि कुमार सानू यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत आता ऐकूयात. संगीतकार विजू शाह आणि हे गीत आपण ऐकणार आहोत गुप या चित्रपटामधलं.

0: दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेच कॉल करतो.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज, श्रोते हो शब्दगंध। शब्दगंध कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत अशोकजी परांजपे यांनी लिहिलेलं, अशोक पत्की यांनी संगीतबद्ध केलेलं आणि ज्याचा स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचं एक भावगीत आपण ऐकणार आहोत। भावगीत आहे सहज तुला गुपित।

सहज तुला गुपित एक सांगते दुपारी। शब्दांमध्येच अर्थ आहे श्रोते हो, शब्दांचा सुगंध घेत असतो आपण, कसा छान अर्थ आहे बघा, आणि त्या अर्थामधला सुगंध शब्दगंध। सहज तुला गुपित एक सांगते दुपारी, डोळीयात आलीगडे प्रीत माझी लाजरी। चल तुला सांगते मी माझ्या मनातलं गुपित जे आहे ते तुलाच सांगते। हे सांगत असताना हे ठीक आहे की माझ्या डोळ्यामध्ये जे प्रेम आहे, जी प्रीत आहे, ती लाजरी होऊन उभी दिसते बघ। सरळ सरळ तुमच्या माझ्यासारख्या घरातली ही अल्लड बालिका ही सांगतीये सहज तुला गुपित एक सांगते दुपारी। बघा ती काय म्हणतीये, बैसते ओटीवरी नजर वळे अंगणी, अंगणात बहरते रान जाई देखणी। जाई खाली उभा असे हासरा शिकारी। ओट्यावर बसली ती, ओट्यावरती अंगणात नजर तिची वळते तर नजरेला रानजाई देखणी असली बहरलेली दिसते तिला, आणि त्या जाई खाली उभा असलेला तो दिसतो त्याला, ते किती छान म्हणते हासरा शिकारी। जाई खाली उभा असे हासरा शिकारी, सहज तुला गुपित एक सांगते दुपारी। दुपारच्या वेळेला सहज ओट्यावर बसलेली ती, अंगणात जाईची वेल आणि त्या जाई खाली उभा असलेला तो, काय छान प्रसंग आहे बघा। हे झालं दुपारच्या वेळेला अंगणात बसलेली असताना, ओट्यावर बसलेली असतानाचा। पुढच्या कडव्यामध्ये बघा म्हटलंय, सांज वेळी गोठ्यातली गाय लागे हंबरू, सोड तेग धारेसाठी ओढ घेई वासरू। संध्याकाळची वेळ आहे, गोठ्यामधली गाय हंबराला लागते का, कारण तिलाही ओढ लागली आहे, कोणाची तर वासराची, आणि आता दुधाची वेळ झाली आहे म्हणून दूध काढायला सोड तेग धारेसाठी ओढ घेई वासरू। गोठ्यातली गाय हंबरते, तिला आता माहिती आता संध्याकाळची वेळ झाली आहे, आणि या संध्याकाळी ही घरातली लेक भांडं घेऊन माझ्या इथे धारेसाठी येणार, म्हणून ते वासरू सुद्धा ओढ घेत आहे की आता आपल्याला आपल्या आईजवळ जायला मिळणार। आणि त्याच वेळी गोठ्यामध्ये दिसे सखे सावळा मुरारी, सहज तुला गुपित एक सांगते दुपारी। श्रीमद भागवतामध्ये सांगितलेलं आहे की सगळ्या गोकुळातल्या गवळणींना इतकं वेड लागलं होतं कृष्णाचं की प्रत्येक ठिकाणी त्यांना कृष्णच दिसत असे, तसं या ठिकाणीचं झालेलं आहे। दुपारी ओट्यावर बसली तेव्हा जाई खाली उभा असलेला तो हसरा शिकारी दिसला असं ती म्हणते, आणि या ठिकाणी संध्याकाळी गोठ्यातली गाय हंबरायला लागली धारेसाठी, म्हणून ती गायीजवळ आली तर तिथे सुद्धा गोठ्यामध्ये दिसे सखे सावळा मुरारी। वेड लागलंय ग मला त्याचं, आणि वेड लागल्यामुळे होतं काय तर डोळ्यात आलीगडे प्रीत माझी लाजरी। तिसऱ्या आणि शेवटच्या कडव्यामध्ये अशोकजी परांजपे म्हणतात, बघा दुपारचं सांगितलं, संध्याकाळचं सांगितलं, आता आता ती म्हणतीये, पहाटेला ओठावरी गीत एक जागले, अंतरात कोणसे हळूच बाई बोलले, ओढाळले मन माझे नेई माझी सासरी। ही सासरची लेख माहेरी आलेली आहे हे या शेवटच्या कडव्यातून कळतं।
पहाटेला ओठावरी गीत एक जागले, अंतरात कोण से हळूस बाई बोलले। पहाटेची झुळूक, थंड वारं सुटलेलं आहे, छान जाग झोप असलेली अशी, याला गुलाबी थंडीतली गुलाबी झोप म्हणतात ना, तशी ही झोप आहे। आणि या झोपेच्या पहाटेच्या वेळी अंतरात कोण से हळूच बाई बोलले, मनातून कोणीतरी बोलतंय, कोण तर त्याची आठवण होते हो मला। ओढाळले मनने माझी या सासरी, सहज तुला गुपित एक सांगते दुपारी। ओढाळले मन, त्याचा ओढा मला इतका लागलाय कि हे ओढाळलं मन मला सासरी घेऊन गेलं। त्या क्षणाला मी त्याच्या जवळ होती। बघा बरं, हे सहज तुला गुपित एक सांगते दुपारी, हे आपण कोणाला सांगू शकणार? ते तिच्या मैत्रिणीलाच सांगणार हो, दुसरं कोणाला सांगणार? दुपारच्या वेळेला ओट्यावर बसली तर रांजाईच्या खाली मला तो दिसला, संध्याकाळी गोठ्यातली गायीची धार काढायला म्हणून गेले तर गोठ्यामध्ये सुद्धा तो सावळा मुरारी मला दिसला। आणि पहाटेला मात्र माझी त्याने झोपच सोडवली। बघ, अंतरात कोण से हळूच बाई बोलले, ओढाळले मन नाही माझी या सासरी। श्रोते हो, खर तर अनेक वेळेला हे गाणं आपण ऐकलं असेल, पण हा शब्दांचा गंध घेत एकदा जर का गाणं आपण ऐकलं तर अशोकजी परांजपेंचे ते शब्द, अशोक पत्कींचं संगीत आणि आहा असा सुमन कल्याणपूर यांचा आवाज, हे भावगीत जे आहे ना, ते एकदा मनापासून ऐकून बघा आणि बघा बरं, घ्या शब्दगंत आणि ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

स्वतःचे वाहन, स्वतःचा व्यवसाय, ऑटो रिक्षा, टाटा छोटा हत्ती आणि इतर व्यावसायिक वाहनांसाठी विश्वास बँकेचे आकर्षक व्यावसायिक वाहन कर्ज, रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380165 08. विश्वास बँक, व्यवसाय प्रगतीची साथी.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

शेती म्हणजे समृद्धी, शेती म्हणजेच संपत्ती. येत्या खरीपाच्या हंगामात याच शेतीतून सोनं पिकवण्यासाठी घेऊन येत आहोत कृषी विशेष कार्यक्रम पीक उत्पादन वाढीची पंचसूत्री. सादर करते आहेत डॉक्टर कल्याण पांडुरंग देवळाणकर. जरूर ऐका दर गुरुवारी सकाळी 7:50 आणि पुनःप्रसारण दर सोमवारी 7:50 फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर.

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमान सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ते तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज। स्वतःचा रिसॉर्ट, होमस्टे, ट्रॅव्हल एजन्सी किंवा पर्यटन व्यवसाय सुरू करण्याचं स्वप्न आहे? मग विश्वास बँक घेऊन आली आहे महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज योजना। रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज, 5 ते 7 वर्षांची मुदत आणि विश्वासाची साथ। जरूर संपर्क साधा प्रेमचंद तायडे 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी 83 800 16 508। महिला उद्योजकांसाठी विश्वासाची साथ।

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: नमस्कार, मी विवेकराज ठाकूर आणि आपण ऐकत आहात न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, फक्त रेडिओ विश्वास 90.8 FM वर. मागील भागात आपण सरफेसी कायदा, नोटीस आल्यानंतर काय करावं, कर्जदारांचे हक्क आणि बँकेशी योग्य वेळी संवाद साधण्याचा महत्व जाणून घेतला. आज आपण त्यापुढील टप्पे समजून घेणार आहोत. सिम्बॉलिक पोझिशन म्हणजे काय, फिजिकल पोझिशन कधी घेतले जाते, ऑक्शन कशी होते, DRT मध्ये कधी जाता येतं आणि कर्जदाराकडे शेवटपर्यंत कोणते पर्याय उपलब्ध असतात. चला ह्या सर्व प्रॅक्टिकल प्रश्नांची उत्तरं ऍडव्होकेट पवन चंद्रात्रे सरांकडून जाणून घेऊया. सर, वेलकम वन्स अगेन.
1: थँक्यू व्हेरी मच.
0: सर, सिम्बॉलिक पोझिशन आणि फिजिकल पोझिशन यात नेमका काय फरक आहे?
1: जेव्हा सिक्युरिटायझेशन कायद्याच्या कलम 13(2) अन्वये कर्जदाराला नोटीस जाते, त्याच्यानंतर त्याला 60 दिवसाची मुदत असते. त्या 60 दिवसाच्या मुदतीत त्याने थकीत कर्ज रक्कम भरली नाही तर बँक त्या प्रॉपर्टीचं फिजिकल पोझिशन घ्यायला ती प्रोसेस स्टार्ट करते. आता ही प्रोसेस स्टार्ट करताना सगळ्यात आधी बँक सिम्बॉलिक पोझिशन घेते. सिम्बॉलिक पोझिशन घेण्यामागचा उद्देश असा आहे की जर समजा एखादे फ्लॅट आहे किंवा घर आहे, तिथे एखादा परिवार राहतो आहे, तर बँकेला अधिकार नाही आहे की बँकेचे कर्मचारी तिकडे जाऊन त्यांना तिकडे फोर्स करून त्यांचं सामान बाहेर काढून आणि ते त्याचा ताबा घेणार. हे बँकेला अधिकार नाही आहेत. ह्याच्याकरता सरकारी परवानगी पाहिजे किंवा पोलीस बळ पाहिजे किंवा सरकारी अधिकारी तिथे उपस्थित पाहिजे. मग ह्याच्याकरता तिकडे बँक एक सिम्बॉलिक पोझिशनची नोटीस चिटकून जातं की आजपासून हा फ्लॅट बँकेच्या ताब्यात आहे. सिम्बॉलिक म्हणजे त्याला प्रतिकात्मक म्हणतात, जेणेकरून जो कर्जदार आहे तो त्या फ्लॅटचं काही व्यवहार करू शकणार नाही, किंवा जर एखादा व्यक्ती तो फ्लॅट विकत घ्यायला आला तर त्याला ती नोटीस दिसेल आणि मग पुढचा हे व्यवहार होणार नाहीत. ह्याच्याकरता सिम्बॉलिक पोझिशन घेतलं जातं. एकदा सिम्बॉलिक पोझिशन झालं
0: सर, म्हणजे पेपरमध्ये जर ती आपण नेहमी पाहतो नोटीस आली, दॅट इज पार्ट ऑफ
1: 13(4) 13(4)ची नोटीस असते.
0: पहिले नोटीस येते आणि मग
1: 13(2)ची नोटीस ही इंटरनल असते, म्हणजे ती बँक कर्जदाराला पोस्टाने पाठवते, त्याच्या घरी येते आणि मग त्याच्यानंतर 13(4)ची जी नोटीस आहे ती पेपरला येते.
0: अच्छा, आणि मग सिम्बॉलिक पोझिशन होतं.
1: हा, मग सिम्बॉलिक पोझिशन. एकदा 13(4)ची नोटीस पब्लिश झाली की मग त्या मालमत्तेवर जाऊन सिम्बॉलिक पोझिशन.
0: ओके.
1: आणि मग एकदा सिम्बॉलिक पोझिशन घेतलं की मग पूर्वी डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट म्हणजे कलेक्टर ऑफिस मध्ये ह्याची जी ऑर्डर आहे फिजिकल पोझिशनची, तर ती ऑर्डर घ्यायला त्यांना अधिकार होते. पण असं झालं की तिथे सुद्धा खूप हजारो केसेस पेंडिंग राहायला लागल्या आणि मग तिथे सुद्धा डिले व्हायला लागला. म्हणून मग चीफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट CJM कोर्टाला सुद्धा आता हे अधिकार दिलेले आहेत.
0: अच्छा,
1: त्याच्यामुळे तिथे सुद्धा तुम्ही अर्ज करू शकता आणि फिजिकल पोझिशनची ऑर्डर घेऊ शकता.
0: ओके.
1: आणि मग एक तर DM नाही तर CJM दोघा कुठून तरी तुम्ही ही ऑर्डर आणली की ती ऑर्डर आणल्यानंतर मग तुम्ही तिथे ऑर्डरमध्येच लिहिलेलं असतं, एक रेव्हेन्यू अधिकारी असतो आणि एक त्याच्यात पोलीस बळ असतं. मग तुम्ही त्या संबंधित पोलीस स्टेशनला अर्ज करून तिथे म्हणजे पोलीस बळ घेऊन तुम्ही तिथे प्रत्यक्ष तारण मालमत्तेवर जाऊन आणि मग फिजिकल पोझिशन तुम्हाला घेता येतं.
0: अच्छा सर, कोणत्या टप्प्यावर कर्जदार डेट रिकव्हरी ट्रिब्युनल मध्ये जाऊ शकतो?
1: जेव्हा 13(2)ची नोटीसची मुदत संपते आणि जेव्हा 13(4)ची नोटीस येते तेव्हापासून ते ऍक्च्युअल ऑक्शन ह्या पिरियडमध्ये कधी सुद्धा कर्जदार हा DRT कोर्टात जाऊ शकतो.
0: अच्छा,
1: आणि तुम्हाला माहितीच असेल की हा जो सिक्युरिटायझेशन कायदा आहे तर याला ह्याच्या कलम 34 प्रमाणे सिव्हिल कोर्टाला बार आहे, म्हणजे सिव्हिल कोर्टात नाही जाऊ शकत, किंवा ही जी ऍक्शन आहे ही बेकायदेशीर आहे. कारण सिव्हिल कोर्टात गेलं तर ती प्रोसिजर खूप लांबते आणि तेच नेमकं या कायद्यामध्ये अपेक्षित नाहीये. त्याच्यामुळे सिव्हिल कोर्टात तुम्ही जाऊच नाही शकत. तुम्हाला ह्या ऍक्शन थांबवायची असेल किंवा ह्याच्या विरुद्ध जर दाद मागायची असेल तर तुम्हाला DRT कोर्टातच जावं लागतं.
0: अच्छा सर, घर किंवा मालमत्तेचा लिलाव ऑक्शन म्हणजे होण्यापूर्वी कर्जदाराकडे कोणते पर्याय उपलब्ध असतात?
1: जेव्हा बँक सिक्युरिटायझेशन कायद्याच्या अंतर्गत ऍक्शन घेते तेव्हा बँकेचा ह्याच्यामध्ये एकमेव उद्देश असतो की कर्ज वसुली. त्याच्यामुळे बँकेला तुमची मालमत्ता विकण्यात आणि ऑक्शन करण्यात अजिबात इंटरेस्ट नसतो, त्यांना त्यांची कर्ज वसुली पाहिजे असते. त्याच्यामुळे तुम्ही फिजिकल पोझिशन पर्यंत तुम्ही किंवा लिलाव पर्यंत तुम्ही कधी सुद्धा बँकेमध्ये गेले आणि तुमची थकीत कर्ज रक्कम भरली तर त्या ठिकाणी बँक ही ऍक्शन तुमची थांबवू शकते. त्याच्यामुळे कर्जदाराला थकीत रक्कम भरून ही ऍक्शन थांबवणे हा पर्याय कायम अवेलेबल असतो. पण मात्र त्याची जर ऑक्शन नोटीस निघाली आणि त्याच्यानंतर मात्र मग ते असं करता नाही येत, मग तुम्हाला ती ऑक्शन मध्ये प्रॉपर्टी विकत घ्यावी लागेल बँकेकडून, असं एक आहे. आणि या दरम्यान तुम्ही कुठल्या पण पिरियड मध्ये तुम्ही डीआरटी कोर्टात जाऊ शकता. डीआरटी कोर्टामध्ये जायला सुद्धा तुम्हाला काहीतरी ग्राउंड पाहिजे, कारण नुसतं ऍक्शन थांबवण्यासाठी किंवा तुमच्याकडे काहीच ग्राउंड नाहीये तर त्यावेळेस कोर्ट सुद्धा तुम्हाला एवढा रिलीफ देईल याची काही गॅरंटी नाहीये. त्याच्यामुळे जर तुमच्याकडे जर काही व्हॅलिड मुद्दे असतील आणि तुमच्यावर जर बँकेमार्फत जर काही अन्याय झाला असेल तर त्याची दाद तुम्ही निश्चित मागू शकता डीआरटी कोर्टामध्ये.
0: ओके ओके सर. आणि म्हणजे आता आपण बोललो फिजिकल पोझेशन, ही ऑक्शनची नोटीस त्याच्यानंतर
1: येस, एकदा तुमचं फिजिकल पोझेशन आलं की बँक त्याच्यावर आपलं सील लावतं आणि मग त्याच्यानंतर ती प्रॉपर्टी बँकेच्या ताब्यात येते. आता बँकेच्या ताब्यात आल्यानंतर त्या प्रॉपर्टीची काळजी घेणे ही सगळी जबाबदारी बँकेकडे येते. त्याचा मेंटेनन्स करणे, सगळे कुठले खर्च असतील आउटगोइंग असतील ते सगळे भरणे. सिक्युरिटायझेशन कायदा हा इतका व्हास्ट आहे की बँक एखाद्या आस्थापनेचा सुद्धा ताबा घेऊ शकते. म्हणजे एखादी कंपनी आहे ती चालू आहे, त्या चालू कंपनीचा सुद्धा फिजिकल पोझिशन घेऊ शकते आणि ती कंपनी सुरळीत चालू राहील आणि तो कारभार सुद्धा बँक ताब्यात घेऊ शकते. म्हणजे वर्कर्सची देणी किंवा तो बिझनेसच तोपर्यंत जोपर्यंत त्याची विक्री होत नाही तोपर्यंत तो बिझनेसच बँक ताब्यात घेऊ शकते. इतका हा व्हास्ट सगळा कायदा आहे. आणि मग त्याच्यानंतर एकदा तुमच्याकडे फिजिकल पोझिशन आलं मग ऑक्शनची नोटीस निघते. ऑक्शनची नोटीस निघाल्यावर आता बरेचशी ही ऑक्शन प्रोसिजर ही ऑनलाईन झालेली आहे. एक ऑनलाईन एक बिडिंग होतं आणि मग त्याच्यानंतर ज्यांना काही सगळ्यात आधी जे ऑक्शनची नोटीस निघाली की ज्यांना त्या ऑक्शनमध्ये भाग घ्यायचा आहे तर त्यांना EMD भरावा लागतो, म्हणजे अर्नेस्ट मनी डिपॉझिट. समजा ते बँक त्या त्या थकीत कर्ज त्या मालमत्तेच्या किमतीच्या प्रमाणे ठरतं. समजा 1 कोटीची प्रॉपर्टी असेल तर 5 लाख रुपये EMD भरावा लागतो. मग तो चेक बँकेला द्यायचा, कारण कोणी पण म्हणजे ज्याची ऐपत नाहीये तो सुद्धा त्या ऑप्शन मध्ये बसण्यात पॉइंट नाही. त्याच्यामुळे जे जेन्युइन बायर्स आहेत असेच इथे यावे याच्याकरता EMD हा घेतला जातो. आणि EMD भरून आपण त्या ऑप्शन प्रोसिजर मध्ये येऊ शकतो आणि तिथे प्रत्यक्ष बोली लागते आणि बोलीमध्ये जो हायेस्ट बिल्डर आहे मग त्याला ती प्रॉपर्टी मिळते. आणि ज्यांना ते बिडिंग ज्यांनी घेतलं नाही त्यांचा EMD परत केला जातो. आणि मग त्याच्यानंतर मग एकदा ज्याला बोली लागते म्हणजे ज्याने ज्याची हायेस्ट बोली आहे मग त्याला एक काही 15-20 दिवसाची महिन्याभराची मुदत देऊन मग त्याच्याकडून ते पैसे घेऊन ती प्रॉपर्टी त्याच्या नावाने सेल सर्टिफिकेट म्हणतात त्याला, की त्याच्या नावाने सेल सर्टिफिकेट इश्यू केलं जातं. आणि मग ते सेल सर्टिफिकेट मिळालं की त्याची मालकी ही त्या जो काही ऑप्शन परचेसर आहे त्याची होते. आणि हे सेल सर्टिफिकेट रजिस्टर ऑफिस मध्ये नोंदवलं सुद्धा जातं स्टॅम्प ड्युटी भरून, म्हणजे खरेदी सारखं ते नोंदवलं जातं. आणि मग एकदा ते सेल सर्टिफिकेट नोंदवलं म्हणजे त्या बायरकडे त्याचं खरेदी खत आलं आणि फिजिकल पोझिशन पण आलं आणि मग तो त्याचा नवीन मालक होतो. आणि त्याच्यातनं आलेल्या पैशातून ही जी काही थकीत रक्कम आहे ही भरली जाते. असं सुद्धा होतं काही वेळेस की समजा एखादी कर्जाची थकीत रक्कम 2 कोटी रुपये आहे आणि मालमत्ता विकून जर 1.5 कोटी रुपये आले तर 50 लाखासाठी बँक परत वेगळी त्याच्याविरुद्ध वसुलीचा दावा हा सिव्हिल कोर्टात करू शकतो.
0: ओके, सिव्हिल कोर्टात करू,
1: सिव्हिल कोर्टात, कारण आता प्रॉपर्टी तर नाही राहिली.
0: बरोबर,
1: एकच प्रॉपर्टी होती ती विकून एवढी रक्कम आली, मग आता उरलेले पैसे वसूल करण्यासाठी मग सिव्हिल कोर्टामध्ये.
0: सर आता भरपूरदा मी असं पाहिलं माझे परिचित लोक आहेत की ज्यांना असं वाटतं की ओळखीचा आहे म्हणून ते गॅरंटर झाले, आणि असा एक लोकांमध्ये भरपूर गैरसमज आहे की म्हणजे गॅरंटर असलेल्या व्यक्तीची जबाबदारी नेमकी काय असते आणि गॅरंटरने कोणत्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत.
1: हो, हा पण एक म्हणजे फारच कळीचा मुद्दा आहे असं म्हणू शकतो आपण, कारण आमच्याकडे सारखं कोणीतरी गॅरंटर या मुद्द्यावर येत असतं आणि आमच्याकडे सल्ला विचारायला येत असतं. तर गॅरंटर हा जो आहे हा त्या कर्जाच्या रिपेमेंटसाठी इक्वली जबाबदार असतो. म्हणजे जेवढा कर्जदार जबाबदार आहे तेवढाच जबाबदार हा गॅरंटर पण असतो. त्याच्यामुळे कोणाच्याही कर्जाला गॅरंटर व्हायच्या वेळेस तुम्हाला हा विचार डोक्यात यायला पाहिजे की जर ह्याने कर्ज नाही भरलं तर आपल्याला भरावं लागेल. त्याच्यामुळे गॅरंटरची ही जबाबदारी इक्वल आहे त्या कर्जदारा सोबत. काही काही ठिकाणी असं पण होतं, आता एक सहकारी ज्या बँका आहेत, सहकारी बँकांना एक विशेष एक अधिकार आहे की ते गॅरंटरच्या प्रॉपर्टीवर सुद्धा बोजा लावू शकतात. म्हणजे उदाहरणार्थ मी कर्ज घेतला आणि माझा एक मित्र आहे तर तो त्याला गॅरंटर झाला,
0: राईट.
1: आता मी कर्ज घेतलं त्याच्यासाठी माझी जी प्रॉपर्टी आहे ती मी बँकेला मॉर्गेज ठेवली, मी कर्ज भरलं नाही आणि बँक गॅरंटरकडे सुद्धा ती डिमांड करू शकते ते कर्ज रक्कम, आणि त्याला प्रेशर टाकण्यासाठी बँक गॅरंटरच्या प्रॉपर्ट्या शोधून त्या प्रॉपर्ट्यांना सुद्धा बोजा लावू शकते. ती प्रॉपर्ट्या विकू नाही शकत कारण ती तारण नाहीये म्हणून, पण त्या प्रॉपर्ट्यांना सुद्धा बोजा लावू शकते.
0: अच्छा.
1: आणि एकदा समजा गॅरंटरच्या प्रॉपर्टीवर बोजा आला मग त्याला पण एक प्रेशर येतं आणि मग तो एक तर कर्जदारावर प्रेशर टाकेल नाहीतर स्वतः पैसे भरून टाकेल. तर अशा पद्धतीने म्हणजे हे सगळे असे विषय आहेत की

0: काही करून कर्ज वसुली ही स्पीडी व्हायला पाहिजे.
1: बरोबर.
0: कर्जदाराला कुठलेही असे पळवाटा काही त्याला सापडला नाही पाहिजे की जेणेकरून तो कर्ज वसुली लांबेल.
1: लांबेल म्हणजे गॅरंटरने समजायला पाहिजे की इक्वल रिस्पॉन्सिबिलिटी आणि ही स्टेप्स इन द शूज.
0: येस. आणि आमच्याकडे बऱ्याच वेळेस असं पण लोक तक्रार घेऊन येतात की त्याच्याकडे ऑलरेडी प्रॉपर्टी आहे भरपूर, पण बँक त्याची प्रॉपर्टी घेत नाही किंवा त्याच्याकडे मागत नाही, आमच्याकडेच फोर्स करतात. तर बँकेने पहिले त्याची प्रॉपर्टी विकली पाहिजे कर्जदाराची, आणि मग तरी नाही घेत तर आमच्याकडे यायला पाहिजे. पण ऍक्च्युली गॅरंटर घेतच त्याच्यासाठी, कारण जर कर्जदार जर रिस्पॉन्स करत नसेल तर गॅरंटरकडे येतात की त्याच्याने ह्याला प्रेशर केलं तरी तो कर्जाला प्रेशर करेल. आणि मग त्याच्याकरता हे गॅरंटरवर प्रेशर टाकण्यासाठी या अशा पद्धतीच्या बँक हे उपाय करत असतं. एक अजून एक म्हणजे मला सगळ्या श्रोतांना सांगायला आवडेल की माझ्याकडे परवाच एक केस होती की बँकेमध्ये रेफरन्स नावाचा प्रकार असतो की आता हल्ली बऱ्याचशा बँका गॅरंटर घेत नाही पण रेफरन्स घेतात की एक जस्ट रेफरन्स कोणीतरी द्या. आता एका बँकेने काय केलं की नुसतं रेफरन्स म्हणून एखाद्याचं नाव टाकलं होतं, पण त्याने कागदपत्र करताना त्याला गॅरंटर म्हणून घेतलं.
1: अरे बाप.
0: त्याच्यामुळे तो गॅरंटर झाला आणि ह्यांचं कर्ज थकित झालं. ह्यांचं कर्ज थकित झाल्यामुळे, आणि हा अजून एक सांगायचं होतं की जर एखाद्या कर्जामध्ये जर एखादा गॅरंटर असेल आणि जर त्या कर्जदाराचं कर्ज थकलं तर त्या गॅरंटरचा सुद्धा सिबिल स्कोर खराब होतो.
1: राईट.
0: म्हणजे त्याने त्याचं जरी क्रेडिट हिस्ट्री त्याची खूप चांगली आहे, पण कोणाला तरी कर्जाला गॅरंटर असल्यामुळे त्याचा सुद्धा सिबिल स्कोर खराब होतो आणि त्याला पुढे कर्ज मिळण्याला अडचणी येत. त्याच्यामुळे दोन गोष्टी आहेत की कोणालाही गॅरंटर राहताना ह्या गोष्टीची पूर्ण खात्री करा. त्याच्यानंतर कोणाला आपण जर कुठल्याही कर्जासाठी कुठला रेफरन्स देतोय तर ही खात्री करा की तो फक्त रेफरन्सच आहे आणि रेफरन्स सांगून गॅरंटर म्हणून तुम्हाला घेत नाहीये ना.
1: बरोबर.
0: ह्याची पण एक खात्री करा. आणि जर जो कर्जदाराला जर तुम्ही त्याने कर्ज नाही फेडलं तर त्याचा परिणाम तुमच्या पण क्रेडिट स्कोरवर होणार आहे आणि तुम्हालाही अडचणी येणार आहेत. तर हा सगळा विचार गॅरंटर होताना पहिली करायला
1: म्हणजे थोडक्यात गॅरंटरची महत्वाची म्हणजे मोठी जबाबदारी हे समजून घ्या.
0: कर्जदारापेक्षा जास्त जबाबदारी गॅरंटरची होऊन जाते.
1: सर, होम लोन, बिझनेस लोन आणि कमर्शियल प्रॉपर्टी संदर्भात सरफेसीच्या प्रक्रियेत काही फरक असतो का?
0: सरफेसी कायदा हा म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा असा आहे की ज्याच्यामध्ये बँकेचा सिक्युरिटी इंटरेस्ट तयार होतो. म्हणजे थोडक्यात की एखादी प्रॉपर्टी कुठल्याही लोनसाठी बँकेला तुम्ही तारण ठेवली मग ती प्रॉपर्टी विकण्यासाठी सरफेसी कायदा आहे. समजा तुम्ही हाऊसिंग लोन घेतलं तर जे घर तुम्ही खरेदी करताय ते तारण असतं. तुम्ही बिझनेस लोन घेतलं तर त्याच्याकरता तुमच्या ज्या वैयक्तिक मालमत्ता आहेत त्या तारण असतात. किंवा अजून कोणतं कमर्शियल प्रॉपर्टीचं लोन घेतलं, जी प्रॉपर्टी म्हणजे ज्या प्रॉपर्टीचं तुम्ही गहाणखत करून दिलं बँकेला आणि बँकेकडे जी प्रॉपर्टी गहाण ठेवली ती गहाण मालमत्ता विक्री करून कर्ज वसुली करण्याचा अधिकार हा बँकेला या सिक्युरिटायझेशन कायद्याने आलेला आहे. अजून एक आहे की जर एखादा मगाशी आपण गॅरंटर बद्दल चर्चा केली, एखादा व्यक्ती जर कर्जदाराला गॅरंटर आहे तर सिक्युरिटायझेशन कायद्याच्या आणि ती पण गॅरंटरची प्रॉपर्टी मॉर्गेज नाहीये तर सिक्युरिटायझेशन कायद्याच्या अंतर्गत गॅरंटरची प्रॉपर्टी बँक विक्री करू शकत नाही. फक्त काही बँका त्याच्यावर बोजा लावतात, पण जसं हे आपण आता जी प्रोसिजर सगळी पाहिली त्या प्रोसिजरच्या अंडर गॅरंटरची प्रॉपर्टी ही विक्री करू शकत नाही, फक्त कर्जदाराची. म्हणजे कर्ज कुठलंही असो पण जर प्रॉपर्टी मॉर्गेज असेल तर हा कायदा लागू होतो.
1: राईट. सर, तुमच्या अनुभवातून कर्जदाराकडून सर्वात जास्त कोणत्या चुका होतात ज्यामुळे परिस्थिती आणखी कठीण होते?
0: कर्जदार हा कर्ज वसुली कधी कधी खूप लाईटली घेतो. आणि पूर्वी तर हे सिव्हिल कोर्टामध्ये जेव्हा केसेस वसुलीच्या जायच्या त्यावेळेस खूप क्लुप्त्या होत्या की ही कर्ज वसुली लांबवायची कशी, तारीखवर तारीख.
1: बरोबर.
0: किंवा दर तारखेला काहीतरी नवीन ऍप्लिकेशन किंवा नवीन डॉक्युमेंट. आणि सगळ्यात पहिल्यांदा तर पूर्वी असं असायचं की कर्जदार म्हणायचं की ह्या माझ्या सह्याच नाहीये, मी कर्ज घेतलंच नाहीये, म्हणजे इथपासून सुरुवात व्हायची. आणि मग ते बँकेला सिद्ध करावं लागायचं की ह्या कशा सह्या आहेत याच्या आणि ह्याने कसे डॉक्युमेंट दिलेले आहेत हे बँकेला सिद्ध करावं लागेल. त्याच्यातच खूप वेळ निघून जाईल. म्हणजे कुठल्याही सिव्हिल कोर्टामध्ये दावा गेला तर कर्जदाराचा सगळ्यात पहिला डिफेन्स हा असायचा की मी या बँकेतून कर्जच घेतलं नाही कधी. आणि मग त्याच्याकरता मग हे सगळं ह्या माझ्या सह्याच नाही. आणि मग तिथे वसुली ही खूप लेंगदी व्हायची. पण आता तसं नाहीये, आता सिक्युरिटायझेशन कायदा आहे, त्याच्यामुळे या कायद्यामध्ये टाइमलाईन आहे. तर असं कोणीही किंवा कोणाच्या आयक्यू माहितीवर की बँक काही करू शकत नाही किंवा इतकं सोपं नाही किंवा हे इतकं लगेच आपल्या प्रॉपर्टीवर काही होणार नाही, हे थोडस म्हणजे आता स्पीड खूप झालेलं आहे आणि बँका सुद्धा त्यांच्याकडे रिकव्हरीच्या टीम्स आहेत, रिकव्हरी एजंट्स आहेत, किंवा हे सरफेसी कायद्याअंतर्गत जे काही एजन्सी आहेत ते एजन्सी मार्फत अजून प्रोफेशनल अजून फास्ट काम हे केलं जातं, त्याच्यामुळे खूप स्पीडअप होऊन जातं. म्हणजे कधी कधी आपल्याला कळताना कळत तोपर्यंत आपली प्रॉपर्टीची विक्री होऊन जाते.
1: बरोबर.
0: त्याच्यामुळे हे थोडस लाईटली न घेता ज्या आपण ज्या आतापर्यंत स्टेप्स पाहिल्या किंवा योग्य कायदेशीर सल्ला घेऊन किंवा बँकेच्या अधिकाऱ्यांना भेटून कसं आपलं ही जी वसुली आहे ही थोडी थांबेल, बँकेकडून काही सवलत मिळेल आणि हे सगळं पीसफुली कसं आपलं हे सेटल करता येईल याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे.
1: बरोबर. सर शेवटी प्रत्येक कर्जदाराने कर्ज घेताना आणि परतफेड करताना कायम लक्षात ठेवाव्यात अशा 3 महत्वाच्या गोष्टी कोणत्या असाव्यात?
0: कर्जदाराने कर्ज घेताना सगळ्यात महत्वाची गोष्ट की आपण कोणत्या टर्म्सवर कर्ज घेतोय, आपल्याला व्याजदर किती आहे, त्या व्याजदराचा टाईप काय आहे, फ्लोटिंग आहे की रेपो रेट प्रमाणे तो कमी जास्त होणार आहे, आणि आपलं टेन्युअर किती आहे, हे सगळे जे सँक्शन टर्म्स आहेत या सँक्शन टर्म्स या खूप लक्षात घेतल्या पाहिजे. त्याच्यानंतर जर दुर्दैवाने जर कर्ज नाही भरता आलं किंवा एनपीए झालं आणि जर अशा पद्धतीची रिकव्हरी प्रोसिडिंग ज्या आपल्या विरुद्ध सुरू झाल्या तर त्याच्याकडे अजिबात दुर्लक्ष न करता ह्या टाइम टू टाइम या सगळ्या फॉलो करून जर आपल्याला कुठं न्याय मिळायचा चान्स असेल तिथे निश्चितच वकिलांचा किंवा कायदेशीर तज्ञांचा त्याच्यामध्ये सल्ला घेऊन हा आपण ही प्रोसिजर कशी आपल्या विरुद्ध न जाता आपल्याला कसा न्याय मिळेल अशी काळजी घेतली पाहिजे. आणि तिसरी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मी तर म्हणेल की बँकेचा पैसा हा पब्लिकचा पैसा आहे, त्याच्यामुळे आपण सुद्धा एक सामाजिक भान ठेवून की जेव्हा आपल्याला बँकेने अडचणीमध्ये मदत केलेली आहे तशा आपल्यासारख्याच इतर लोकांना सुद्धा ही मदत व्हायला पाहिजे आणि त्याच्याकरता आपण घेतलेलं कर्ज हे वेळेत भरलं गेलं पाहिजे याचं एक सामाजिक आपण एक भान ठेवून आणि ही इकॉनॉमी कशी आपली व्यवस्थित सुरू राहील ह्याच्याकरता आपण सुद्धा हातभार लावला पाहिजे. तर ही एक आपली एक सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आहे, ती सगळ्यांनी पाळली पाहिजे असं मला वाटतं.
1: सर आज आपण सरफेसी प्रक्रियेतील पुढील टप्पे पोझेशन, ऑक्शन, डीआरटी, गॅरंटरची जबाबदारी आणि कर्जदाराने टाळाव्याच्या सामान्य चुका याविषयी अतिशय उपयुक्त मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार.
0: धन्यवाद.
1: तुमच्याकडेही असा एखादा कायदेशीर प्रश्न आहे का ज्याचं उत्तर तुम्हाला तज्ञांकडून जाणून घ्यायचं आहे, आम्हाला व्हॉट्सअप करा 8380016512 8086016512. तुमचाच प्रश्न कदाचित न्याय संवादच्या पुढील भागाचा विषय ठरू शकतो. मी विवेकराज ठाकूर आज निरोप घेतो. तोपर्यंत कायदा समजून घ्या, जागरूक राहा आणि योग्य निर्णय घ्या. धन्यवाद.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.
2: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं, तुमचा आवाज, श्रोते हो. आपण ऐकतो आहोत गोष्टी मृत्यूपत्रांच्या. आजची गोष्ट, शेवटची सही. वसंतरावांचं एक जुनं मनगटी घड्याळ होत, 30 वर्षापूर्वी पहिल्या पगारातून घेतलेलं. त्या घड्याळाने त्यांच्या आयुष्यातले कितीतरी क्षण पाहिले होते. मुलाचा जन्म, मुलीचा शाळेचा पहिला दिवस, घराच्या वास्तुशांतीची वेळ, मुलीच्या लग्नाचा मुहूर्त, निवृत्तीचा शेवटचा दिवस. घड्याळ जुनं झालं होतं, पण त्यांनी ते कधीही हातातून काढलं नव्हतं. वसंतराव गेल्यानंतर काही दिवसांनी कपाट आवरायला सुरुवात झाली आणि त्यामध्ये ते घड्याळ सापडलं. मोठा मुलगा ते हातात घेत म्हणाला, हे घड्याळ मी ठेवतो, बाबांनी मला अनेकदा सांगितलं होतं याबद्दल. धाकटा लगेच म्हणाला, नाही नाही हं दादा, बाबा म्हणाले होते हे घड्याळ तुझ्यासाठी जपून ठेवलंय. दोघही थांबले, दोघही प्रामाणिक होते, दोघांनाही बाबांवर तितकच प्रेम होत. पण बाबांनी नेमकं कोणाला काय द्यायचं होतं हे कुठेही लिहिलेलं नव्हतं. दुसऱ्या दिवशी विषय घड्याळाचा नाही राहिला, तो कपाटाचा पण झाला, मग घराचा झाला, मग शेतीचा झाला आणि मग एकमेकांशी बोलणंच बंद झालं. आई रोज संध्याकाळी देवासमोर दिवा लावायची. दिवा लावताना तिची नजर त्या घड्याळावर जायची, जे अजूनही टेबलावरच पडलेलं होतं, ना मोठ्या मुलाकडे ना धाकट्याकडे. जणू तेही आपल्या मालकाची वाट पाहत होतं. एक दिवस नातू आजीकडे आला. घड्याळ हातात घेत त्याने विचारलं, आजी हे घड्याळ का चालत नाहीये ग? आजीने घड्याळाकडे पाहिलं, डोळे पाणावले. ती हळूच म्हणाली, बाळा, घड्याळ तर त्या दिवशी थांबलं ज्या दिवशी तुझे आजोबा गेले, पण त्या दिवशी आपल्या घरातली वेळही थांबली होती. कदाचित उशीर होईल, त्यामुळे योग्य वेळेत आपले मृत्यूपत्र तयार करा.
3: नमस्कार, मी ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे. आपण आत्ताच एक कथा ऐकली. ही कथा जरी काल्पनिक असली तरी अशी परिस्थिती आपल्या समाजात अनेक कुटुंबामध्ये प्रत्यक्ष घडताना आपण अनेकदा पाहतो. आपण आयुष्यभर संपत्ती निर्माण करतो, आपल्या कुटुंबासाठी कष्ट करतो, पण आपल्या जाण्यानंतर ती संपत्ती कोणाला, कोणत्या पद्धतीने आणि किती मिळावी हे जर आपण लेखी स्वरूपात सांगितलं नाही तर गैरसमज आणि वाद निर्माण होण्याची शक्यता वाढते. मृत्यूपत्र म्हणजे फक्त कायदेशीर दस्तावेज नाही तर आपल्या कुटुंबावर असलेल्या प्रेमाचा, विश्वासाचा आणि जबाबदारीचा तो एक लेखी पुरावा आहे.

तेव्हा पुन्हा भेटूया शेवटची सही या हृदयस्पर्शी कथा मालिकेच्या पुढच्या भागात, फक्त रेडिओ विश्वासवर.

0: इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायचंय पण कन्फ्युज आहात.
1: कम्प्युटर घ्यावं की आयटी, एआय, मेकॅनिकल की दुसरी कोणती ब्रँच निवडायची?
0: तुमचं करिअर फक्त 4 वर्षांसाठी नसतं, ते असतं पुढच्या 40 वर्षांसाठी. आणि योग्य करिअर डिसिजन

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सायंकाळचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8, तुमचं जगणं तुमचा आवाज।
0: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
2: संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.

नमस्कार, मी ॲडव्होकेट उज्ज्वल निकम बोलतोय. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5523-2746-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

नवीन सुरुवात नव्या स्वप्नांसाठी, विधवा, घटस्फोटित परित्यक्ता महिला आणि युवतींसाठी विश्वास बँकेची विशेष स्वरोजगार कर्ज योजना. साडी व्यवसाय, ब्युटी पार्लर, गृहउद्योग, हॉटेल व्यवसाय आणि इतर उद्योगांसाठी 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. विश्वास बँक, तुमच्या यशाचा आधार.

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

0: पाहिजे.
1: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
2: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
1: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
2: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
1: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
2: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
1: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
2: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
1: अधिक माहितीसाठी संपर्क 8380016500 आणि 8380016512.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.

की फरमाइश। श्रोते हो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या। गाणे

0: रेडिओ विश्वास टाइम चेक
1: सायंकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी.
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.

तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98584 0520 आणि 98349 52278.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

भविष्य आहे इलेक्ट्रिक वाहनांचे. दुचाकी किंवा चारचाकी इलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठी विश्वास बँकेचे ईव्ही लोन फक्त 8.99% व्याजदरापासून. पर्यावरणाची काळजी आणि बचतीची हमी. गो ग्रीन, गो विश्वास. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 91300 20888 या क्रमांकावर.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: सायंकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
3: संचयात समृद्धी.
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
6: श्रोत्यांनो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं सगळं तुमचा आवाज. तर मंडळी, आता आम्ही प्रसारित करत आहोत आजच्या आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. सायंकाळचे 7 वाजले आहेत. रूपरेषेनंतर आपण ऐकणार आहात शुभंकर होती. 7:10 प्रसारित होईल कार्यक्रम मनाचा आरसा, सादरकर्त्या राधिका जोशी. रात्री 8 आपण ऐकू शकणार आहात गीत प्रतिमा ह्या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण, सादरकर्ते रामचंद्र कुलकर्णी. रात्री 9:30 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम याद किया दिल ने कहा हो तुम याचं पुनःप्रसारण, सादरकर्ते धनंजय कुलकर्णी. रात्री 10 माझी कविता ह्या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण प्रसारित होईल. रात्री 11:00 या वेळेत आपण आस्वाद घेऊ शकणार आहात गझलांचा. सकाळी 4 आपण आस्वाद घेऊ शकणार आहात भक्ती संगीताचा. 6:05 प्रसारित होईल कार्यक्रम गोंदवलीकर महाराज यांचे विचार, सादरकर्ते दत्ता सरदेशमुख. 6:10 प्रसारित होईल भक्ती संगीत. 6:30 आम्ही प्रसारित करत आहोत कार्यक्रम दासबोध, सादरकर्ते पद्माकर देशपांडे. 6:35 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम प्रभात विश्व, सादरकर्ते ऋषिकेश अयाचित. तर ही होती आजच्या आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं सगळं तुमचा आवाज.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

श्रोते हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। मी आहे राधिका जोशी, सादर करते आहे कार्यक्रम मनाचा आरसा समर्थांचा वारसा। श्रोते हो, या कार्यक्रमात आपले मनापासून स्वागत। मनाचे श्लोक हा समर्थ रामदास स्वामींचा एक असा ठेवा आहे की जो आजही आपल्याला जगण्याची दिशा देतो। सुसंस्कारित आणि सुदृढ मन असलेली पिढी घडवणे हेच या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे बरं का। श्रोते हो, या कार्यक्रमात एक मनाचा श्लोक, त्याचा सोपा सरळ अर्थ आणि त्या अनुषंगाने मिळणारा संदेश असणार आहे। श्रोते हो, मनाचे श्लोक ग्रंथातील आजचा आपला श्लोक क्रमांक 118,

0: श्रोते हो, भगवंत भक्ताचा कैवारी आहे, पण फक्त त्याचे स्मरण करणे आवश्यक असते. हे सांगत असताना समर्थ आजच्या श्लोकात गजेंद्र मोक्षाची कथा घेतात. श्रोते हो, कथेच्या माध्यमातून तत्वज्ञान सांगितले तर ते रंजकही होते आणि श्रोत्यांना ते भावते आणि श्रोते त्याचा स्वीकारही करतात. हे समर्थांना माहिती आहे, त्यामुळेच समर्थ उपेक्षी कदा देवभक्ताभिमानी हे शेवटचे चरण असलेले 10 श्लोक सांगून 10 वेळा भगवंत भक्ताचा कैवारी आहे हे आपल्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न करतात. श्रोते हो, राजस्थानमधील पुष्कर तीर्थ येथे ही कथा घडली आहे. भागवत पुराणात ही गजेंद्र मोक्षाची कथा येते. प्राचीन काळी पांड्य देशाचा राजा इंद्रद्युम्न होता. हा राजा विष्णूचा परमभक्त होता. मलय पर्वतावर तो तपाचरण करत होता. तिथे अगस्त्य ऋषी आले. राजा साधनमग्न असल्यामुळे त्याने मुनींचा आदर सत्कार केला नाही. त्यामुळे संतप्त अगस्त्य मुनींनी राजाला शाप दिला की पुढील जन्मात तू गज म्हणजे हत्ती होशील. पुढे इंद्रद्युम्नाचा गजेंद्राच्या रूपात जन्म झाला. क्षीरसागरातील त्रिकुट पर्वतावर घनदाट वनराजीत गजेंद्र हा हत्तींचा राजा म्हणून वास्तव्य करीत होता. गजेंद्र इतर हत्तींसोबत जलक्रीडा करण्यात रमलेला असताना एका मगराने गजेंद्राचा पाय धरला. मगर आणि गजेंद्राचे तुंबळ युद्ध सुरू झाले. दोघेही तुल्यबळ असल्याने त्यांचे युद्ध अनेक वर्षे सुरू होते. परंतु पूर्व पुण्याई असल्यामुळे गजेंद्राला अचानक श्री विष्णूंचे स्मरण झाले आणि त्याने विष्णूंचा धावा केला. विष्णूही त्वरित गरुडावर स्वार होऊन अवतीर्ण झाले. विष्णू दिसल्याबरोबर गजेंद्राने लगेच तलावातील एक कमळ खुडून विष्णूंच्या दिशेने अर्पण केले. श्री विष्णू प्रसन्न झाले. श्री विष्णूंनी मगराचे मुख विदारण करून गजेंद्राची सुटका केली आणि श्री विष्णूंनी गजेंद्राला सायुज्य मुक्ती दिली आणि गजेंद्र विष्णू रूपात रूपांतरित झाला. तलावातील मगर हे सर्व पाहत होता. मगर म्हणजे नक्रही आणि विष्णूंना हाक मारू लागला की मलाही तुम्ही घेऊन जायला पाहिजे. मगर विष्णूंना म्हणाला, भगवान, मी गजेंद्राचा पाय धरला म्हणून गजेंद्राला आपण सोडवलेत आणि मुक्ती दिली आहे. मी जर त्याचा पाय धरला नसता तर त्याला मुक्ती मिळाली नसती, त्यामुळे आपण मलाही अशीच मुक्ती द्यावी. त्याच्या या मार्मिक बोलण्याने विष्णूंनी मगरालाही विष्णुरूप दिले. श्रोते हो, खरं तर गजेंद्र आणि नक्र दोघेही पूर्वजन्मीचे गंधर्व होते. दोघांवरही विष्णूंनी कृपा करून दोघांनाही मोक्ष दिला. भगवंत आपल्या भक्तासाठी नेहमीच धावून येतो. नक्र हा पूर्वजन्मीचा गंधर्व होता. त्याचे नाव होते हुहू. या नक्राला देवल मुनींच्या शापामुळे नक्रयोनीत जन्म घ्यावा लागला होता. पूर्वजन्मी नक्र आणि गजेंद्र दोघेही मित्र होते. श्रोते हो, या कथेतील तात्पर्य असे, चांगल्या गोष्टीसाठी अथवा वाईट गोष्टींसाठी परंतु भगवंताचे स्मरण केले तर भगवंत आपला उद्धार केल्याशिवाय राहत नाही. फक्त त्याला हाक मारताना त्या हाकेत तळमळ हवी, ओढ हवी, भगवंतावर गाढ श्रद्धा हवी. श्रोते हो, भगवंत माणसाचीच नव्हे तर प्राणी मात्रांचीही काळजी घेतो हेच या कथेतून आपल्याला शिकायला मिळते, हो ना। जय जय रघुवीर समर्थ।
1: श्रोते हो, याबरोबरच मी राधिका जोशी आता आपली रजा घेते आहे। पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी, तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास। धन्यवाद।

0: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 83800 16512 आणि 02-53-247-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8300016512 या क्रमांकावर.
1: व्यवसाय वाढवायचाय? विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज आणि रुपये 25 लाखांपर्यंत तारणासह कर्ज सुविधा. रोज थोडा हप्ता भरा आणि व्यवसायाला द्या मोठी झेप. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. मोठा व्यवसाय विश्वास बँकेच्या साथीने.

तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98 50 84 0520 आणि 98 349 52 278.

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ते तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

संध्या, ओळख रागांची, मैफल गीतांची, बहारदार शैलीत वेगवेगळ्या रागांवर आधारित सुमधुर संगीताचा आनंद घेऊया आमच्या स्वर संध्या या कार्यक्रमातन. सादरकर्त्या राधिका जोशी. ऐका दर गुरुवारी संध्याकाळी 4 वाजता फक्त रेडिओ विश्वासवर.

0: यो तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज. अचानक पैशांची गरज आहे पण एफडी मोडायची नाही,
2: मग काळजी कशाची? विश्वास बँकेचं गोल्ड लोन घ्या.
1: काय सुविधा आहेत?
2: फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि गरजेनुसार ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन.
1: वा, म्हणजे सोनं सुरक्षित आणि पैसा उपलब्ध.
2: विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. विश्वास बँक, प्रत्येक गरजेला तत्पर साथ.

श्रोते हो नमस्कार आणि स्वागत आपल्या आजच्या या गीत प्रतिमेच्या रेडिओ शो मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत। हा माझा मार्ग एकला। मंडळी, हा मार्ग एकला तर होताच, पण तो एकट्याचाही होता। एकट्या बाबूजींचा हा मार्ग, सुरुवातीचा खडतर पण पुढे प्रशस्त झालेला हा मार्ग, राजप्रसादाकडे गेलेला राजमार्ग, ऋतू फुलविणारा हा मार्ग, हा अभिजात स्वर। खरच फुलले ऋतू, बाबूजींच्या स्वरांनी फुलले ऋतू।

25 जुलै 1919 हा दिवस उगवतानाच स्वर घेऊन उगवला. जणू तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे अशी आळवणी करीतच तो उगवला. राम फडके, होय राम फडके हे त्यांचं खरं नाव. सुधीर हे नाव त्यांनी HMV मध्ये आल्यानंतर घेतलं. गळ्यात त्यांच्या सप्तसुरांची वस्ती तर होतीच आणि त्यावर शास्त्रीय संगीताचे संस्कार. आधी सोनं, शुद्ध भावन कशी, मग मेहनतीच्या अग्नीत ते आणखीन जळाळून उठलं. संगीत अमर तर स्वर अजरामर. रेडिओ विश्वास, मी रामचंद्र कुलकर्णी आणि आपण बाबूजींचे असंख्य चाहते. आपण ते अलौकिक ऐकावं आणि ब्रह्मानंदी तल्लीन व्हावं.

0: रे।
1: श्रोते हो, बाबूजी संगीतांच्या शिकवण्या करू लागले तेव्हा त्यांचं वय होतं अवघं 14 वर्षाचं। होय, खरं तर त्यांना शास्त्रीय संगीतकार व्हायचं होतं, शास्त्रीय गायक व्हायचं होतं, पण HMEसोबत त्यांनी सुगम संगीत केलं आणि त्यातच करिअरही केलं पुढं। मित्रांनो, हे करिअर तरी केवढं प्रचंड, दिग्गज गायक, संगीतकार, निर्माता, एकाच स्वरगंधर्वाची ही सगळी रूपं। 5 दशकात सिद्ध झालेलं, प्रसिद्ध झालेलं फडके स्कूल, होय स्कूलच म्हणायला हवं, सुस्वर आणि सुस्पष्ट उच्चाराचे फडके स्कूल, सुगंध यावा असे स्वर, दुरून येणारे स्वर आणि जुळणाऱ्या त्या

सुगम संगीत आणि भावगीत अक्षरशः राज्य गाजवलं बाबूजींनी या दोन्हींवर. शेकडो भावगीतं तेवढीच भक्तिगीतं, फक्कडशा लावण्या, देशभक्तीपर प्रतिभावंत कवीच्या रचना आणि हो द्वंद्वगीतं, दृष्ट लागावी अशी युगुलगीतं, धुंद एकांत हा यापासून ते अगदी फिटे अंधाराचे जाळे इथपर्यंत. त्यातही आशाताईंसोबतची ड्युएट्स इतकी सुंदर, इतकी देखणी आणि इतकी विलोभनीय की रसिक डोळे मिटून एवढंच सांगतात, रूपास भाळलो मी.

बाबूजींचा स्वर कसा होता? नाही सांगता येणार, पण तो सप्तरंगी होता. तो जितका बहुरंगी होता तेवढाच तो बहुरंगी होता. भक्ती, भाव, प्रणय, देशप्रेम, पौराणिक, अहो गाणं कोणतंही असो, त्याचे भाव आणि तो भाव वाहून येणारे शब्द, या साऱ्यांना स्वरातून कसं पोचवायचं हे बाबूजीकडूनच शिकावं. शब्द हळुवारपणे कसे ठेवावेत, त्यांचं वजन कसं सांभाळावं, हे सगळं बाबूजीच करू जाणे. मित्रांनो, त्यांचं एक भावगीत आहे, विसर प्रीत विसर गीत. हे भावगीत ऐकलं म्हणजे मग आपल्याला कळतं बाबूजींना भावगीतांचा नायक का म्हणतात ते. ऐकूया. विसर प्रीत विसर गीत, विसर भेट आपली.

श्रोतेहो, बाबूजींवर काही बोलावं आणि गीतरामायणाचा उल्लेख होऊ नये हे म्हणजे मंदिरात जावं आणि मूर्तीचं दर्शन न घ्यावं असं काहीतरी होईल. गीतरामायण म्हणजे मराठीचा अभिजात अलंकार. आधुनिक वाल्मिकी गदिमा आणि बाबूजी या दोघांनी घडविलेला हा मनोज्ञ अलंकार, रामकथेचा हा स्वरमय आविष्कार. ऑल इंडिया रेडिओवर वर्षभर चालला हा कार्यक्रम. 56 गाणी. पहिलं गाणं 1 एप्रिल 1955 म्हणजे रामनवमीच्या दिवशीच प्रसारित झालं ते. दर रविवारी एक नवीन गाणं यायचं. श्रोते अक्षरशः आतुरतेनं वाट पाहत. रसिकहो, पहा ना, आजही रविवार. हाही एक योगायोगच म्हणायचा नाही का? तर आज ऐकूया मानव जन्माची कहाणी. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा.

बाबूजींनी एकूण 877 गाणी संगीतबद्ध केली आणि त्यांनी स्वतः गायलेली गाणी किती तर 511, त्यापैकी मराठी 144. त्यांनी मराठीसोबतच हिंदी सिनेमांनाही संगीत दिलं. खुश है जमाना आज पहिली तारीख है हे किशोरदाच्या आवाजातलं मस्त गाणं तर आपण दर महिन्याच्या 1 तारखेला ऐकतोच, पण आज ऐकूया ज्योती कलश छलके. सूर्योदयाचा सोनेरी आभास देणार आहे सोन्यासारखं गाणं. लता दीदींचा तेजस्वी स्वर आणि बाबूजींचं ओजस्वी संगीत ऐकूया.

बाबूजींनी गीत रामायणाचे 1800 कार्यक्रम केले मित्रांनो. प्रत्येक कार्यक्रम हाऊसफुल. अजूनही गीत रामायण लोक आनंदाने गातात आणि तेवढ्याच आनंदाने ऐकतात, भक्तीनं श्रवण करतात. बाबूजींना लोकांचं प्रेम मिळालं, आदर मिळाला. प्रारंभ झाला तो हा माझा मार्ग एकला पासून. या चित्रपटाला राष्ट्रीय फिल्मफेअर अवॉर्ड मिळालं, बेस्ट मराठी फीचर फिल्मचं. गोकुळ ते वीर सावरकर हा 50 वर्षाचा गौरवशाली प्रवास. तोच चंद्रमा नभात अशी पाखरे येते, लळा जिव्हाळा जग हे बंदिशाला, एक वार पंखावरुनी चल सोडूनी हा देश पक्षणी. किती गाणी सांगावीत मित्रांनो. बाबूजींचा प्रवास हा फक्त गाण्यांचा प्रवास नाही आहे, ती एक साधना आहे, तपश्चर्या आहे. श्रोते हो, माणसं जातात पण स्मृती ठेवून जातात.

या जुलै महिन्याविषयी काय बोलावं मंडळी? जुलै महिन्यानं आपल्याला बाबूजी दिले आणि या जुलैनं बाबूजींना आपल्यातून नेलंसुद्धा. 29 जुलै 2002 हीच ती तारीख. भावसंगीताच्या आकाशातला एक लखलखता तारा, एक तेजस्वी नक्षत्र अस्तंगत झालं. रेडिओ विश्वास, मी रामचंद्र आणि आपल्या सगळ्यांचा त्यांच्या पावन स्मृतीस नमस्कार. मंडळी, या नमस्कारावर बाबूजीही काही सांगतायत आपल्याला. हाती नाही येणे, हाती नाही जाणे, हसत जगावे, हसत मरावे, हे तर माझे गाणे, हे तर माझे गाणे. शुभरात्री.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: रात्रीचे 9 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
1: संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ.

कार्यक्रमात आता ऐकूया आशा भोसले यांनी गायलेलं हसरत जयपुरी यांचं गीत मुजरिम या चित्रपटामधलं. संगीतकार सोनिक ओमी.

0: कार्यक्रमात आता ऐकूया एस एच बिहारी यांचं गीत जग्गू या चित्रपटामधलं. ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे सोनी कोमी यांनी.
1: मेरे नाम का चला है ये जाम, जिसमें दम है वो ले इसको थाम.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या, रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमान सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247-2626 आणि 75-586-2611 या क्रमांकांवर.
1: आता आपण ऐकणार आहोत आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांनी गायलेलं खुदा कसम या चित्रपटामधलं गीत. आता आपण ऐकणार आहोत मजरूह सुलतानपुरी यांच्या या गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी.

0: मराठी साहित्यातला दीर्घ परंपरा लाभलेला वाङ्मय प्रकार म्हणजे कथा. अशाच रसाळ सुटसुटीत आणि लक्षवेधी कथांचा श्रवणानंद घेऊया आमच्या सुंदर कथा या कार्यक्रमातून. सादर करते दिलीप कसगावकर. जरूर ऐका दर मंगळवारी रात्री 8 वाजता आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8 वाजता फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर.
1: आणि त्या कार्यक्रमात हे गीत ऐकूया गद्दार या चित्रपटामधलं. हे गीत आहे आनंद बक्षी यांचं. ऐकूया मोहम्मद रफी यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 83800 16512 आणि 02-53-247-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत आनंद बक्षी यांचा आशा भोसले यांच्या आवाजात. हे गीत आहे मिल गई मंजिल मुझे या चित्रपटामधलं आणि या गीताला संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी.

भाजी विक्रेते, फळ विक्रेते, फूल विक्रेते, चहाची टपरी, किराणा दुकान किंवा रोजचा रोख व्यवहार असणारा कोणताही व्यवसाय। आता व्यवसाय वाढवण्यासाठी घ्या विश्वास बँकेचे हमेबंदी व्यवसाय कर्ज। डेली कलेक्शन पद्धतीने रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज सुविधा, मुदत तब्बल 3 वर्ष, फक्त रुपये 1 लाख कर्जासाठी रोज भरा रुपये 108, रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा। अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888। विश्वास बँक, व्यवसाय प्रगतीची खरी साथ।

बहार है कहां। नमस्कार रसिक श्रोते, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। मित्रांनो, मी धनंजय कुलकर्णी आपल्या सर्व रसिक श्रोत्यांचे मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, आपला सेगमेंट आहे याद किया दिलने कहां हो तुम। आजच्या या कार्यक्रमात एका अतिशय गाजलेल्या गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या वेळेचा एक भावस्पर्शी किस्सा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। मित्रांनो, हिंदी सिनेमाच्या संगीतातील 60च्या दशकातील गाणी त्यांच्या वेगळ्या शैलीमुळे अजून देखील रसिकांच्या लक्षात आहेत। त्या काळात गाणं बनवणं हे एक कमालीचं मस्त असं टीमवर्क होतं। गीतकार, संगीतकार, गायक, गायिका, दिग्दर्शक, अभिनेता, अभिनेत्री हे सर्वजण एकत्र येऊन ही मीटिंग अटेंड करत असत। त्यामुळे या सर्वांच्या भावना या गाण्यामध्ये आपोआपच झिरपत असत। मित्रांनो, अलीकडच्या काळामध्ये डिजिटल रेकॉर्डिंगच्या काळात हा असला प्रकार काही राहिलेला नाही। प्रत्येकजण आपल्या वाट्याचा पीस गाऊन जातो किंवा वाजवून जातो आणि नंतर हे सगळे पीसेस एकत्र करून गाणं बनतं। त्यामुळे या गाण्यांना एक कृत्रिमपणा आलेला दिसतो। पूर्वीच्या गाण्यांमधील एक जिन्सीपणा, होमोजिनियसनेस, आजच्या गाण्यांमध्ये औषधालाही सापडत नाही। त्यामुळे जुनी गाणी जी 60-70 वर्ष उलटून गेली तरी ही गाणी आपल्या मनात अगदी खोल रुजलेली आहेत। त्यातील म्युझिक पीसेससहित आपल्याला ही गाणी आठवतात, हे वैशिष्ट्य। मित्रांनो, या काळातील या गोल्डन इरामधील गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या कथा देखील थक्क करायला लावणाऱ्या आहेत बरं का। परस्परांवरील विश्वास, एकमेकांची घेतलेली काळजी आणि चांगलं असंच काही घडवायचं हा ध्यास यातून या सर्व कलाकृती घडत होत्या। आज अशाच एका गाण्याच्या मेकिंगची गोष्ट तुम्हाला मी सांगतो। मित्रांनो, 1967 साली सुनील दत्त आणि नूतन यांचा मिलन हा चित्रपट प्रदर्शित झाला होता। पुनर्जन्मावर आधारित या चित्रपटातील गाणी अतिशय गोड होती। ही गाणी लिहिली होती आनंद बक्षी यांनी आणि त्याला संगीत होतं लक्ष्मीकांत पॅरालाल यांचं। या चित्रपटात लता मंगेशकर आणि मुकेश यांनी गायलेलं सावन का महिना, पवन करे सोर, जियरा रे झुमे ऐसे जैसे बनवा नाचे मोर हे गाणं खूप गाजलं होतं। 1967 सालच्या बिना का गीतमालाच्या वार्षिक कार्यक्रमात या गाण्याने पहिला क्रमांक पटकावला होता। या गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या वेळेस हा किस्सा आहे। झालं असं होतं, या गाण्याच्या रिहर्सल झाल्या, गाणं रेकॉर्ड करायचा दिवस देखील ठरला, पण रेकॉर्डिंगपूर्वी अचानक गायक मुकेश यांना हृदयविकाराचा त्रास सुरू झाला आणि काही काळ डॉक्टरांनी त्यांना आराम करायला सांगितला। त्यानंतर काही दिवसांनी मुकेश यांनी पुन्हा रेकॉर्डिंग सुरू केले, पण डॉक्टरांनी त्यांना काळजी घ्यायला सांगितली होती। त्यांच्या आजारापूर्वी लक्ष्मीनाथ पॅरालाल यांनी या गाण्याची जी धून बनवली होती त्यावेळी या गाण्यात लता मंगेशकर आणि मुकेश यांचे दोन मोठे आलाप गायचे होते, परंतु आता सिच्युएशन बदलली होती। डॉक्टरांनी मुकेशला हाय पिचची गाणी गायला बंदी घातली होती। आपली तब्येत सांभाळूनच गाणी गा असा सल्ला त्यांनी दिला होता। त्यामुळे लक्ष्मीकांत पॅरालाल यांनी मुकेश यांच्यासाठीचा आलाप आता काढून टाकला आणि त्या जागी फक्त म्युझिक पीसेस ठेवायचा निर्णय घेतला। मित्रांनो, कुठून तरी ही बातमी मुकेश यांना कळाले आणि त्यांना आधी वाईट वाटले, पण संगीतकार आपली किती काळजी घेत आहेत हे ऐकून बरे देखील वाटले। गाण्याच्या पूर्वी रिहर्सल झाल्या होत्या, आता पुन्हा थोड्याशा रिहर्सल झाल्या, यातला मुकेशचा आलाप आता काढून टाकला होता, फक्त लताचा आलाप गाण्यामध्ये होता। आता गाण्याच्या फायनल रेकॉर्डिंगची वेळ आली। फायनल टेक घेण्यापूर्वी लता आणि मुकेश आपापसात बोलत होते, त्यावेळी मुकेश यांनी लताला सांगितले, तू लक्ष्मीकांत पॅरालाल यांना काही सांगू नकोस, पण या गाण्यातील आलाप मी घेणार आहेच। त्यावर लता म्हणाले, मुकेश भैया, तुम्ही असं करू नका, तुम्हाला डॉक्टरने हाय पिचची गाणी गायला मनाई केली आहे। पण मुकेश आपल्या भूमिकेवर ठाम होते। ते लताला असे देखील म्हणाले, जर माझा आलाप खराब असेल तर आपण तो गाण्यातून काढायला सांगू। मुकेशच्या हट्टापुढे लता शांत राहिली, मामला दोघांमध्येच होता। गाण्याचे फायनल रेकॉर्डिंग सुरू झाले। पहिला अंतरा झाला, त्यानंतर लताचा आलाप आला, आता दुसरा अंतरा झाला, इथे मुकेशचा आलाप होता।
लक्ष्मीकांत पॅरालाल यांनी म्युझिक पीसेस वाजवण्याकडे इशारा केला, पण त्याचवेळी म्युझिक रूममधून मुकेशने आलाप गायला सुरुवात केली. सर्वजण अचंबित झाले. मुकेशने हातानेच चालू ठेवा असे सांगितले. लक्ष्मीकांत पॅरालाल यांचा नाईलाज झाला आणि मुकेशचा आलाप या गाण्यामध्ये आला. रेकॉर्डिंग झाल्यानंतर संगीतकाराने मुकेशला विचारले, तुम्ही आलाप का घेतला? डॉक्टरांनी तुम्हाला हाय पिचची गाणी गाऊ नका असे सांगितले आहे ना? त्यावर मुकेशने जे उत्तर सांगितलं ते फार छान होतं. ते म्हणाले, मेरी स्वास्थ्य की वजह से तुम्हारी इतनी सुंदर कंपोजिशन खराब नहीं करना चाहता था. आलाप के बिना ये गीत अधूरा रहता था. मित्रांनो, आज तुम्ही जेव्हा हा मुकेशचा आलाप ऐकता त्यावेळेस तुम्हाला तो कुठे बेसुरा वाटत नाही. मुकेशसाठी ही गोष्ट मोठी आत्मविश्वास वाढवणारी होती. मित्रांनो, आज तुम्ही हे गाणं आपल्या कार्यक्रमात ऐकालच, सावन का महिना. त्या दुसऱ्या अंतराच्या सुरुवातीला मुकेशनं जो आलाप घेतलेला आहे तो नक्की ऐका. त्यावर एक लक्ष कॉन्सन्ट्रेट करा आणि कुठल्या परिस्थितीत त्यानं हा आलाप गायला होता हे पण आठवा. हा किस्सा खास मुकेश प्रेमींसाठी आणि त्या काळातल्या सर्व संगीतकारांनी एकूणच टीमवर्कसाठी मी तुमच्यासाठी शेअर केला. हा किस्सा तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. मी धनंजय कुलकर्णी आज इथेच थांबतो. मित्रांनो, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज. धन्यवाद.

0: पवन करे शोर,
1: पवन करे शोर।
0: अरे बाबा शोर नहीं, शोर शोर शोर।

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम वाटी लागू.
2: कार्यक्रमात आता ऐकूया जवाब या चित्रपटामधलं गीत. ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात राजेंद्र कृष्ण यांचं गीत. गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 8300016500 आणि 8300016512.
2: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात कठपुतली या चित्रपटामधले गीत. हे गीत आहे वर्मा मलिक यांचं, संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी आणि हे गीत ऐकणार आहोत महेंद्र कपूर यांच्या आवाजात.

0: नमस्कार. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं, तुमचा आवाज, श्रोते हो. आपण ऐकतो आहोत गोष्टी मृत्यूपत्रांच्या. आजची गोष्ट शेवटची सही. वसंतरावांचं एक जुनं मनगटी घड्याळ होत, 30 वर्षापूर्वी पहिल्या पगारातून घेतलेलं. त्या घड्याळाने त्यांच्या आयुष्यातले कितीतरी क्षण पाहिले होते. मुलाचा जन्म, मुलीचा शाळेचा पहिला दिवस, घराच्या वास्तुशांतीची वेळ, मुलीच्या लग्नाचा मुहूर्त, निवृत्तीचा शेवटचा दिवस. घड्याळ जुनं झालं होतं, पण त्यांनी ते कधीही हातातून काढलं नव्हतं. वसंतराव गेल्यानंतर काही दिवसांनी कपाट आवरायला सुरुवात झाली आणि त्यामध्ये ते घड्याळ सापडलं. मोठा मुलगा ते हातात घेत म्हणाला, हे घड्याळ मी ठेवतो, बाबांनी मला अनेकदा सांगितलं होतं याबद्दल. धाकटा लगेच म्हणाला, नाही नाही ह दादा, बाबा म्हणाले होते हे घड्याळ तुझ्यासाठी जपून ठेवलंय. दोघही थांबले, दोघही प्रामाणिक होते. दोघांनाही बाबांवर तितकच प्रेम होत, पण बाबांनी नेमकं कोणाला काय द्यायचं होत हे कुठेही लिहिलेलं नव्हतं. दुसऱ्या दिवशी विषय घड्याळाचा नाही राहिला, तो कपाटाचा पण झाला, मग घराचा झाला, मग शेतीचा झाला, आणि मग एकमेकांशी बोलणंच बंद झालं. आई रोज संध्याकाळी देवासमोर दिवा लावायची. दिवा लावताना तिची नजर त्या घड्याळावर जायची, जे अजूनही टेबलावरच पडलेलं होतं, ना मोठ्या मुलाकडे ना धाकट्याकडे. जणू तेही आपल्या मालकाची वाट पाहत होतं. एक दिवस नातू आजीकडे आला, घड्याळ हातात घेत त्याने विचारलं, आजी हे घड्याळ का चालत नाहीये ग? आजीने घड्याळाकडे पाहिलं, डोळे पाणावले. ती हळूच म्हणाली, बाळा, घड्याळ तर त्या दिवशी थांबलं ज्या दिवशी तुझे आजोबा गेले, पण त्या दिवशी आपल्या घरातली वेळही थांबली होती. कदाचित उशीर होईल, त्यामुळे योग्य वेळेत आपले मृत्यूपत्र तयार करा.
1: नमस्कार, मी ॲडव्होकेट महेंद्र एकबोटे. आपण आत्ताच एक कथा ऐकली. ही कथा जरी काल्पनिक असली तरी अशी परिस्थिती आपल्या समाजात अनेक कुटुंबामध्ये प्रत्यक्ष घडताना आपण अनेकदा पाहतो. आपण आयुष्यभर संपत्ती निर्माण करतो, आपल्या कुटुंबासाठी कष्ट करतो, पण आपल्या जाण्यानंतर ती संपत्ती कोणाला, कोणत्या पद्धतीने आणि किती मिळावी हे जर आपण लेखी स्वरूपात सांगितलं नाही तर गैरसमज आणि वाद निर्माण होण्याची शक्यता वाढते. मृत्यूपत्र म्हणजे फक्त कायदेशीर दस्तावेज नाही तर आपल्या कुटुंबावर असलेल्या प्रेमाचा, विश्वासाचा आणि जबाबदारीचा तो एक लेखी पुरावा आहे.

तेव्हा पुन्हा भेटूया शेवटची सही या हृदयस्पर्शी कथा मालिकेच्या पुढच्या भागात, फक्त रेडिओ विश्वासवर.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 10 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
1: संचयात समृद्धी।
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन्स आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

सहज तुला गुपित एक सांगते दुपारी। शब्दांमध्येच अर्थ आहे श्रोते हो, शब्दांचा सुगंध घेत असतो आपण, कसा छान अर्थ आहे बघा, आणि त्या अर्थामधला सुगंध शब्दगंध। सहज तुला गुपित एक सांगते दुपारी, डोळीयात आलीगडे प्रीत माझी लाजरी। चल तुला सांगते मी माझ्या मनातलं गुपित जे आहे ते तुलाच सांगते। हे सांगत असताना हे ठीक आहे की माझ्या डोळ्यामध्ये जे प्रेम आहे, जी प्रीत आहे, ती लाजरी होऊन उभी दिसते बघ। सरळ सरळ तुमच्या माझ्यासारख्या घरातली ही अल्लड बालिका ही सांगतीये सहज तुला गुपित एक सांगते दुपारी। बघा ती काय म्हणतीये, बैसते ओटीवरी नजर वळे अंगणी, अंगणात बहरते रान जाई देखणी। जाई खाली उभा असे हासरा शिकारी। ओट्यावर बसली ती, ओट्यावरती अंगणात नजर तिची वळते तर नजरेला रांजाई देखणी असली बहरलेली दिसते तिला, आणि त्या जाई खाली उभा असलेला तो दिसतो त्याला, ते किती छान म्हणते हासरा शिकारी। जाई खाली उभा असे हासरा शिकारी, सहज तुला गुपित एक सांगते दुपारी। दुपारच्या वेळेला सहज ओट्यावर बसलेली ती, अंगणात जाईची वेल आणि त्या जाई खाली उभा असलेला तो, काय छान प्रसंग आहे बघा। हे झालं दुपारच्या वेळेला अंगणात बसलेली असताना, ओट्यावर बसलेली असतानाचा। पुढच्या कडव्यामध्ये बघा म्हटलंय, सांज वेळी गोठ्यातली गाय लागे हंबरू, सोड तेग धारेसाठी ओढ घेई वासरू। संध्याकाळची वेळ आहे, गोठ्यामधली गाय हंबराला लागते का, कारण तिलाही ओढ लागली आहे, कोणाची तर वासराची, आणि आता दुधाची वेळ झाली आहे म्हणून दूध काढायला सोड तेग धारेसाठी ओढ घेई वासरू। गोठ्यातली गाय हंबरते, तिला आता माहिती आता संध्याकाळची वेळ झाली आहे, आणि या संध्याकाळी ही घरातली लेक भांडं घेऊन माझ्या इथे धारेसाठी येणार, म्हणून ते वासरू सुद्धा ओढ घेत आहे की आता आपल्याला आपल्या आईजवळ जायला मिळणार। आणि त्याच वेळी गोठ्यामध्ये दिसे सखे सावळा मुरारी, सहज तुला गुपित एक सांगते दुपारी। श्रीमद भागवतामध्ये सांगितलेलं आहे की सगळ्या गोकुळातल्या गवळणींना इतकं वेड लागलं होतं कृष्णाचं की प्रत्येक ठिकाणी त्यांना कृष्णच दिसत असे, तसं या ठिकाणीचं झालेलं आहे। दुपारी ओट्यावर बसली तेव्हा जाई खाली उभा असलेला तो हसरा शिकारी दिसला असं ती म्हणते, आणि या ठिकाणी संध्याकाळी गोठ्यातली गाय हंबरायला लागली धारेसाठी, म्हणून ती गायीजवळ आली तर तिथे सुद्धा गोठ्यामध्ये दिसे सखे सावळा मुरारी। वेड लागलंय ग मला त्याचं, आणि वेड लागल्यामुळे होतं काय तर डोळ्यात आलीगडे प्रीत माझी लाजरी। तिसऱ्या आणि शेवटच्या कडव्यामध्ये अशोकजी परांजपे म्हणतात, बघा दुपारचं सांगितलं, संध्याकाळचं सांगितलं, आता आता ती म्हणते पहाटेला ओठावरी गीत एक जागले, अंतरात कोणसे हळूच बाई बोलले, ओढाळले मन माझे नेई।

ही सासरची लेक माहेरी आलेली आहे हे या शेवटच्या कडव्यातून कळत. पहाटेला ओठावरी गीत एक जागले, अंतरात कोणसे हळूस बाई बोलले. पहाटेची झुळूक, थंड वारं सुटलेलं आहे, छान जाग झोप असलेली अशी, याला गुलाबी थंडीतली गुलाबी झोप म्हणतात ना, तशी ही झोप आहे. आणि या झोपेच्या पहाटेच्या वेळी अंतरात कोणसे हळूच बाई बोलले. मनातून कोणीतरी बोलतंय, कोण तर त्याची आठवण होते हो मला. ओढाळले मनने माझी या सासरी, सहज तुला गुपित एक सांगते दुपारी. ओढाळले मन, त्याचा ओढा मला इतका लागलाय की हे ओढाळलं मन मला सासरी घेऊन गेलं. त्या क्षणाला मी त्याच्या जवळ होती. बघा बरं, हे सहज तुला गुपित एक सांगते दुपारी, हे आपण कोणाला सांगू शकणार? ती तिच्या मैत्रिणीलाच सांगणार हो, दुसरं कोणाला सांगणार? दुपारच्या वेळेला ओट्यावर बसली तर रांजाईच्या खाली मला तो दिसला. संध्याकाळी गोठ्यातली गायीची धार काढायला म्हणून गेले तर गोठ्यामध्ये सुद्धा तो सावळा मुरारी मला दिसला. आणि पहाटेला मात्र माझी त्याने झोपच उडवली. बघ, अंतरात कोणसे हळूच बाई बोलले, ओढाळले मन नाही माझी या सासरी. श्रोते हो, खर तर अनेक वेळेला हे गाणं आपण ऐकलं असेल, पण हा शब्दांचा गंध घेत एकदा जर का गाणं आपण ऐकलं तर अशोकजी परांजपेंचे ते शब्द, अशोक पत्कींचं संगीत आणि आहा असा सुमन कल्याणपूर यांचा आवाज, हे भावगीत जे आहे ना ते एकदा मनापासून ऐकून बघा. आणि बघा बरं, घ्या शब्दगंत आणि ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.

0: नमस्कार, मी अमृता सुभाष. तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.
1: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूया. बनारसी बाबू या चित्रपटामधलं. शब्द आहेत राजेंद्र कृष्ण यांचे. संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी. आणि हे गीत ऐकूयात लता मंगेशकर यांच्या आवाजात.
2: मात्र याला मेरा परदेसा की
3: बाजीशी बेटा
2: सुबह शाम से गाफिल मुझे कर दे साकी.
4: छी छी छी छी

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.
2: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत वर्मा मलिक यांचं गीत एक ही रास्ता या चित्रपटामधलं. या गीताला संगीत आहे राजेश रोशन यांचं आणि हे गीत आपण ऐकणार आहोत आशा भोसले आणि अमित कुमार यांच्या आवाजात.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8380016512 ह्या क्रमांकावर.
2: ऐकूया दो दिशाए या चित्रपटामधलं आशा भोसले आणि अन्वर यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत. या गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांचं.

ऐकूया लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत. शकील बदायनी यांची ही गीतरचना, संगीत दिला आहे रवी यांनी आणि हे गीत आपण ऐकणार आहोत दो बदन या चित्रपटामधलं.

0: वाढवायचा आहे, पण मोठी रक्कम कुठून आणू?
1: विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज घ्या.
0: हप्ता कसा भरायचा?
1: अगदी सोपे. रुपये 1,00,000 कर्जासाठी फक्त रुपये 108 रोज.
0: रुपये 5,00,000 असुरक्षित कर्ज, मुदत 3 वर्ष. भाजी विक्रेते, फेरीवाले, छोटे दुकानदार आणि रोजच्या रोकड व्यवहाराचा व्यवसाय करणाऱ्यांसाठी खास योजना. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 91300 20888 या क्रमांकावर. विश्वास बँक, रोजची बचत मोठी प्रगती.
2: निकाह या चित्रपटामधलं हसन कमाल यांची शब्दरचना असलेलं महेंद्र कपूर आणि सलमा आगा यांनी गायलेलं गीत आता आपण ऐकणार आहोत. संगीत दिलं आहे रवी यांनी.

हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात असद भूपाली यांचं गीत, मोहम्मद रफी आणि सुमन कल्याणपूर यांच्या आवाजामध्ये. एक पहेली या चित्रपटामधल्या या गीताला संगीत दिलं आहे उषा खन्ना यांनी.

0: दीदी यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात महेंद्र कपूर आणि आशा भोसले यांनी गायलेलं बलिदान या चित्रपटामधलं गीत. वर्मा मलिक यांच्या गीताला संगीत आहे शंकर जयकिशन यांचं.

बहुतेक आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वाची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटा स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वाची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 11 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
0: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
1: संचयात समृद्धी।
2: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध, विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
4: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
5: रसिकहो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज। मंडळी, नाशिक महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असलेली नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत आता आपण ऐकणार आहोत। याचं गायन केलं आहे श्रावणी गीते आणि संजय गीते यांनी। या गीताचे संगीतकार आहेत संजय गीते, शब्दरचना आहे सुरेखा बोराडे यांची, ध्वनी मुद्रण केलेलं आहे सोर्स म्युझिक स्टुडिओ नाशिक या ठिकाणी। तेव्हा ऐकूया हे नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत।

कार्यक्रमात हे गीत ऐकणारा होत वंदना या चित्रपटामधलं अंजान यांचं गीत. ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे रवी यांनी.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 8380016500 आणि 8380016512.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत गलियों का बादशाह या चित्रपटावरलं अलका याज्ञिक यांच्या आवाजात. माया गोविंद यांच्या गीताला संगीत दिलंय कल्याणजी आनंदजी यांनी.

0: दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात एक पहेली या चित्रपटामधलं असद भूपाले यांचं गीत सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे उषा खन्ना यांनी.

0: फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.
1: आणि हे गीत ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. ललकार या चित्रपटामधलं कुलवंत जानी यांच्या गीताला संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी.
2: कहा ना ना ना ना ना
3: फिर
2: उसने कहा हाँ हाँ हाँ
3: फिर

चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतरचं गीत आपण ऐकूयात. डान्स डान्स या चित्रपटामधलं विजय बेनेडिक्स यांनी गायलेलं अंजान यांची शब्दरचना. संगीतकार बप्पी लहरी.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5523-247-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: कार्यक्रमात आता ऐकूयात लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत. हे गीत आहे इश्क पर जोर नाही या चित्रपटामधलं. आनंद बक्षी यांच्या गीताला संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी.

0: नमस्कार नाशिककर, मी श्रेया बुगडे आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत जोशीला या चित्रपटामधलं, साहिर लुधियानवी यांची शब्दरचना, स्वर आशा भोसले यांचा, संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी.

संगीत चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे आंधी तुफान या चित्रपटामधलं अंजान यांचं. गीताला संगीत दिलं आहे बप्पी लहिरी यांनी आणि हे गीत आपण ऐकणार आहोत आशा भोसले, विजय बेनेडिक्स आणि मनहर उदास यांच्या आवाजात.

0: धंदा आहे, रोजचा कॅश फ्लो आहे. मग घ्या विश्वास बँकेचे अनसिक्युअर्ड बिझनेस लोन व्हाया डेली कलेक्शन. रुपये 5 लाखांपर्यंत कर्ज, मुदत 3 वर्ष आणि रुपये 1 लाखासाठी रोज फक्त 108 रुपये. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा. कॉल करा 91300 20888.
1: यानंतरचं गीत ऐकूयात. मोहम्मद रफी यांनी गायलेलं राजेंद्र कृष्ण यांचं गीत आता ऐकूयात. आओ प्यार करे या चित्रपटामधलं. संगीतकार उषा खन्ना.

0: कुठे आई।
1: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
2: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली।
1: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
2: अगं, अजिबातच नाही, फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात।
1: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
2: नक्की दे। कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे।
1: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता।
2: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात।
1: अधिक माहितीसाठी संपर्क 8380016500 आणि 8380016512।
3: आशा भोसले यांनी गायलेलं साहिल लुधियानवी यांचं गीत आता ऐकणार आहोत। आदमी और इंसान या चित्रपटामधलं संगीतकार आहेत रवी।

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: मध्यरात्रीचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन्स आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 4726 2026 किंवा 8380016512 या क्रमांकावर.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेच कॉल करतो.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक, टाइम चेक।
1: रात्रीचा एक वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
1: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
0: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
1: अधिक माहितीसाठी संपर्क 8300016500 आणि 8300016512.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: की फरमाइश। श्रोते हो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या।
1: गाणे

आरोग्यासाठी सर्वोत्तम असा आहार म्हणजे स्तनपान. अगदी अमृताशी ज्याची तुलना होते असं बाळासाठीचं पूर्णान्न म्हणजे स्तनपान. या स्तनपानाचे फायदे, समज, गैरसमज, त्याचं महत्व या सगळ्यांबद्दलच जाणून घेऊया आमच्या दुग्धामृत या नवीन कार्यक्रमातनं. जरूर ऐका येत्या 7 एप्रिल पासून दर सोमवारी दुपारी 1:30 आणि पुनप्रसारण गुरुवारी दुपारी 12:30, ज्यात मार्गदर्शन करतील सुप्रसिद्ध बालरोग तज्ञ आणि इंटरनॅशनल बोर्ड सर्टिफाईड लॅक्टेशन कन्सल्टंट डॉक्टर श्यामा जगदीश कुलकर्णी. जरूर ऐका दुग्धामृत फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वरून.

0: રેડિયો વિશ્વાસ ટાઈમ ચેક ટાઈમ ચેક.
1: रात्रीचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990च्या दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

लूट लो दिल का प्यार, प्यार वो धन है जिसके आगे।

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

ललित नाटकांपासून मराठी रंगभूमी आणि दर्जेदार नाट्यसंगीताचा आस्वाद घेऊया आमच्या नाट्यसंगीताच्या कार्यक्रमातून दररोज संध्याकाळी 4 वाजता फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर.

0: दीदी यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अॅनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरनं शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच.

स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वासची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटा स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वासची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

0: वाजे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
2: संचयात समृद्धी.
0: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

0: की फरमाइश। श्रोते हो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या।
1: गाणे

0: पहाटेचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचा जगणा तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
2: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
4: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 83800 16512 या क्रमांकावर.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 83800 16512 आणि 02-53-247-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.